माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 24495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

भिन्न। घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळ्यात आणि आरजे अनु तुम्हाला भेटायला आली आहे. आज आहे वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि आज आहे राखी पौर्णिमा. येस, आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा प्रेमाचा एक वेगळा क्षण आणि एक वेगळा दिवस. आणि आज आपण सगळेजण राखी पौर्णिमा सेलिब्रेट करतो आहोत. रक्षाबंधन आज आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि भावा बहिणीचं नातं खरंच खूप अतूट असतं. म्हणजे लहानपणापासून भाऊ आणि बहीण एकत्र राहत असतात, वाढत असतात. शालेय काळामध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांची छोटी मोठी भांडणं होणं, कुरबुरी होणं, त्याचबरोबर पुन्हा गट्टी होणं, पुन्हा मैत्री होणं, हे एक वेगळंच नातं आहे. आणि हे नातं प्रत्येक जणांनी नक्कीच अनुभवलं असेल. काही घरांमध्ये दोन बहिणी आहेत, भाऊ नाही आहे सख्खा, तर काही घरांमध्ये दोन भाऊ आहेत, काही घरांमध्ये भाऊ बहिणी आहेत, पण हे नातं मात्र अतूट आहे. सख्खे बहीण भाऊ असतील, चुलत भावंड असतील, जेव्हा सगळे भावंड एकत्र येतात ना तेव्हा धमाल होत असते. म्हणजे अशीच राखी पौर्णिमा मी अगदी लहानपणापासून बघितलेली आहे. आणि काळाच्या ओघामध्ये जसं जसं आपण मोठे होतो ना तसं तसं कुठेतरी आपण कामानिमित्तानं, नोकरीनिमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर अनेक बहिणी ज्या आहेत त्या सासरी जातात, दुसऱ्या शहरामध्ये जातात. पण आजही अनेक बहिणींना हे दिवस नक्कीच आठवत असतील. नाही, आणि येस, हे गोल्डन डेज आहेत आज सगळ्या बहीण भावंडांना राखी पौर्णिमेच्या. मी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या छान आजच्या इतक्या सुंदर दिवसाला सुरुवात करते आहे. अनु आहे तुमच्या सोबत. थोड्याच वेळामध्ये आपण चांगल्या एका संस्कृत सुविचारानं दिवसाला सुरुवात करतो आहोत. गुड मॉर्निंग.
1: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
3: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन.

0: मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा दिवस. काकोपी जीवती चिराय यज्ञ व्यते क्षणमपी प्रथितम मनुष्यैः विज्ञान शौर्य विभवायु गुणैः समेतम. हे जीवन क्षणभर सुद्धा विज्ञान शौर्य वैभव आणि उत्तम गुणांनी युक्त आहे. आपण अनुभव घेतच आहोत आणि त्याला खरं जीवन असं विद्वान मानतात. कारण कावळा सुद्धा दीर्घकाळ जगतो. इथे कावळ्याचं उदाहरण दिलेलं आहे, काकोपी जीवती म्हणजेच कावळा सुद्धा दीर्घकाळ जगतो, खाद्य मिळवतो, त्यासाठी भटकत असतो, शोध घेत असतो. शौर्य ज्ञान वैभव याचं महत्व, असे सद्गुणांचं महत्व आणि या सद्गुणांनी युक्त आपलं प्रत्येकाचं जीवन आहे आणि हेच खरं जीवन आहे असं या श्लोकामध्ये सांगितलंय. मानवी आयुष्याला अर्थपूर्ण आणि गौरवशाली बनवणं हेच खरं यश आहे असंही सांगण्यात आलेलं आहे या संस्कृत श्लोकाने. आपण आपल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत आणि जसं की आज भावा बहिणीच्या अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सण आहे. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग.
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
2: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
2: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
2: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
2: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आणि श्रोते हो, आपण दिवसाला तर प्रसन्न सुरुवात जी आहे ती सार्थ दासबोधातील काही निरूपणाने देखील करत असतो. आणि आता आजचा सार्थ दासबोधातील निरूपण काय सांगतोय? ऐसा जाणे तो समस्त, तोची महंत बुद्धिवंत, या वेगळे अंतवंत सगळं काही. एखादा मनुष्य सगळ्या गोष्टी जाणत असतो, त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि तोच बुद्धिमान महंत आहे असं या निरूपणामध्ये सांगितलंय. याखेरीस इतर सर्व जे काही आहे ते नाशवंत आहेत, ते महंत नाही आहेत, असं वर्णन जे आहे ते या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये केलेलं आहे. आणि ताळवेळ तानमाने प्रबंध कविता जाड वचने, मज्जा लसी नाना चिन्हे सूचती जया. ज्याला काळ वेळ यांची योग्य समज आहे तो प्रबंध काव्य करतो, सुभाषित उच्चारतो, यामध्ये तो प्रवीण असतो आणि हा सुद्धा महंत असतो असं सांगितलंय. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: चांगलं ओळखू नये मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आर्जन तुमच्यासोबत आहे. सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला पुढे सुरुवात करत आहोत. आणि जसं सांगितलं मगाशी सार्थ दासबोधातील निरूपणात ताळवेळ तानबाने प्रबंध कविता जाड वचने मज्जा लसी नाना चिन्हे सूचती जया हे चांगलं लक्षण आहे. जी व्यक्ती काव्य करते सुभाषित उच्चारते त्याचा अर्थ सांगते त्यामध्ये ती प्रवीण असते ती महंत व्यक्ती आहे. ज्याच्या अंगी समाधीटपणा असतो ज्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात तो खरा महंत आणि चांगला व्यक्ती आहे. ज्याला काळ वेळ योग्य प्रकारे समजते ज्याला आलेला प्रसंग योग्य वेळा समजून घेता येतो आणि योग्य वेळी समजून घेतल्यामुळे तशा पद्धतीनं तो निर्णय घेतो अतिशय त्याच्या अंगी समाधीटपणा असतो असं इथे सांगितलेलं आहे. पुढच्या सार्थदासबोधातील निरूपणाकडे आपण वळणार आहोत. अर्जुन तुमच्यासोबत आहे. आज आहे राखी पौर्णिमेचा दिवस आणि बऱ्याचशा गप्पा आपण मारणार आहोतच. अगदी थोड्याच वेळामध्ये ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निरूपणातील निरूपणाकडे पुढचे आपण वळत आहोत आणि पुढे या निरूपणात काय सांगितलंय. जो एकांतास तत्पर अधिकारी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. एकांताविषय जो तत्पर असतो, एखाद्या व्यक्तीला एकांत प्रचंड आवडतो आणि एकांतामध्ये त्याला अनेक गोष्टी सुचतात, रुचतात, पटतात आणि तसं तो कार्य देखील करतो. एकांताविषय जो तत्पर आहे, आधी त्यानं खूप पाठांतर केलंय आणि नंतर तो त्या अर्थाचा शोध घेतो आहे. म्हणजेच काय तर ते जे साहित्य वाचतोय, जो ग्रंथ वाचतोय, त्यातला सगळा सार तो ग्रहण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथून असं म्हटलेलं आहे की अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथगर्भीचे जे काही अर्थांतर आहेत तो ते शोधायला लागतो आणि तो समजून घेण्याचा यामध्ये प्रयत्न करतो. सार्थ दासबोधातील पुढच्याही निरूपणाकडे वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी आहे अर्जुना तुमच्या सोबत। नगरचा अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आणि सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाकडे आपण वळतोय। पुढे असं सांगितलंय, आधीच सिकोन जो सिकची तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे। एखादी विद्या अथवा कला आधी शिकून घेतली जाते आणि मग एखादा व्यक्ती इतर लोकांना तो शिकवतो, समजून सांगतो, तोच श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो। असा महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना सोडतो। गुंतत्या लोकास उगवी विवेक बळे, विवेकाच्या बळावर तो मायेमध्ये गुरफटलेल्या लोकांना सोडवतो आणि आपल्यातली एखादी विद्या, आपल्यातली एखादी कला इतर समोरच्या व्यक्तीला सांगतो। जेव्हा एखादी व्यक्ती, बघा, दानाचं महत्त्व जे आहे ते पुराण काळापासून आहे, आणि जेव्हा आपण एखाद्या विद्येचं दान देतो, आपल्याला माहिती असणाऱ्या काही गोष्टींचं दान देतो, कला आपण एखाद्या व्यक्तीला आपल्यातली जेव्हा शिकवतो, तेव्हा खरं तर ते जे काही दान आहे, ते जे काही ज्ञानदानाचं जे काही महत्त्वाचं पुण्य आहे, तर ते त्या व्यक्तीला मिळतं, असं या सार्थ दासबोधातील निरूपणात सांगितलंय। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
3: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे। संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा। बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा। रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात।
4: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही। मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन। मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन। मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही। राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे। हीच माझ्या राखीची खरी शपथ।
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत आणि आज आहे राखी पौर्णिमेचा दिवस. अर्थात आज खूप आनंदाचा दिवस आहे. बहीण आणि भावाचं एक अतूट नातं आणि हा नात्यांचा सण सेलिब्रेट करण्याचा आज महत्त्वाचा दिवस म्हणजे अर्थातच राखी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा दिवस आज आपण सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्याचबरोबर इतर वेळी कितीही हे बहीण भावंडं भांडत असले वेगवेगळ्या कारणांनी किंवा यांच्यामध्ये रुसवे फुगवे असले तरीसुद्धा, हा दिवस जो आहे या दिवसाची प्रत्येक जण वाट बघत असतो, प्रत्येक भावंडं वाट पाहत असतं, अगदी मीसुद्धा. आणि त्याचबरोबर भाऊ लहान असेल किंवा बहीण लहान असेल, भाऊ मोठा असेल, तरीसुद्धा रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन दिवस असे आहेत की जे भावंडांसाठी फार महत्त्वाचे असतात. आणि अगदी लहानपणापासूनच हा दिवस जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेट झालेला असेल. आणि राखी पौर्णिमा म्हटल्यानंतर राख्यांचे अनेक स्टॉल्स जे आहेत ते आपल्या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि छान असे वेगवेगळ्या पद्धतीचे राखीचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळत आहेत, वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या बीड्समध्ये, वेगवेगळ्या कलात्मक गोष्टींचा वापर करून सुंदर सुंदर अशा राख्या बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक बहिणींची अशी जी राखी आहे ती राखी त्या स्टॉलमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या पसंतीची राखी जी आहे ती भावासाठी घेण्यासाठी अनेक महिला, अनेक मुली, अनेक बहिणी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. राखी स्टॉलला सध्या गर्दी आहे प्रचंड. आणि त्याचबरोबर आज राखी पौर्णिमा आपण सेलिब्रेट करतो आहोत. राखी पौर्णिमेच्या सगळ्या नगरकरांना, सगळ्या भावंडांना, सगळ्या बहिणींना, भावांना मी खूप मनापासून शुभेच्छा देते. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी दीप्ती दरंदले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन, तुमच्या सुपत नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. साखर महाग झाली, ती पुन्हा थोडीशी कमी झाली. कांदा महाग झाला आणि त्या पाठोपाठ आता अंडीसुद्धा महागलेत. वाढत्या खाद्याच्या खर्चानंतर अंडी महागले, चिकनचे दरसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारामध्ये आता एका अंड्याचा दर 7 रुपयांवरून 9 रुपयाचा झालाय. वर्षभरामध्ये अंड्याच्या दरामध्ये 35 ते 40% वाढ झालेली सध्या दिसते. इथेनॉल निर्मितीसाठी मागणी वाढल्यानं कोंबड्यांच्या खाद्यासाठी लागणाऱ्या मक्याचे दरसुद्धा गगनाला भिडलेत आणि त्यामुळे वाढता उत्पादन खर्च आणि उष्णतेमुळे घटलेला पुरवठा यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये चिकनच्या दरामध्ये सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

ऐकताय स्नेहालाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. सणासुदीचे दिवस येत आहेत. गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. आणि सणासुदीच्या काळामध्ये अन्न सुरक्षेसाठी FDA विशेष नियमावली तयार केली. ईदचा सण आपण सेलिब्रेट केला, आज आपण राखी पौर्णिमा सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये, दिवाळीमध्ये किंवा इतर सणांच्या काळामध्ये अन्न पदार्थांमधली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं अर्थात FDA एक विशेष तयारी केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय सणांचं एक स्वतंत्र कॅलेंडर तयार केलं जाणार आहे, ज्या अंतर्गत सणापूर्वी, सणादरम्यान आणि सणानंतर असे 3 टप्पे करण्यात आलेत. खाद्यपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, मिठाया या पदार्थांची तपासणी केली जाणार आहे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये या संदर्भामधले आदेश जारी होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये जे आपण मिठाई किंवा गोडाधोडाचे पदार्थ खरेदी करत असतो, वेगवेगळ्या आपण स्वीट्सच्या दुकानामध्ये जात असतो, तर त्या ठिकाणी आता FDA नजर असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा आणि निदर्शनासाठी प्रशासनानं काही नवीन नियम लागू केलेत आणि आता केवळ आझाद मैदानावरच आंदोलनाची परवानगी असेल असं दक्षिण मुंबईमध्ये सांगण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईच्या भागामध्ये येणाऱ्या 7 दिवस आधी कुठल्याही आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज करण्याचा नवीन कडक नियम जारी करण्यात आला आहे. आझाद मैदान हे एकमेव ठिकाण फक्त आंदोलनासाठी असेल असं सांगण्यात आलं आहे. एकाच वेळी एकाच दिवसाची आणि शासकीय कामकाजाच्या दिवशीच परवानगी मिळेल असं सांगण्यात आलं आहे. सुट्टीच्या दिवशी अधिवेशनं किंवा VIP दौऱ्यांच्या वेळी परवानगी नाकारली जाऊ शकते असा कडक नियम जो आहे तो दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांसाठी असणार आहे आणि या परवानग्या नाकारल्या जाऊ शकतात. त्यामुळे नियमांचं उल्लंघन, चिधावणी, खोर भाषणं जर केली तर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होऊ शकते. ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणं गरजेचं आहे या आंदोलनासाठी असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाबाबत जे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत, जे नियम सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आपण नुकतंच बोललो. पण या नव्या नियमांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणतील जरा आक्रमक झालेत. 90 लाख मराठे मुंबईमध्ये येतील असा इशारा त्यांनी दिलाय, त्यामुळे रेल्वे सेवा विमानसेवा रोखण्याचा दम सरकारला दिला जातोय. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांना रोखलं तर ते सहन करणार नाही असं सांगत त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम करण्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच मुंबईकरांना 10 ते 15 दिवस सांभाळून घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये 90 लाख मराठे एकत्र येणार आहेत या आंदोलनादरम्यान. आणि मनोज जरांगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत, त्यांनी सरकारला याबाबतचा गंभीर इशारा दिला आहे. आंदोलनाचं परवानगी निवेदन सुद्धा आधीच देण्यात आलेलं आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
3: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
3: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
3: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
3: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. श्रोते हो, मनोरंजन क्षेत्रामध्ये, मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मुळशी पॅटर्न हा सिनेमा आला होता आणि हा मुळशी पॅटर्न जो आहे तो सिनेमा प्रचंड गाजला होता. यावर काही टीकासुद्धा झाल्या. पण आता मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाला मुळशी या गावातून विरोध होतोय. मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाच्या नावाला मुळशीकरांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पहिल्या सिनेमामुळे तालुक्याला गुन्हेगारीचा तालुका अशी कुप्रसिद्धी मिळाली आणि कुठेतरी या सिनेमाचा प्रभावसुद्धा त्याला झाला असा आरोप इथल्या स्थानिक लोकांनी केला आहे. त्यामुळे मुळशी बचाव समितीची स्थापना झाली. मुळशी हा खरं तर जो परिसर आहे, जे गाव आहे, हे गाव वारकरी, धारकरी आणि सुशिक्षितांचा तालुका म्हणून आहे आणि चित्रपटानं मात्र या मुळशी गावाची बदनामी वेगळ्याच कुठल्या तरी पार्श्वभूमीवर केली आहे. त्यामुळे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या नावाचा फेरविचार करावा अशी मागणी सध्या मुळशीकरांनी केली आहे. गावोगावी याचे ठराव घेतले जात आहेत. मुळशी तालुक्यानं महाराष्ट्राला अनेक अधिकारीसुद्धा दिलेत, खेळाडू दिलेले आहेत आणि आज ते उच्च स्तरावर काम पाहतात. त्यामुळे गुन्हेगारीचा तालुका अशी जी कुप्रसिद्धी या मुळशी गावाला मिळालेली आहे ती पुन्हा एकदा या सिनेमाच्या दुसऱ्या पॅटर्न, मुळशी पॅटर्न 2 मधून येऊ नये, त्यामुळे गावकरी इथले विरोध करताना दिसतात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना, तुमच्या सोबत. FDA धडक कारवाई आपण सगळेजण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये, आणि आता FDA मोर्चा आपला वळवला आहे अंगणवाडी आणि पोषण आहारावर. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडीमधले जे काही पदार्थ आहेत किंवा जे काही अन्न गुणवत्ता आहे याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात, आणि आता राज्यामधल्या अंगणवाड्या आणि शाळांमध्ये जो पोषण आहार मिळतो त्यावर आता गुणवत्तेबाबत तुकाराम मुंढे यांनी तपासणीचे आदेश दिले आहेत. एक कठोर पाऊल त्यांनी उचललेलं आहे. राज्यभरामध्ये शालेय पोषण आहार आणि मिल डे या मिलची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अन्नामध्ये आळ्या आढळणं किंवा अस्वच्छतेच्या तक्रारी ज्या आहेत त्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत, आणि याची दखल घेत कारवाई केली जाणार आहे. निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवणाऱ्यांवर आता थेट कडक कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छतेच्या घटना अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार ज्या ठिकाणी दिला जातो त्या किचन्समध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे यापूर्वी सुद्धा, आणि आता इथे आता थेट कारवाई होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अनु तुमच्यासोबत. नेपाळमधल्या पूरपरिस्थितीबाबत आपण बोलूयात. नेपाळमध्ये पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. अजूनही या पूरपरिस्थितीतून इथले स्थानिक लोक जे आहेत ते बाहेर पडत आहेत. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडालाय. अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत तर काही भारतीय नागरिक नेपाळमधले बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी राज्य सरकारनं मंत्रालय 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष, कंट्रोल रूम आणि हेल्पलाईन जारी केला आहे. नागरिकांनी तात्काळ हेल्पलाईनसाठी 1070 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. किंवा असे कोणी आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भारतीय नागरिक जर नेपाळमध्ये असतील आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकले असतील तर 93121 5143 मी क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 93121 5143 किंवा 1070 या टोल फ्री क्रमांकावरही ते संपर्क साधू शकता असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. बिहारमधल्या 7 जिल्ह्यांना प्रशासनानं अलर्ट दिलेला आहे. नेपाळमधली पूरपरिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना सध्या दिसतीय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नेपाळमध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झाली, नेपाळमध्ये विनाशकारी या पुरामुळे 160 अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 750 जण यामध्ये बेपत्ता झालेत. या विनाशकारी पुरामुळे 160 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या अजूनही वाढतीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 130 अधिक भारतीयांसह 750 अधिक लोक बेपत्ता आहेत. हिमालयातल्या हिमनदीचा ग्लेशियरचा काही भाग कोसळल्यामुळे हा पूर झालाय आणि मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्याच्या घटना नेपाळमध्ये घडल्यात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारत यासाठी नेपाळला मदत करणार आहे आणि मदतही करत आहे असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आरजेनं तुमच्या सोबत। जिल्हा परिषद पंचायत समित्या यामध्ये आता स्वीकृत सदस्य जे आहेत ते असणार आहेत। राज्य सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे। महापालिका नगरपालिकांप्रमाणेच आता झेडपी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 1005 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे। ग्रामविकास विभागानं याबाबतच्या अधिसूचना जारी केल्या। या निर्णयामुळे 34 जिल्हा परिषदांमध्ये 201 तर 301 पंचायत समित्यांमध्ये 804 नामनिर्देशित सदस्यांची भर पडेल। या सदस्यांना सल्ला आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा अधिकार असेल, मात्र त्यांना मतदानाचा आणि अध्यक्ष सभापती पदाच्या निवडीचा अधिकार नसेल असं सांगण्यात आलं। या सदस्यांना प्रशासकीय कामकाजामध्ये सुद्धा सल्ला घेता येईल आणि तो देता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
3: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे। स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
3: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026।
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत। गट क, इयत्ता 5वी आणि 6वी। विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है। गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी। विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती। अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है। गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी। विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
3: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
3: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा।
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79।
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्षानं तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण नगरचे अंतरंग या कार्यक्रमात बोलत आहोत. साखरेचे भाव जे आहेत ते कमी झालेत. प्रति 51 रुपयांपर्यंत साखर पोहोचली. सरकारच्या उपायांमुळे देशातील अनेक भागामध्ये साखरेच्या दरात घसरण झाली आहे. 75 रुपयांपर्यंत किलोमागे ही साखर पोहोचली होती आणि आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये कारखाना स्तरावर साखरेचा भाव हा 51 ते 52 रुपये प्रतिकिलो झाला आहे. कोलकात्यामध्ये घाऊक भाव सुमारे 53 रुपये प्रतिकिलो आहे. त्याचबरोबर पुढच्या 3 ते 5 दिवसांमध्ये याचा परिणाम किरकोळ बाजारामध्ये सुद्धा दिसून येऊ शकतो असं सांगितलंय. सरकारनं साखर आयातीचे नियम बदललेले आहेत आणि साखरेचे भावामध्ये घसरण बघायला मिळते आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या दिवसांमध्ये हा निर्णय खरंच खूप महत्त्वाचा आहे. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याचबरोबर इतर सणांची रिलशीलसुद्धा आहे, त्यामुळे हे नक्कीच कमी झालेले भाव योग्य उपयोगाला ठरतील असं सांगण्यात येतं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. अभिनेता यशचा टॉक्सिक हा सिनेमा सध्या प्रचंड गाजतोय. रेकॉर्ड ब्रेक हा सिनेमा सध्या रचतो आहे असा पहिला भारतीय अभिनेता ठरलाय की ज्याच्या दोन सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कमाई केली. म्हणजे अभिनेता यश याचा पहिला सिनेमा KGF चॅप्टर 2 आणि टॉक्सिक सलग प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या माध्यमातून तो कामगिरी चांगली करतोय. या सिनेमांनी पहिल्याच दिवशी 101 कोटी ते 116 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काही निगेटिव्ह समीक्षा काही टीका याचा सामना करून सुद्धा टॉक्सिक हा सिनेमा पुढे जातोय. जगभरामध्ये 140 अधिक कोटी कमाई जी आहे ती या सिनेमासाठी झालेली आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय या सिनेसृष्टीमध्ये अभिनेता यशनं हा एक महत्वाचा इतिहास रचलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्शन तुमच्या सोबत. भारतामध्ये सध्या विमान अपघाताच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. कानपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमान नुकतंच कोसळलं. एका वैमानिकाचा मृत्यू झालाय तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अशीच एक घटना घडली. काल सकाळी एका खासगी प्रशिक्षणार्थी विमानाचा इथे अपघात झालाय, ज्यामध्ये वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गंगा बॅरेजजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये सहवैमानिक सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. नेपाळमधला भीषण महापूर आणि या महापुरात आपल्या महाराष्ट्रातल्या 10 महिला पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यामधल्या 10 महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकल्यात. त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख महाबळेश्वरमधील मेघा चोरगेंसह 10 महिला पर्यटक तिथे अडकले आहेत. सध्या पोखरा शहरातील एका हॉटेलमध्ये त्या सुरक्षित आहेत. पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांच्या माहितीसाठी जिल्हा प्रशासनानं 021-62-32-349 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरस्थितीमुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत. स्पोर्ट्स अपडेटकडे वळूयात. BCCI कडून अंडर 19 संघाची घोषणा झाली आहे. सेहवाग आणि द्रविडच्या मुलांचा या अंडर 19 संघामध्ये समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाच्या भारत दौऱ्यापूर्वी BCCI भारतीय अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा अंडर 19 संघ भारत दौऱ्यावर 3 एकदिवसीय आणि 2 बहुदिवसीय मल्टीडे सामने खेळणार आहे. या एकदिवसीय सामन्याच्या संघामध्ये भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांना स्थान मिळालं आहे. वन डेसाठी टार्गेट रायचंदानी यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार।

आणि तो रसरशीत असा गोडधोड बेत सुरू आहे. मंडळी, आज आहे रक्षाबंधन. तुम्हाला या सर्व या पवित्र सणाच्या सर्वांना आपल्या रेडिओ नगरच्या वतीनं, आपल्या स्नेहालयाच्या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, रक्षाबंधन म्हटलं की आपल्याला रेशमी धागा आणि भाऊ बहिणीचं प्रेम आठवतं बरं का. पण या नात्याची खरी व्याख्या सांगणारी एक खूप सुंदर कथा आपल्या इतिहासामध्ये, आणि ती कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा आहे. मंडळी, एकदा शिशुपालाचं वध करताना श्रीकृष्णाच्या पोटाला थोडीशी दुखापत झाली बरं का, आणि रक्त वाहू लागलं. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीच पळापळ झाली. पण द्रौपदीनं एका क्षणाचा सुद्धा विचार केला नाही आणि आपल्या महागड्या साडीचा पदर फाडला आणि श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. त्या एका साध्या कापडाच्या तुकड्यानं रक्ताची धार थांबली आणि मंडळी, श्रीकृष्णानं त्या प्रेमाची, त्या विश्वासाची जाण ठेवली. आणि जेव्हा भरसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिची अब्रू राखून तिची लाज राखली. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे फक्त बहिणीनं भावाला बांधलेली राखी किंवा भावानं दिलेली भेटवस्तू नाहीये बरं का, तर ती आहे संकटाच्या काळामध्ये एकमेकांची ढाल बनण्याची पावती. नातं रक्ताचं असो किंवा नसो, जिथे निस्सीम विश्वास आणि आदर असतो ना मंडळी, तिथेच खरं रक्षाबंधन असतं. आजच्या या खास दिवशी आपल्या माणसांची काळजी घेण्याचं, आपल्या बहिणीचं, भावाचं रक्षण करण्याचं, त्यांना जपण्याचं आपण वचन एकमेकांना दिलं पाहिजे. मंडळी, या रक्षाबंधनाच्या सणाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आपला हा रक्षाबंधन विशेष कार्यक्रम आहे मंडळी, आणि अशी सुंदर सुंदर गाणी सुद्धा मी तुम्हाला घेऊन आली. तर मंडळी, हे गाणं एन्जॉय करा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. मंडळी, आपले छान पैकी सण उत्सव या श्रावणामध्ये येत असतात आणि मंडळी आज आहे श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शुक्रवारलाच आज आपला रक्षाबंधन हा पवित्र सण आलेला आहे. तुम्हा सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या खूपच साऱ्या शुभेच्छा. मंडळी, श्रावणी शुक्रवार म्हटलं की घरातली पुरणपोळीची पंगत, हळदी कुंकू आणि जिवतीची पूजा आठवते. पण या पूजेमागे एक खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह विचार दडलाय बरं का. आपण जेव्हा देवाला किंवा निसर्गाला प्रार्थना करतो तेव्हा आपण खरं तर आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आणि प्रियजनांसाठी आरोग्य आणि सुरक्षितता मागत असतो. आजचा दिवस आपल्याला हेच शिकवतो मंडळी की कुटुंब आणि आपली माणसं हीच आपली खरी संपत्ती आहेत. धावपळीच्या या आयुष्यामध्ये आजच्या या दिवशी घरातल्या सगळ्यांनी एकत्र यावं, आनंद वाटावा आणि एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. निसर्ग जसा श्रावणामध्ये जुनं सगळं गोळू देऊन नवीन हिरवळ धारण करतो मंडळी, तसंच आपण सुद्धा मनातले सगळे नकारात्मक विचार, राग, रुसवे, फुगवे बाजूला ठेवूयात. मनामध्ये नव्या आशा, नवा उत्साह आणि सकारात्मक भरून घेऊयात. मंडळी, हा आजचा जो श्रावणी शुक्रवार आहे, तुमच्या घरामध्ये भरपूर सुख, समृद्धी आणि मुख्य म्हणजे उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच प्रार्थना. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली गायकवाड बोलते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी रक्षाबंधन विशेष शो आपला सुरू आहे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, रक्षाबंधन हा सण फक्त रेशमी धागा बांधण्याचा नाहीये, तर एकमेकांचा सन्मान करण्याचा आणि खऱ्या अर्थानं रक्षण करण्याचा सण आहे. मंडळी, याच प्रेरणेतून काल आपल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या वतीनं सुरक्षाबंध भावाची प्रतिज्ञा हा अत्यंत उपक्रमशील आणि विचार करायला लावणारा उपक्रम राबवण्यात आला. मंडळी, या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गमित्रांना राखी बांधून हे सुंदर असं पर्व साजरं केलं. पण गोष्ट इथेच संपत नाही बरं का मंडळी. राखी बांधल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक महत्वाची आणि जबाबदारीची प्रतिज्ञा घेतली की आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करणार, तिचा आदर राखणार, समाजामध्ये तिला सन्मानाची जागा मिळवून देणार. त्याचबरोबर मंडळी, या मुलांनी बालविवाहासारख्या वाईट प्रथेविरुद्ध ठामपणे उभं राहण्याचा निश्चय केला. 18 वर्षाखालील मुलीशी लग्न न करण्याची आणि बालविवाह रोखण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची प्रतिज्ञा या विद्यार्थ्यांनी घेतली. मंडळी, उडान प्रकल्पाचा हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. मुलांमध्ये लहानपणापासूनच स्त्री सन्मानाची आणि सामाजिक जागरूकतेची बीज रोवणारा हा उपक्रम समाजाला एक नवी दिशा देणारा ठरलेला आहे. मंडळी, या सुंदर आणि अर्थपूर्ण उपक्रमासाठी आपलं स्नेहालय आणि उडान प्रकल्पाचे मनपूर्वक अभिनंदन आहे. तर मंडळी, आपण सुद्धा आजच्या या दिवशी घरातील आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याचं वचन द्यायला हवंय. भेटूया मंडळी अशाच गोष्टींसह थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.
2: जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. तर रोजच्या धावपळीमध्ये घर तसं नेहमीच सारखं सुरू असतं बरं का, पण घरामध्ये जेव्हा बहीण पाऊल ठेवते ना मंडळी, तेव्हा अचानक वातावरणामध्ये एक वेगळाच असा जिव्हाळा भरून येतो. बहीण माहेरी आली की घराला पुन्हा घरपण येतं असं आपण नेहमी ऐकत असतो आणि हे खरं सुद्धा आहे. लग्न होऊन सुद्धा मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते, तिचं बालपण, तिच्या आठवणी आणि तिचं हसणं या घरातच आपलं साठलेलं असतं. ती माहेरी आली की दारातला तो जुना किलबिलाट परत येतो. आईच्या हातातली घाई, बाप्पाच्या चेहऱ्यावरचा समाधानयुक्त आनंद आणि भावाची तीच जुनी चिडवा चिडवी असेल, तुटलेली सगळी नाती आणि सुटलेले सगळे क्षण पुन्हा एकदा जिवंत होत असतात. माहेर हे तिच्यासाठी तिचं हक्काचं विश्रांती स्थान असतं आणि घरासाठी ती आनंदाची झुळूक असते. तिच्या येण्यानं भिंतींना स्पर्श मिळतो, गप्पांचे फळ रंगतात, जेवणाच्या ताटाभोवती एक वेगळीच रंगत येत असते. ती असते म्हणून घराचे कोपरे नि कोपरे बोलू लागतात. मंडळी बहीण ही फक्त पाहुणी म्हणून येत नाही बरं का, तर ती घराचा हरवलेला आत्मा सोबत घेऊन येते आणि म्हणूनच ती घराचा उमरा ओलांडते तेव्हा घराला खऱ्या अर्थानं घरपण मिळत असतं. तुमच्याही घरामध्ये जेव्हा बहीण येते माहेरी तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हाला नक्की तुमच्या आठवणी आज शेअर करा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रक्षाबंधन विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे आणि मंडळी मी आले पुन्हा एकदा एक माझी फार छान आठवण घेऊन तुम्हाला भेटायला. मंडळी रक्षाबंधन आलं की आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये शाळेतल्या कितीतरी आठवणी ताज्या होतात, बरोबर. आज मी तुम्हाला ना माझ्या शाळेतल्या एका अशा रक्षाबंधनाची आठवण सांगणार आहे की जी माझ्या अगदी मनाजवळ आहे. आणि प्रत्येक वर्षी म्हणजे जेव्हाही कधी रक्षाबंधन येतं प्रत्येक वर्षी ती आठवण मला येतच असते. तर मंडळी तेव्हा मी कदाचित 7वी 8वीत असेल बरं का. आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, तो फार शांत आणि लाजाळू असायचा, कोणाशी जास्त बोलायचं नाही. आणि त्या दिवशी सगळेच जण एकमेकांना राख्या बांधत होते, हसत खेळत होते, पण तो मुलगा आपल्या बाकावरती एकटाच शांत बसलेला होता. आणि असं झालं होतं की तो नुकताच शाळेमध्ये आला होता, म्हणजे आम्ही सगळे जुने होतो पण तो मात्र त्याचं नवीन ऍडमिशन होतं, त्यामुळे तो जास्त कोणामध्ये मिसळत वगैरे नव्हता. तर मी सहज गेले त्याच्याजवळ आणि विचारले की काय रे तुला कोणी राखी नाही बांधली का वगैरे. तर तो हळूच म्हणाला की मला काही सख्खी बहीण वगैरे नाही आणि मला कोणी राखी पण बांधत नाही. आता त्याचं ते वाक्य थेट माझ्या मनाला लागलं, कारण मंडळी खरं सांगायचं झालं ना तर मला सुद्धा भाऊ नाही बरं का, एकच बहीण आहे. आणि भाऊ नसल्याचं दुःख मलाही ते होत असतं, मलाही या दिवशी यार मी काय करू, मला पण भाऊ पाहिजे नव्हता अशी मनामध्ये एकदा भावना माझ्या येऊनच जाते. तर तेव्हा सुद्धा त्याचं ते वाक्य माझ्या मनाला थेट लागलं आणि मी एका क्षणाचाही विचार नाही केला. त्याच्या माझ्याकडं एक राखी होतीच आणि एक छानशी राखी होती, ती काढली आणि मी त्याच्या हातावरती बांधली. आणि मंडळी तो क्षण मी ना कधीच विसरू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती पण तो एक छान छोटासा आनंद होता, स्माईल होती, आणि त्याने तो माझा दिवस अगदी खास बनवला. आता त्यांनी काय तो तयारीनिशी आला नव्हता, पण त्याच्याकडे एक चॉकलेट होतं. बघा तुम्हाला माहीत असेल की आपल्याला ते लहानपणी 1 रुपयाला 2 अशी चॉकलेट्स मिळायचे, पार्ले जी किसमी अशी चॉकलेट्स असायचे. तर त्यातलं मला त्यांनी मला चॉकलेट दिलं. आता ते चॉकलेट फार छोटं होतं मंडळी, पण त्यामागची जी भावना होती ना तर ती खूप खास होती, खूप छान होती. आणि मला प्रत्येक रक्षाबंधनला असेल किंवा भाऊबीजेला असेल मला त्याची आठवण येतीच येती. आता आमच्या शाळा संपल्या, सगळं संपलं आणि आमचे कॉन्टॅक्ट पूर्णतः तुटले. म्हणजे तेव्हा ऑब्व्हियसली आमच्याकडे काही मोबाईल नव्हते, घरी पण मोबाईलची कमतरताच होती, एक साधा बटनाचा फोन यायचा, त्यामुळे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काहीच नव्हतं. आणि मंडळी एक 9वी 10वीत असताना त्यांनी शाळा सोडली, म्हणजे 10वीला तो नव्हताच. आणि त्याच्यानंतर मग तो निघूनच गेला आणि मग तो कुठे गेला, आता सध्या तो काय करतोय, कुठे काहीच माहीत नाही. पण ती एक आठवण जीवनभर माझ्या आयुष्यात लक्षातच राहणार आहे. आणि मंडळी तुमची सुद्धा अशी एखादी आठवण असेल तर मला नक्की सांगा मंडळी, अशी एखादी आठवण असल्यास. आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या रक्षाबंधन विशेष कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते, तुमचीच मैत्रीण आरजे ऋतू, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, रक्षाबंधन म्हटलं की आपण आवडीनं फक्त भावासाठी राखी खरेदी करतो, पण मंडळी राखी बांधण्याचा हा प्रेमाचा हक्क फक्त भावापुरताच मर्यादित आहे का तर अजिबात नाही। यावर्षी आपण हा विचार थोडासा बदलून बघूयात। सर्वात आधी तर तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला सुद्धा राखी बांधू शकता, कारण कुठलीही अडचण आली तर तीच आपली सर्वात मोठी ढाल असते। तसंच आपल्या सोसायटीचे वॉचमन काका, सफाई कर्मचारी किंवा पोलीस

फटाके बांधून वृक्षबंधन साजरं करायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. रक्षाबंधन म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर तो एक संरक्षणाचा, आधाराचा आणि विश्वासाचा गोड धागा आहे. आणि मग तो सीमेवरचा सैनिक असो, तुमचा एखादा जीवलग मित्र असो, किंवा नेहमी जे पाठीशी उभे राहणारे आई वडील असोत, जिथे आदर विश्वासाची भावना आहे तिथे तुम्ही नक्कीच राखी बांधू शकता. यावर्षी हे प्रेमाचे धागे थोड्या वेगळ्या नात्यांना सुद्धा बांधून बघा आणि हा सण आणखी खास बनवा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच. आपण आपला हा कार्यक्रम असाच सुरू ठेवणार आहोत. थोड्याच वेळात भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूया तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. रक्षाबंधन विशेष हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मग सख्यांनो, तुम्ही काय ठरवलंय? आज भावाचं तोंड कसं गोड करणार आहात आणि काय विशेष रेसिपी करणार आहात, काही ठरवलंय का? जर नसेल ना ठरवलं तर काही अडचण नाही मंडळी, कारण आज मी एकदम सोपी झटपट आणि पारंपरिक रेसिपी सांगणार आहे. तर मंडळी, रेसिपीचं नाव आहे रवा खोबरा लाडू. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात आणि लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच हे आवडीचे पदार्थ आहेत. तर मंडळी, एक वाटी बारीक रवा, एक वाटी सुक्या नारळाचा केस, त्याचसोबत मंडळी एक पाऊण वाटी पिठी साखर, 2-3 चमचे साजूक तूप, थोडे ड्रायफ्रुट्स आणि वेलची पुडी, एवढंच लागणार आहे आणि हे सहज तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असणारच. तर मंडळी, सर्वात आधी कढईमध्ये तूप गरम करून मंद आचेवरती रवा छान खमंग सुवास होईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजत आला की त्यामध्ये सुकं खोबरं घालून आणखी 2 मिनिट परता. आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्या आणि मंडळी त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स मिक्स करा. थोडं तुपाचा हात लावून छान गोल गोल लाडू वळून घ्या आणि बस, तर मग खमंग आणि जिभेवरती विरघळणारे पारंपरिक रवा खोबऱ्याचे लाडू तयार. आता या रक्षाबंधनाला आपल्या हातानं हे लाडू बनवून आपल्या भावाचं तोंड गोड करा आणि प्रेमाचा गोडवा वाढवा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 FM, युअर व्हॉइस.

स्वागतम मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू. तुमच्या सोबत गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. रक्षाबंधन विशेष कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, भावा बहिणीचं नातं अगदी टॉम अँड जेरी सारखं असतं बरं का. घरामध्ये असताना टीव्हीच्या रिमोटवरून भांडण, कपड्यांवरून कटकट आणि तुला दत्तक घेतलेलं आहे, तुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून आणलेलं आहे वगैरे, इथपासून सुरू होणारी रोजची जुगलबंदी असते. कधी कधी तर वाटतं की हे दोघं एका छताखाली शांत राहूच शकत नाहीत की काय. पण मंडळी, लग्नाचा दिवस येतो आणि चित्र एका क्षणात बदलतं. ज्या भावाने आयुष्यभर चिडवलेलं असतं तोच भाऊ बहिणीच्या विदागरीच्या वेळी सगळ्यात मागे जाऊन उभा असतो. कोणाला आपले डोळे दिसू नयेत म्हणून रुमालानं चेहरा लपवतो, पण त्याचे पाणावलेले डोळे आणि थरथरणारे ओठ सगळी कहाणी सांगून जातात. ताई किंवा ताईची साडी पकडून रडणारा तो लहान भाऊ असो किंवा मोठ्या बहिणीला सासरी पाठवताना ढसाढसा रडणारा तो मोठा भाऊ असो, त्या अश्रूंमध्ये वर्षानुवर्षाचं प्रेम साठलेलं असतं. भांडण हे फक्त वरवरचं असतं, आतमध्ये मात्र एकमेकांविषयीचा अथांग असा जिव्हाळा असतो. बहीण सासरी जाते तेव्हा फक्त घर सोडून जात नाही तर भावाच्या आयुष्यातला एक हक्काचा मित्र आणि पाठीराखा सोबत घेऊन जाते. मंडळी, तुमच्या घरात सुद्धा असा प्रसंग घडलाय का मला नक्की कळवा. रेडिओ नगर 90.4 FM वरती 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मेहरबानी

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे मंडळी एक छान पैकी तुमचा शो सुरू आहे आणि मी अनेक गोष्टी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आणि मंडळी आज रक्षाबंधन तर आहेच आहे आणि मंडळी तुम बहिणींनो खास करून तुम्ही राखी बांधून तर झालेली असणारच आहे तुमची, पण भावाने तुम्हाला गिफ्ट दिलंय का? जर अजूनही दिलं नसेल ना तर भावांनो तुमच्यासाठी मी एक मस्त पैकी गिफ्टची आयडिया घेऊन आली, बरं का? पटकन नोट डाऊन करून घ्या. तर मंडळी आज रक्षाबंधन आहे आणि तुमच्या ताईला किंवा लहान बहिणीला द्यायला गिफ्ट बाकी आहे जर तुमचं, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. एकदम काही सोपे आणि बेस्ट गिफ्ट आयडियाज आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तिची एखादी आवड जपणारं गिफ्ट देऊ शकता. जर तिला वाचनाची आवड असेल तर छानसं पुस्तक, गाण्याची आवड असेल तर ब्लूटूथ स्पीकर्स किंवा इयरबड, त्याचसोबत मंडळी पर्सनल केअर किंवा स्किन केअर बास्केट, तिला आवडणारे ब्रँडेड प्रोडक्ट्स एकत्र करून एक छानसा हॅम्पर सुद्धा तुम्ही बनवू शकता, हे गिफ्ट तिला देऊ शकता. त्याचसोबत तिसरी आणि सर्वात खास आयडिया म्हणजे अनुभव भेट देणं. तिला तिच्या आवडीच्या कॅफेमध्ये ट्रीट द्या किंवा तिच्या मैत्रिणींसोबत मूवी नाईटचं तिकीट बुक करून द्या. आणि हो, बजेट जर कमी असेल ना मंडळी तरी सुद्धा काळजी करू नका. एक छानसं हातानं लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड किंवा तिच्या आवडीचे चॉकलेट्स, यापेक्षा मोठं गिफ्ट तिच्यासाठी दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळे मंडळी उशीर करू नका, पटापट तुम्ही गिफ्ट्स घ्यायला चालू करा, कारण आजच आहे रक्षाबंधन आणि काही काही जण संध्याकाळी सुद्धा राखी बांधत आहेत. तर मस्तपैकी गिफ्ट्स घ्या, बहिणींना खुश करा आणि तुम्ही सुद्धा खुश राहा मंडळी. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

श्रोतेहो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या आणि त्याचसोबत रक्षाबंधन विशेष सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आजचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे, आजचा जो आपला संपूर्ण शो जो होता, तर तो रक्षाबंधन विशेष होता आणि तुम्हाला खूप छान माहिती मिळाली असणारच आहे आणि तुम्हाला मनोरंजन सुद्धा झालेलं असणार आहे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या शोमध्ये, नेहमीच्या वेळेमध्ये आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात भेटणार आहोत, ठीक सकाळी 11 वाजता. आणि उद्याच्या फुल ज्या अपडेट्स आहेत आणि उद्याच्या पूर्ण ज्या गोष्टी आहेत, गप्पा आहेत आणि खूप साऱ्या युनिक गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या ज्या एक आपण मैत्रीपूर्ण गप्पा म्हणतो किंवा एकदम चविष्ट रेसिपीज म्हणतो, खूप साऱ्या गोष्टी घेऊन मी उद्या येते तुम्हाला भेटायला. पण मंडळी, जाता जाता एक पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगावंच वाटतं की मंडळी, आजकाल आपण बघतो समाजामध्ये कशा घटना घडत आहेत. मुलींवरती अत्याचार होत आहेत, अन्याय होतोय, तिचा बलात्कार होतोय. पण मंडळी, आता प्रत्येक भावाची, त्यासोबत फक्त प्रत्येक भावाचीच नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीची ही एक संकल्पना, एक संकल्प असला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी असायला हवीच आहे की आपण प्रत्येक स्त्रीचं रक्षण करायला हवंय. कोणत्याही गिफ्टपेक्षा, कोणत्याही वस्तू देण्यापेक्षा तिचं रक्षण करणं, तिचा सन्मान करणं हेच एक तिच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट ठरू शकतं. तर मंडळी, आजपासून तुम्ही संकल्प करा की कोणत्याही मुलीला तुम्ही कळत नकळतपणे त्रास देणार नाही किंवा कोणत्याही मुलीचं शोषण होताना तुम्ही बघत बसणार नाही. तिच्यासाठी तुम्ही आवाज उठवाल, तिच्या हक्कासाठी तुम्ही कायम तत्पर राहाल आणि मंडळी हेच खरं रक्षाबंधन असणार आहे. तर मंडळी, तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक राखी त्या शूरवीर सैनिकासाठी, एक राखी आपल्या शेतकऱ्यासाठी, एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी, एक राखी आपल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि एक राखी अहोरात्र त्या झटणाऱ्या सर्व पुरुषांसाठी, सर्व आपल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी. मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूयात आपण उद्याच्या सेगमेंटमध्ये ठीक सकाळी 11 वाजता. हसत रहा, खेळत रहा, आजचा हा दिवस आनंदानं सेलिब्रेट करा. Stay tuned.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत। या संस्थेमध्ये आजही विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवले जातात। उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काम सातत्याने सुरू आहे। याच कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्नेहालय संचलित उडान आणि मुक्त वाहिनी प्रकल्प। विशेषतः मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखणे, महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि समाजामध्ये समानतेची भावना निर्माण करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात। आणि आजचा दिवस तर खूप खास आणि विशेष आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये महिला समता दिन। महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नाही तर समाजाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची शक्ती आहे।

0: સંસ્થાપક શ્રી પ્રવીણ કદમ સર. નમસ્કાર સર, રેડિયો નગર 90.4 FM च्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार नगरकरांनो, आज मी प्रवीण कदम, मी आज रेडिओ नगर या माध्यमातून रक्षाबंधन, महिला समानता दिन या अनुषंगाने मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती सांगणार आहे. तर मी ज्या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून काम करतो आहे त्या स्नेहालय संस्थेविषयी थोडक्यात मी माहिती सांगू इच्छितो की स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर जिल्ह्यात मागील 38 वर्षापासून कार्यरत आहे आणि खास करून बालक आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. त्याच अनुषंगाने अनेक उपक्रम, अनेक प्रकल्प या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून जन्माला आलेले आहेत, जी वेगवेगळे जे समस्यांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून हे काम करतात. खास करून स्नेहालयची खासियत हीच आहे की जोपर्यंत ही समस्या शेवटपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ती लढत राहते आणि त्याची लढाई तेव्हा संपते जेव्हा ती मुलगी असेल किंवा महिला असेल तिची पूर्णपणे समस्या नष्ट होईल या दृष्टिकोनातून. स्नेहालय संस्थेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर जे संस्थापक आहेत त्यांनी हे कार्य 1989 त्यांनी चालू केलं आणि त्याच माध्यमातून ती काम अखंडितपणे आजपर्यंत सुद्धा सुरू आहे. अनेक प्रकारच्या जुन्या समस्या संपून आता नवीन समस्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये बालविवाह ही सुद्धा एक प्रकारची एक मोठी समस्या अहिल्यानगर जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये ही उद्भवली. ह्याचं कारण जर पाहिलं की बालविवाह ही प्रथा ही का उद्भवली असेल तर ही पूर्वी प्रथा होती, रूढी परंपराच्या अनुषंगाने चालत होती, हजारो वर्षापासून त्याचा विचार सरणी सुरू होते. परंतु आज जर ही प्रथा आहे तर ती अनेक परिस्थितीला बळी पडलेली आहे, कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे. कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले, अनेक मुली घरी थांबल्या, अनेक मुलींचे शिक्षण बंद झालं, अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष जे आहे ते कोरोनामुळे दगावला गेला आणि या कारणामुळे अनेक प्रकारचे जे संकट त्यांच्यावर आले, त्याचबरोबर अनेक कुटुंब कर्जबाजारीसुद्धा झाले, यामुळे ही घटना वाढत चालल्या. त्याच अनुषंगाने स्नेहालय संस्थेने त्या समस्याही सोडवण्यासाठी काम चालू केलं, ते म्हणजे स्नेहालय उडान प्रकल्पाच्या माध्यमातून. स्नेहालय उडान प्रकल्पाचं एक अभियान आम्ही सुरू केलं आणि त्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा संपूर्ण बालविवाहमुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीकोन पहिला टप्पा आम्ही ठरवला, जो 2027 आम्हाला करायचा आहे. त्याच अनुषंगाने आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू शकलो, त्याचबरोबर प्रतिबंधकरित्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून गावातील जे काही ग्रामसेवक आहेत, जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने त्यांना नेमलेलं आहे, त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर जे होणारे बालविवाह होय त्यासाठी थांबवण्यासाठी जे सरकारी यंत्रणा आहे त्यांना आम्ही पूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन केलं, त्यांना सपोर्ट केला आणि त्याप्रमाणे साधारण 700 जास्त बालविवाह आम्ही या ठिकाणी कोरोना काळापासून आतापर्यंत आम्ही रोखू शकलो, हे आमचं एक चांगलं यशस्वी आहे. परंतु हे फक्त आमच्यापर्यंत येण्याच्या घटना जर पाहिल्या तर खूप कमी आहेत, कारण हजारो बालविवाह हे महिन्यानुमहिन्यात होऊन जातात आणि ते आपल्यापर्यंत येत नाही. त्यासाठीच आम्ही जनजागृती जास्त प्रमाणात करू शकलो तर प्रत्येक गावामध्ये आम्ही हे केलेलं आहे. तर उडान प्रकल्प खास करून जनजागृती करण्यासाठी, बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी, त्याचबरोबर प्रतिबंधक उपयोजना राबवण्यासाठी, त्याचबरोबर जी पीडित मुलगी आहेत बालविवाहाला प्रभावित आहेत किंवा जोखीमग्रस्त मुली आहेत किंवा कुटुंब आहेत, तर अशा कुटुंबासोबत अशा मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे शिक्षण बंद झालं असेल त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आरोग्य धोक्यात आलं असेल तर त्यांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी, आणि शेवट म्हणजे सर्वात महत्त्वाचं की त्यांच्या पायावर स्वतःला उभा राहून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी उडान प्रकल्प काम करतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही मिशन घेऊन चाललेलो आहोत की अहिल्यानगर जिल्हा 2027 अखेरपर्यंत बालविवाह मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून. आज जर पाहिलं की उडान प्रकल्पाच्या माध्यमातून मागील 8 वर्षापासून अहिल्यानगर जिल्ह्यात काम चालू आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जर पाहिलं की ह्या इतर जिल्ह्यापैकी ह्या जिल्ह्यामध्ये खूप प्रभावीरित्या सरकारी यंत्रणासोबत उडान प्रकल्प काम करते. त्याचबरोबर जिल्हा परिषदचे आनंद भंडारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहोत आणि त्यांचं सखोल मार्गदर्शन असेल, त्यांचा मोठा सपोर्ट आम्हाला मिळतोय, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 1327 गावांमध्ये आपण पाहिलं की आम्ही काम चालू केलेलं आहे आणि त्या गावामध्ये प्रत्येक ग्रामसेवकाच्या माध्यमातून हे एक चांगल्या प्रकारे आमचं काम चालू आहे. तर त्या माध्यमातून ह्या वर्षामध्ये आम्ही जर पाहिलं की एक प्रभावीरित्या आम्ही करू शकलो, ह्या 5 महिन्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या कामाचा प्रति आणि जागृतीचा हे एक चांगल्या प्रकारे आहे की लोकांना उडान प्रकल्प हे चांगल्या लोकांपर्यंत

0: व्यक्त केलेला आहे आणि जागरूक नागरिक हे स्वतः उडान प्रकल्पाला फोन करत आहेत आणि बालविवाह रोखण्यासाठी मदतही आम्हाला करत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही एप्रिलपासून तो आजपर्यंत 109 बालविवाहामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यापैकी 4 मुलांचे केसेस आमच्यापर्यंत आलेले आहेत, जे ह्यापूर्वी खूपच कमी आकडा होता. आणि ह्याप्रमाणे मुलांच्याही केसेस, ज्या मुलांचे 21 वर्ष पूर्ण नाही आहे अशा मुलांचे बालविवाह होतात अशा प्रकारचे प्रकरणंसुद्धा आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये जर पाहिलं की 109 प्रकरणं आम्ही थांबवू शकलो, याच्यामध्ये काही मुलींचे वयसुद्धा पूर्ण होते, त्यांनाही आम्ही त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालासाठी आम्ही शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहे या प्रकरणामध्ये. तर यामध्ये खास करून आम्ही जर पाहिलं की यामध्ये प्रामुख्याने आम्ही ग्रामीण स्तरावर जी सरकारी यंत्रणा आहे जी बालविवाह रोखण्यासाठी काम करते, खास करून ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत, तर त्यांना आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी कळवत असतो, त्यांना सक्षम करत असतो. कारण पूर्वी आम्हाला बालविवाह रोखण्यासाठी जावं लागायचं, त्या ठिकाणी अनेक लोकांना समजून सांगावं लागतं, पण आजची ही परिस्थिती वेगळी आहे. आज त्या गावात ती यंत्रणा सक्षमरित्या काम करते आहेत. याचं जर आपण जर पाहिलं उदाहरण, तर हे 109 बालविवाहापैकी आम्ही कुठेही त्या ठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी गेलो नाही. खास करून गावातली जी यंत्रणा आहे त्या गावाने सक्षमरित्या त्या बालविवाह रोखला आणि पूर्णपणे प्रोसेस केली आणि त्या मुलींचे पुढील पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून बालकल्याण समितीसमोर सुद्धा हजर केलं आणि त्यामुळे एक ते सक्सेस आमच्यासमोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक मुलींचं आम्ही पाहिलं की अनेक मुलांच्या कुटुंबामध्ये आम्ही डोकून बघितलं तर अनेक मुलींच्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न होते. त्याच्यामध्ये आम्ही अनेक कुटुंबांमध्ये आम्हाला मुलींचे दारू पिणारे बापसुद्धा आम्हाला भेटला, त्याची परिस्थिती आम्ही पाहिली, त्याच्या परिस्थितीचा अनुभव घेतला, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कमवत नव्हता आणि या कारणामुळे अनेक प्रकारचे गरिबाचे संकट त्या कुटुंबावर आले. त्याचबरोबर त्या मुलगी असुरक्षित वातावरणात राहायच्या, लांब शाळा असायच्या, लांब शाळा असल्यामुळं त्यांना शाळेत जाता येत नव्हतं, यासाठी त्यांचे बालविवाह होण्याचे दृष्टिकोन आम्हाला कारणासमोर आले. अनेक वेळा कुटुंब स्थलांतरित होत असतात, मजुरी करत असतात, वेगळ्या ठिकाणी वीटभट्टीवर असेल किंवा वेगळ्या शेतमजुरी असतात, अशामुळं त्यांना स्थलांतर करावं लागत होतं आणि मुलीला कुठं सांभाळावं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्या मुलीचे लग्नसुद्धा होऊन गेलेले आहेत. अनेक वेळा सुरक्षेचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे, कारण आज जर पाहिलं की मुलीची सुरक्षता ही खूप मोठी झालेली आहे. आज मुलगी शाळेतसुद्धा सुरक्षित नाही आहे, आज ही मुलगी घरातसुद्धा सुरक्षित नाही आहे आणि ही मुलगी समाजातसुद्धा सुरक्षित नाही. त्या कारणामुळे पालकांमध्ये एक मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि यामुळे मुलींचे बालविवाह होण्याची संख्या ही मोठे वाढत चाललेली आहे. आज संख्याबळ वाढत चाललेलं आहे, कारण पूर्वी आमच्याकडे 100 ते 150 केसेसचा आकडा असायचा, परंतु ह्या 5 महिन्यातच इतका मोठा आकडा आहे आणि पुढीलसुद्धा आता चालूच आहेत. तर ह्याच अनुषंगाने आम्ही हे बालविवाह रोखतो आहोत. तर उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवत असतो आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत असतो. आता आम्ही खास करून ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये खास करून ग्रामसभेमध्ये आम्ही हा ठराव घेण्याचा आम्ही आग्रह ठेवलेला आहे, कारण मागच्या वर्षीसुद्धा आम्ही हाच आग्रह ठेवला होता आणि अनेक ग्रामसेवक आणि अनेक ग्रामपंचायतीच्या स्तरावर अनेक गावांनी हे बालविवाह प्रतिबंधक ठराव घेतले. आज जर पाहिलं की 1327 ग्रामपंचायतींनी ठराव घेतलेले आहेत, परंतु त्याचा आढावा घेऊन त्या गावामध्ये कशी प्रगती झाली या अनुषंगाने ह्या वर्षीसुद्धा आम्ही आढावा घेण्याबाबत जिल्हा परिषदांना आम्ही आवाहन केलं होतं. त्याच अनुषंगाने आनंद भंडारी सरांनी त्यांच्या अजेंडामध्ये खास करून बालविवाहमुक्त ग्रामपंचायत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे गावातील होणाऱ्या ज्या ग्रामसभेमध्ये या प्रकारचे ठरावसुद्धा होत आहेत आणि यामुळे सगळ्यात मोठं पाठबळ आम्हाला मिळत आहेत की गावामध्ये ठराव होतीये, चर्चा होतीये, बालविवाहाविषयीचे गैरसमज दूर होत आहेत, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यामुळे गावात पुढील वाटचाल करत जर पाहिलं की आम्हाला अहिल्यानगर जिल्हा 2027 अखेरपर्यंत बालविवाहमुक्त करायचा आहे आणि हे आमचे मोठे यश आहे की या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हे ठराव पूर्ण करू शकलो आणि हे करत. त्याचबरोबर गावातील अनेक प्रकारच्या बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधक उपयोजना आम्ही त्यांच्या माध्यमातून करत असतो की जे काम आपलं नव्हेच आहे ते काम खास करून जे काय सरकारी यंत्रणा नेमले आहेत त्यांचं आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत ह्या अनुषंगाने आपलं काम चालतं. त्यामध्ये खास करून उडान प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जनजागृती उपक्रम करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा हे सुद्धा अभियान चालवत आहोत आणि खास करून आम्ही ते ग्रामसेवकांच्याच माध्यमातून जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत त्यांच्याच आम्ही अनुषंगाने आम्ही ते राबवत असतो. तर यामध्ये खास करून आम्ही त्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्या शाळेमध्ये वेगवेगळे जनजागृती उपक्रम घ्यायला लावतो. त्यामध्ये त्यांना कायद्याविषयी माहिती सांगावं लागतो, त्यासाठी हेल्पलाईन नंबर काय आहे त्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये हेल्पलाईन लावण्यासाठीही त्यांना आम्ही आवाहन करत असतो आणि त्याप्रमाणे ते गावात कामं त्याप्रमाणे चालू असतात आणि कंटिन्युटी हे कामं आम्ही सातत्यपूर्वक जनजागृतीचे करत असतो. त्यामुळं ते बालविवाहविषयी वातावरण, बालविवाहविषयीचे गैरसमज हे वारंवार त्यांच्या समजचे दूर होत असतात ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. तसेच महत्त्वाचा आमचा उडानचा असा प्रकल्प काम करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सक्षमरित्या. आमच्याकडे आणखीन एक उपक्रम आम्ही स्नेहालयाच्या माध्यमातून चालवतो, तो म्हणजे मुक्तीवाहिनी प्रकल्प, जो खास करून बालकांच्या हक्कासाठी तो प्रकल्प सुरू केलेला आहे. ज्यांचे बालकांचे हक्क अधिकार ज्या ठिकाणी हिरावून घेतले जात आहेत, त्या ठिकाणी त्यांना अडचणीत येत आहेत, संकटग्रस्त बालक आम्हाला मिळत आहेत, अशा बालकांसाठी ही मुक्तीवाहिनी हेल्पलाईन आपण चालू केलेली आहे. मुक्तीवाहिनी हेल्पलाईन ही पूर्वीपासून स्नेहालयाने सुरू केलेली आहे. सर्वात पहिला प्रकल्प हा मुक्तीवाहिनी आहे स्नेहालयाचा, कारण ही मुक्तीवाहिनी बालक आणि महिला यांच्यासाठी जे कुठे अडचणीत असेल तर ह्यासाठी ही हेल्पलाईन सुरू केलेली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आपण ही मुक्तीवाहिनी हेल्पलाईन मागील वर्षभरातून चालू केलेलं आहे. आजपर्यंत जर पाहिलं की 200 जास्त प्रकरणे ह्या मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. त्यामध्ये बालकांचे प्रश्न त्या ठिकाणी होते, त्या बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. त्यामध्ये खास करून जर पाहिलं की बाललैंगिक शोषणाचे प्रकरण खूप वाढलेले होते, त्याच अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आम्ही काम केलं. तर आजच्या ह्या 4 सुद्धा याचे प्रकरण खूप वाढलेले आहेत, कारण तुम्ही पाहताय समाजामध्ये की मुलींची सुरक्षेचे प्रश्न आहेत. आतासुद्धा तुम्ही पाहिलं की पुण्यामध्ये सुद्धा 3 मुलीवर अत्याचार झालेले प्रकरणं तुम्ही बघितलेलं आहेत. त्याचबरोबर आत्ताच 12 मुलीवर अत्याचार झालेले प्रकरणं तुम्ही त्या ठिकाणी बघताय. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रकरणं घडतात. आश्रमशाळेतील मुली त्यांच्यावरसुद्धा आम्ही काम करतो आहोत, त्याच्या ठिकाणीसुद्धा प्रकरणं घडतात आहेत, तर त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही जातो आहेत. त्याचबरोबर यामध्ये खास करून ज्या काही मुलींचे समुपदेशन व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने खूप केसेस आमच्याकडे येतात आहे पालक घेऊन, की कोणती मुलगी एखाद्या प्रेमात पडलेली आहे, आकर्षणात आलेली आहे, चुकीचं कामं त्या ठिकाणी होत आहे तिच्याकडून, यासाठी पालक आमच्याकडे जास्त जास्त धावत आहेत की त्या मुलीचं समुपदेशन करा, तिचे मन परिवर्तन करा, त्या मुलीला पुन्हा पुन्हा जे का पहिलं होते त्याप्रमाणे करावे. त्या अनुषंगाने आम्ही समुपदेशन जास्त करून मुलींचे करत आहोत, त्याप्रमाणे आम्ही ते करत आहोत. खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बालभिक्षुक असे धाडसत्र आम्ही वेगळे मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून राबवत असतो, कारण भीक मागताना तुम्ही सिग्नलवर मुलं पाहताय आणि अशा वेळेस त्या मुलीचे मुलांचे अधिकार हिरावून जातात आहे. त्या ठिकाणी त्यांना शिक्षणापासून दूर ठेवून भीक मागण्यासाठी स्वतःचे आईवडीलच हे लावत असतात. तर अशावेळी सरकारी यंत्रणाच्या अनुषंग मदतीने आपण हे धाडसत्र आयोजित करत असतो. त्यामध्ये आपण जर पाहिलं की आमच्या वेगळ्या सिग्नलवर भीक मागतानाचे मुलं खूप कमी झालेले आहेत, पूर्वीपासून आमचं हे काम चालू आहे. यामुळे जर एखाद्या कामाला जर आढळला तर ताबडतोब त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतो आणि संबंधित मुलीला ताब्यात घेऊन त्या मुलाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीकडून बालकल्याण समितीसमोर हजर करतो आणि पुढील पुनर्वसन होत असतं. तर अशा पद्धतीने सुद्धा आमचे धाडसत्र बालभिक्षुकाचं धाडसत्र आमचं चालू आहेत. वेगळे बालकामगाराच्या अनुषंगाने वेगळे मोहीम आम्ही राबवत असतो, कारण कोणत्याही काम करताना लहान मुलगा आढळू नये यासाठी आमचं जास्त करून जनजागृती उपक्रम आम्ही राबवतो आहोत. तर सध्याचा आम्ही विविध मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून करतो आहोत. तसेच मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून आमचं रात्र फेरी म्हणजे नाईट पेट्रोलिंग आमचं चालू असतं. दररोज नाईट पेट्रोलिंग चालतं आणि नाईट पेट्रोलिंगच्या अनुषंगाने आम्ही वेगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जुळवून ठेवलेले आहेत. एक जाळं तयार केलेलं आहे नगर शहरामध्ये, कधी कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी जर समजा रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणी एखादं बालक कुठून जरी घरातून रागवून आलेला आहे किंवा कोणत्या तरी कारणामुळे आलेला आहे आणि तो रात्रीच्या त्या ठिकाणी राहिलेला आहे, तर अशा वेळेस त्याचं सुरक्षता हे त्याच्यापासून दूर होऊ नये किंवा तो संकटग्रस्त होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. असं बालक भेटल्यानंतर ताबडतोब पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना सुरक्षितरित्या निवारा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि पुन्हा त्याच्या आईवडिलांना बोलवून त्यांना पुन्हा सुरक्षितरित्या त्यांच्या सुखरूप ताब्यात आम्ही देत असतो. तर अशा प्रकारे आमचं नाईट पेट्रोलिंग आमचं चालू आहे आणि त्या अनुषंगाने हे डेली नाईट राऊंड आमच्या त्या ठिकाणी होत असतो. मग त्या ठिकाणी आमचं MIDC एरियामध्ये असेल, तारकपूर बस स्टँड आहेत, पुणे बस स्टँड आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, त्याचबरोबर वेगळ्या जे काय त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात बालकांच्या संदर्भातल्या, तर अशा ठिकाणी सुद्धा आमची नाईट पेट्रोलिंग चालते आणि हे खास करून पोलिसाच्या मदतीने आमची ही नाईट पेट्रोलिंग सुरू असते. तर याप्रमाणे आपण उपक्रम राबवत असतो. तर आता सध्याला आपण जर पाहिलं की या महिन्यामध्ये सुद्धा खूप खास आम्ही उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये जर पाहिलं की 15 अनुषंगाने आम्ही प्रत्येक शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं अनेकांना आणि त्या आव्हानाच्या अनुषंगाने प्रत्येक गावात प्रत्येक शाळेमध्ये हे अभियानाच्या अनुषंगाने ती एक प्रतिज्ञासुद्धा घेतलेली आहे आणि त्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामध्ये खास करून आम्ही 15 अनुषंगाने वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. तसेच आत्ताच युवा निर्माण प्रकल्पच्या माध्यमातून एक शिबिर आयोजित केलं होतं, त्याच्यामध्ये साधारण 160 जास्त मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि राज्यभरातून आले होते. त्यांनाही आम्ही प्रेरित करू शकतो, त्यांनाही आम्ही प्रेरणास्थान ठेवून आम्ही त्या ठिकाणी त्यांना असे काम करावे या दृष्टीने आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सुद्धा वेगळ्या जिल्ह्यातून आलेले जे मुलं आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते आता बालविवाहाच्या अनुषंगाने असेल किंवा समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील समस्या संपवण्यासाठीचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे सुद्धा हे उडानच्या माध्यमातून हे आहेत. आता सध्या खास करून आपण पाहतोय की आता एक महिला समानता दिन आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा स्नेहालय हे एक चांगल्या प्रकारे काम करत आहे की स्नेहालय माध्यमातून महिला समानता यावं या अनुषंगाने काम करते आणि जागृतीवर राबवतोय की महिला समानता यावं ह्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये जर पाहिलं की आम्ही सुद्धा अनेक वेळा विचार करतो आहोत की महिला समानता काय, तर बालविवाहातूनच समानतेकडे आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी आम्ही जे उडान प्रकल्पामधून करतो आहोत की एक हेच एक अडथळा आहे की त्यांच्या त्यांना समानता मिळावी म्हणून. म्हणून आज जर पाहिलं की अनेक प्रकारच्या मुली ह्या समानता नाही आहे. ज्या समाजात मुलींला जन्म घेण्याचा अधिकार आहे पण स्वतःचे आयुष्य निवडण्याचा अधिकार नाही, ज्या समानता स्त्रीला समाजात स्त्रीला देवी मानले जाते पण तिचे मन ऐकले जात नाही, त्या समाजाला आपण खरोखर समानतेचा समाज म्हणू शकतो का असे मला वाटते. हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. हजारो वर्षाच्या सामाजिक प्रवासात भारतीय समाजाने अनेक चांगल्या परंपरा राबवल्या जपल्या, पण त्याचबरोबर काही रूढी आणि प्रथा अशाही निर्माण झाल्या ज्यांनी समाजातील एका मोठ्या घटकाचे विशेषतः महिलांचे स्वतंत्र शिक्षण आणि निर्णय क्षमता मर्यादित केल्या. बालविवाह ही त्यापैकीच एक गंभीर सामाजिक प्रथा आहे. आज 21व्या शतकात आपण विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विकासाच्या गोष्टी करतो, आपण चंद्रावर पोहोचतो, डिजिटल युगात जगतोय, पण त्याच समाजात एखाद्या मुलीचे बालपण संपून त्यांच्या हातात लग्नाची जबाबदारीही दिली जाते. मग प्रश्न निर्माण होतो, आपण खरोखर प्रगत झालो आहोत का? बालविवाह म्हणजे केवळ लहान वयात लग्न नव्हे, तर बालविवाहाकडे अनेकदा केवळ कमी वयात झालेल्या लग्न म्हणून पाहिले जाते. परंतु बालविवाह म्हणजे एका मुलीच्या आयुष्यातील अनेक दरवाजे एकाच वेळी बंद होणे, तिचे शिक्षण थांबते, तिच्या मैत्रीचे आणि व्यक्तिमत्व विकासाचे जग मर्यादित होते, तिच्या करिअरच्या संधी कमी होतात, तिच्या स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वतंत्र कमी होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची संधी तिच्याकडून हिरावून घेतली जाते. लहान वयात लग्न झाल्यानंतर तिच्यावर पत्नी सून आई आणि कुटुंबाची जबाबदारी येते, पण ती स्वतः अजूनही शिकत असते, स्वतःला समजून घेण्याच्या वयात असते, तिच्या मनात अनेक प्रश्न असतात, तिची अनेक स्वप्ने असतात, पण त्या स्वप्नांना व्यक्त करण्यासाठी तिला व्यासपीठ नसते. हजारो वर्षाची साखळी आजही कायम आहे. याचे एक कारण म्हणजे प्रथा. ह्या सर्व अशा प्रकारच्या प्रथा जर आज जर पाहिलं की उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पाहतो की आजही अशा एवढ्या प्रकारच्या मोठे बालविवाह प्रमाण वाढले आहेत, आणि त्याच अनुषंगाने पूर्णपणे आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा वेगळ्या केलेल्या आहेत. आपण म्हणतोय की ह्या इतिहासातली जे प्रथा आहेत ह्या सुद्धा कायमस्वरूपी आहेत, अनेकांनी त्याच्यासाठी काम केलेलं आहे. आज जर पहिलं सती प्रथासारखी एक काळी अस्तित्वात होती, तिच्या विरोधात राजा राममोहन रॉय हसन यांच्यासारखे समाजसुधारकांनी आवाज उठवला, आणि सामाजिक सुधारणाच्या प्रगतीमुळे तसेच कायदेशीर हस्तक्षेपामुळे 1829 सती प्रथा बंद करण्यात आली. विधवा पुनर्विवाहासाठी सुद्धा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मोठा संघर्ष केला, आणि 1856 हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा प्रचंड विरोधाचा समानता केली आहे. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्याची जात असताना सुद्धा तिच्यावर दगड, शेण आणि चिखल फेकला गेला, पण त्या थांबल्या नाहीत, कारण त्यांना माहिती होते शिक्षण मिळाला तरच मुलींची प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारणारी मुलगीच अन्यायाला आव्हान देऊ शकते. पंडिता रमाबाई यांनी सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी मोठे कार्य केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही मूल्य भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणली आहे. महाराष्ट्रातील राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या सर्व एक गोष्ट सिद्ध केली की समाज बदलतो पण तो स्वतःहून बदलत नाही. कोणीतरी प्रश्न विचारावा लागतो, कोणीतरी संघर्ष करावा लागतो, आणि कोणीतरी पहिलं पाऊल उचलावं लागतं. यासाठी स्नेहालय संस्था ही अग्रणीयरित्या किंवा अखंडितरित्या काम करते आहेत की हे अशा प्रकारच्या प्रथा, अशा प्रकारच्या गोष्टी मुळातून नष्ट करण्यासाठी, आज असमानता संपवण्यासाठी, महिलांना समानता मिळवून देण्यासाठी स्नेहालय संस्था ही कंटिन्युटी सातत्यपूर्वक काम करत असते आणि सातत्यपूर्वक वेगवेगळ्या घटकांमध्ये जागृती करत असते. आज जर पाहिलं की आपण देवीची पूजा आणि स्त्रीचा अपमान हा करतो आहोत. आपण म्हणतो की भारत माता की जय, आपण दुर्गा मातेलाही शक्तीचे प्रतीक मानतो, आपण लक्ष्मीला सुद्धा समृद्धीचे प्रतीक मानतो, सरस्वतीला ज्ञानाची देवी मानतो, पण आपल्या घरातील जिवंत स्त्रीला निर्णय घेण्याचा अधिकार देताना आपण अजूनही का थांबतो? देवीसमोर हात जोडणारा समाज आपल्या घरातील मुलींचे शिक्षण थांबवतो, बालविवाह करतो, तिच्या माताला दुय्यम स्थान देतो. हा विरोधाभास आपण कधीही संपवणार. स्त्रीला देवी बनवण्याची गरज नाही, तिला माणूस म्हणून समान अधिकार देण्याची गरज आहे. तिला पूजण्यापेक्षा तिला आदर करा. तिच्यासाठी निर्णय घेण्यापेक्षा तिला स्वतःचा निर्णय घेऊ द्या. तिला संरक्षण देण्यापेक्षा तिला सक्षम करा. तेव्हाच आपली स्त्री ही सक्षमरित्या समाजात मानवर्ती करून जगेल आणि आयुष्यात ती स्वतःची स्वावलंबी आयुष्य म्हणून जगेल. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं की हे करेल. शेवटी जाता तर एवढंच सांगेल की बालविवाह थांबवणे म्हणजे गरजेचे गरज आहे. त्याच्यामुळे अर्थ आपण हे करायला पाहिजे की आपण उडानच्या माध्यमातून उडानच्या मिशनच्या अनुषंगाने तुम्ही जोडलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. तरच आपण जर पाहिलं की आपण जर म्हणतोय की आज महिला समानता दिन आपण साजरा करतो आहोत, तर त्या अनुषंगाने आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवून अनेक महिलांना जागृती करणं गरजेचं आहे. त्यांची शक्ती काय आहे त्यांना ते दाखवून देणं गरजेचं आहे, त्यांना जागं करणं गरजेचं आहे. तेव्हाच ही एक महिला समानता आपण खरं दिन म्हणून साजरा करू शकतो. तर त्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो. तर त्या महत्त्वाचं जे आता पुढील येणारे जे रक्षाबंधन आहे त्याच अनुषंगाने आम्ही एक सुरक्षाबंध म्हणून असा उपक्रम आम्ही राबवत असतो. तर त्याच माध्यमातून आपल्यालाही आव्हान करतो की त्या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावा. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जे भाऊ आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहात त्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की जे तुम्ही राखी बांधता आहात त्यांना तुम्ही वचन देत आहात तुमच्या सुरक्षेचा, तर एक एवढे एक आणखीन एक असं वचन द्यावं की तुझा 18 वर्षातील बालविवाह आम्ही करणार नाही आणि मी सुद्धा 18 वर्षातील मुलीसोबत विवाह करणार नाही. हे वचन तुम्ही द्या आणि त्याच अनुषंगाने ती प्रतिज्ञा घ्या की त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की आपल्याला काय करता येईल कशा पद्धतीने. ते मी प्रतिज्ञा तुम्हाला समजावर मी सादर करतो की तुम्हाला ही प्रतिज्ञा प्रत्येक शाळेत असेल, प्रत्येक समाजातील असेल, प्रत्येक भावाने ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. आज मी ही प्रतिज्ञा हे करतो की मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिनाचा संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहील आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला बालविवाह होत असल्यास त्याला विरोध करेल. मी माझ्या बहिणीचा सुरक्षेचा सन्मानाचा आणि स्वप्नांचा आधार करेल. मुलीवरील अन्याय छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ मी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेत आहे. तर हीच अशा प्रकारची शपथ जशाप्रमाणे मी आज घेतोय त्याप्रमाणे आपणही त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी घ्यावी आणि त्याच अनुषंगाने या अभियानाला पाठबळ द्यावं आणि आपला समाज बालविवाह मुक्त करावं, आपला समाज बालअत्याचार मुक्त करावं यासाठी पाठबळ द्यावा. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते. उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर नगरकर, उडान आणि मुक्त वाहिनीच्या माध्यमातून बालविवाहाला आळा घालणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने सुरू असलेले हे काम निश्चित प्रेरणादायी आहे. प्रवीण कदम सर, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि नगरकरांनो, चला तर मग, महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता नको तर समानतेची ही भावना आपल्या घरापासून, आपल्या विचारांपासून आणि आपल्या कृतीतून रोज जपूया. कारण जिथे महिलाला समान हक्क आणि सन्मान मिळतो तिथेच खऱ्या अर्थाने प्रगतीचा सुरु मटतो. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत. आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला अतिशय सुंदर आणि मानाचं स्थान आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या साथीचा हा सण आहे. पण या वर्षीच्या रक्षाबंधनला काहीतरी वेगळं करूया, असं काही करूया जे केवळ एका दिवसापुरतं मर्यादित न राहता ते आपल्या आयुष्यभर लक्षात राहील. या रक्षाबंधनाला आपण एक छोटासा संकल्प करूया, बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि तिच्या स्वप्नांना साथ देण्याचा. कारण राखीचा धागा फक्त मनगटावर बांधायचा नसतो, तर तो विश्वास, जबाबदारी आणि प्रेमाच्या नात्याने मनाशी बांधायचा असतो. या सुंदर विचारांसह आज आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. नमस्कार सर. रेडिओ नगर 90.4 FM च्या स्टुडिओ मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार नगरकरांनो, आज मी प्रवीण कदम, मी आज रेडिओ नगर या माध्यमातून रक्षाबंधन या अनुषंगाने मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो, तर त्या महत्त्वाचं जे आता पुढील येणारे जे रक्षाबंधन आहे त्याच अनुषंगाने आम्ही एक सुरक्षाबंध म्हणून असा उपक्रम आम्ही राबवत असतो. तर त्याच माध्यमातून आपल्यालाही आव्हान करतो की त्या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावा. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जे भाऊ आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहात त्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की जे तुम्ही राखी बांधत आहात त्यांना तुम्ही वचन देत आहात तुमच्या सुरक्षेचा, तर एक एवढे एक आणखीन एक असं वचन द्यावं की तुझं 18 वर्षातील बालविवाह आम्ही करणार नाही आणि मी सुद्धा 18 वर्षातील मुलीसोबत विवाह करणार नाही. हे वचन तुम्ही द्या आणि त्याच अनुषंगाने ती प्रतिज्ञा घ्या की त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की आपल्याला काय करता येईल कशापद्धतीने. ते मी प्रतिज्ञा तुम्हाला समजावर मी सादर करतो की तुम्हाला ही प्रतिज्ञा प्रत्येक शाळेत असेल, प्रत्येक समाजातील असेल, प्रत्येक भावाने ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. आज मी ही प्रतिज्ञा हे करतो की मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिनाचा संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहील आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला बालविवाह होत असल्यास त्याला विरोध करेल. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आधार करेल. मुलीवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ मी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेत आहे. तर हीच अशा प्रकारची शपथ जशाप्रमाणे मी आज घेतोय त्याप्रमाणे आपणही त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी घ्यावी आणि त्याच अनुषंगाने ह्या अभियानाला पाठबळ द्यावं आणि आपला समाज बालविवाह मुक्त करावं, आपला समाज बालअत्याचार मुक्त करावं यासाठी पाठबळ द्यावं. धन्यवाद.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर नगरकरांनो, चला तर मग या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका तर एक सुंदर संकल्पही करा, बहिणीच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि तिच्या स्वप्नांच्या भरारीसाठी मी सदैव तिच्या सोबत राहीन. कारण रक्षाबंधनाचा खरा अर्थ राखीच्या धाग्यात नाही तर नात्यातील विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीमध्ये आहे. या सुंदर विचारांसाठी प्रवीण कदम सरांचे मनपूर्वक आभार. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
2: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाले इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ

0: 89.9
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
2: नगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. आजच्या गुणचर्चेला अनुरूप अशी एक बंदिश मला आठवली, त्यांनी सुरुवात करूया.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, हार्मनी द परफेक्ट ट्यून या आमच्या चॅनेलच्या सगळ्या टीमतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत. रसिक श्रोते, अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांचं. आमच्या चॅनेलला एक वर्ष झालं बघता बघता, आणि तुमच्या भरभक्कम अशा प्रतिसादामुळे आम्हाला अतिशय उत्साह येतो ही नवनवीन उपक्रम आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी. आणि आमच्या सांगीतिक जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे, ज्या गुरुजनांचा सहभाग आहे, त्या सर्वांचा आम्ही ऋण निर्देश आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. आणि त्यातलं एक मोठं नाव म्हणजे पंडित सत्यशील देशपांडे. तर त्यांच्याशी आपल्याला काही गप्पा गोष्टी करायच्या आहेत, त्यातनं त्यांचा संगीत प्रवास आपण उलगडणार आहोत. मुख्य म्हणजे आमच्यावर जो त्यांचा प्रभाव पडलेला आहे, गेले काही वर्ष कविता त्यांच्याकडे शिकती आहे, आणि बंदिशीतली सौंदर्य स्थळं ते ज्या पद्धतीने उलगडून दाखवतात ते खरंच अद्भुत आहे. आणि त्यांचं फक्त संगीतातलं योगदान नाही तर साहित्य, काव्य, इवन संगीतातले वेगवेगळे प्रकार, गझल असतील किंवा सगळेच, तर त्यामध्ये त्यांचा अधिकार फार मोठा आहे. त्यामुळे त्यांच्याशी काही आपलं सांगीतिक जे समृद्धी आहे ती वाढवण्यासाठी किंवा ते आपल्याला मिळण्यासाठी त्यांच्याशी काही वार्तालाप करावा अशी आमची इच्छा होती, आणि त्यांनी तातडीने हो म्हटलं त्याला. तर कविता, तू आपली भूमिका थोडीशी सांग आणि मग काकांकडे आपण जाऊ.
1: माझे गुरु पंडित बबनराव हळदणकर, श्रीकृष्ण हळदणकर यांचं आणि पंडित सत्यशील देशपांडे यांचं खूपच स्नेह होता, अजूनही आहे असंच मी म्हणेन. आणि हळदणकर काकांच्यामुळेच मला सत्यशील काकांची पण ओळख झाली, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला मिळालं. आणि हळदणकर काका गेल्यावरती मी सत्यशील काकांकडे आले, आणि मला वाटतं तो सर्वार्थाने योग्य असा माझा निर्णय होता. आत्तापर्यंतच्या एपिसोड्समध्ये आपण सर्वांनी मी सत्यशील काकांच्या गायलेल्या कितीतरी बंदिशी म्हणजे

0: सत्यशील काकांनी मला शिकवलेल्या आणि त्यांनी रचलेल्या पण अशा कितीतरी बंदिशी आपण ऐकल्या आहेतच. आज आपण सत्यशील काकांकडनं जाणून घेऊया की त्यांची सांगीतिक जडणघडण, त्यांचा संगीत प्रवास कसा झाला
1: आणि आपल्यासाठी हा समृद्ध करणारा प्रवास असेल सगळ्यांचाच.
0: नक्कीच.
2: एकतर तुमच्या या शृंखलेत, या गुणचर्चेमध्ये आज तुम्ही मला सहभागी करून घेतलं त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि माझ्याबद्दल बोलायचं तर असं म्हणेन की आपल्याकडे एक थोडीशी व्यंगात्मक दृष्टीने म्हटलं जातं की तो काय तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आहे, पण मुळात शेक्सपियरचं संपूर्ण वाक्य असं आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन इज ऑफन टाइम्स बेटर दॅन मास्टर ऑफ वन. तर मला वाटतं असं माझी जडणघडणीत ह्या दृष्टिकोनाचा कदाचित एक प्रमुख वाटा असेल की काय असं वाटतं. कारण मला अनेक गोष्टी एकाच वेळी, ज्याला जुन्या मराठीत एक समया वच्छेदे करून असा आता लुप्त झालेला शब्द आहे, तशा गोष्टी मला आवडायच्या. आणि त्याच्यामध्ये वडिलांचं एक खूपच प्रोत्साहन होतं, कारण त्यांनी जेव्हा घरंदाज काकी या ग्रंथ लिहायला घेतला तेव्हा माझं वय 10-12 वर्षाचं होतं, आणि तेव्हा अनेक गायक वादक आमच्याकडे उतरायचे आणि एकमेकांशी चर्चा करायची. आणि गुणांची मोनोपोली एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच घराण्याकडे नसते हे ध्यानात आलं माझ्या. आणि असं लक्षात आलं की एक बंदिश एका रागात असते, पण सगळा राग त्या एका बंदिशीत किंवा एका घराण्यात किंवा एका गायकात नसतो. त्यामुळे संगीत हे एका प्रकारचा, ज्याला गुलदस्ता म्हणतात, गुच्छ म्हणतात, तसं आहे अशी माझ्यावर संस्कार झाले. तर घरात जयपूर घराण्याचं वातावरण होतं आणि प्रत्येकाचा मी माझ्या कुवतीनुसार, माझ्या सौंदर्य विचारानुसार, माझ्या आकलनानुसार त्याचा अर्थ काढत गेलो की जयपूर घराण्यामध्ये मला असं वाटतं एक स्ट्रक्चरल ब्युटी आहे. कारण संगीत एक तर मुळात प्रवाही शिल्प आहे आणि त्या प्रवाही शिल्पामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या आघातांच्या आदला बदलीनं साकार होत जात, असा मी जयपूर घराण्याचा अर्थ काढलेला आहे. तर प्रयत्न करतो, बोलणं सोपं असतं पण आता काय होतंय बघूया. मी पॅरिपग हो एक त्यांची प्रातिनिधिक बंदिश घेतो लिहागडा मधली.

0: कुठेतरी ह्या काव्याकडे माझं लक्ष जात राहिलं की प्यारी पग हॉले हॉले धरी ये, सांभाळून चल, जपून चल, वॉक कॉशियसली, कारण पायावरची पायल वाजेल. तर त्याच्यावर मला शिरीष पैंचा हायकू पण आठवतो.
1: हा तुमचा वेगळे पण आहे.
0: की कशावरच काहीतरी कसं असत, तर त्या म्हणतात, नकारे धरू चिमटीत फुलपाखराचे नाजूक अंग, अजून दुखतोय पंखावरला रंग. मला वाटतं अशा जर संवेदना गायकाला माहीत असतील तर आपल्या संगीतातल्या त्या अर्थाच्या बंदिशी गायला आणि मजा येते. अंतरा म्हणतो तेन.

0: जेव्हा अण्णा हजारे उपोषण करत होते जंतर मंतरला आणि आता जरंगे करतात ना मधून मधून, तेव्हा मला पलपल देह घटरी गुया याची आठवण होते. तर ते असो, तर असा माझा हसत खेळत प्रवास.
1: ही मिश्किली पण तुम्हाला एक वेगळ्या अंगाला घेऊन जाते असं वाटतं. आणि जयपूर घराण्याचं तुम्ही आता किशोरी ताईंचा तुम्हाला सहवास मिळाला, मोगूबाईंचा मिळाला, तर त्याच्या अजून तत्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय एक्सप्रेस करावं त्याबद्दल?
0: जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि त्याच्यामध्ये वास्तविक जयपूर घराणं एक असं घराणं आहे की त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ब्युटीला प्राधान्य आहे, त्याच्यामुळे त्याच्यात इमोशनलिझम कमी आहे. जी त्रुटी भरून काढावी असं किशोरी वाटलं असावं. पण मुळात जसं द ग गोडसेंचं पोत नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात त्याने असा एक विचार मांडलाय की एनी ऍक्ट ऑफ स्ट्रेंथ हॅज अन इंट्रेन्सिक ब्युटी. काहीतरी दिव्य भव्य आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला त्याच्यात कुसरकाम बारीक नाजूक करावं असं वाटत नाही. मग कलाकारांच्या एका पिढीनं वेरूळ सारखं विराट शिल्प निर्माण केल्यावर पुढची पिढी मग बारीक कुसरकाम करते, त्याचा मजा वेगळा
1: आहे. बरोबर.
0: तर त्यावेळी त्या समयानुरूप अलादिया खाननी ते तसं तो विचार मांडला. कदाचित तेव्हा त्यांना असं वाटलं असेल की अग्रेवाल्यांचा जो बोल बनाव अतिशय सुंदर आहे ते करतात, मग आपण वेगळं काय करायचं, तर आपण आकारातच गाणं मांडूया. आकारातून त्याला केसरबाईंसारखा विलक्षण रियाजनं कमावलेला प्रभावी आकार पाहिजे. नुसत्या आकाराच्या मागे लागलं तर ध्वनी बेकार होतो, कारण आकार इकार उकार एकार हे सगळे गायकाला आवश्यक पाहिजे, त्याच्यामुळे आकाराला गोलाई येते असं विद्वज्जनांचं मत आहे. आणि नंतर केसरबाईंना तिने जसं शिकवलं तर मोगूबाईंची बोलताना अतिशय सुंदर होती, त्यामुळे एका घराण्याचा अभ्यास हा फार विशाल होतो. तर मला असं वाटतं की एक प्रमाणबद्धता, स्ट्रक्चरल ब्युटी आणि कोअर ऑफ म्युझिक काय आहे, तर त्याच्यामध्ये शब्द किंवा इमोशन ही अव्याख्यांतरणीय राहते, ते शब्दार्थाच्यानुसार गात नाही. आणि शास्त्रीय संगीत हे मुळात शब्दप्रधान गायकी नाहीच आहे, पण जाता जाता शब्द चांगले असले तर त्या बंदिशीचा दर्जा निश्चित चांगला पडतो. कुमारजींचं एक वाक्य होतं की बंदिशीमध्ये घटनेचं चित्रण चांगलं असावं. त्यांचा शब्द म्हणजे सिच्युएशन, सिच्युएशन चांगली असावी आणि शब्द कमी. तर त्याचाही एक मला वाटतं आलाजी यांनी विचार केला असणार किंवा चांगल्या प्रत्येक कंपोजरने विचार केलाय हे मला जयपूर घराण्याबद्दल वाटतं.
1: नाही आणि आम्हाला जे जाणवलं की तुम्ही वेगवेगळ्या घराण्यातल्या बंदिशी, जयपूर असेल, ग्वाल्हेर असेल, आग्रा असेल, पण तुम्ही जेव्हा त्या भूमिकेत शिरता तेव्हा त्याचेच होऊन जाता असं आम्हाला वाटतं. तरी तुम्ही कुठल्याही घराण्यात अडकलेले नाही, तर ही दृष्टी कशी तुमची डेव्हलप झाली, कशामुळे तुम्ही का मुळात जी वृत्ती बंडखोर वृत्ती म्हणूयात किंवा काय असेल ते, पण कशामुळे ते
0: बंडखोर म्हणण्यापेक्षा
2: भ्रमरवृत्ती आणि त्याला साजेशी तरल बुद्धी.
1: तरल बुद्धी
0: ते आता तुम्ही
2: हे आम्हाला जे जाणवतं ते
1: हे सत्य. तर ही दृष्टी कशी तुमची कशी डेव्हलप होत गेली असं?
0: नाही, वडिलांचा एक वाटा आहे, कारण ते असे उदारमतवादी होते आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे सौंदर्य विचार सामावून घेण्याची त्यांच्यामध्ये उदार मनस्कता होती, त्याच कुठेतरी ते बाळकडू मला मिळालं. आणि नंतर कुमारींच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सुद्धा ज्या बुजुर्गांचा त्यांच्यावर असर होता, संस्कार होता, मजेची गोष्ट बघा, लहानपणी त्यांनी प्रामुख्याने जी नक्कल केली ती अब्दुल करीम आणि फैयाज खानचीच केली, म्हणजे सूर आणि लय. आणि ती नक्कल सुद्धा त्यांची नक्कल नव्हती, तर जसं तुम्ही आता माझ्याबद्दल म्हणालात ते त्या स्पिरिटमध्ये जायचं. आणि तेच खरं गुरु शिष्य परंपरेचा तो अर्थ आहे की तुम्ही त्या सौंदर्याच्या स्पिरिटमध्ये जाता, त्या गुरुच्या वैयक्तिक लगबी किंवा आवाजा धर्म तुम्ही घेतला पाहिजे असं नाही. हे एक मला जाणवलं, कारण माझ्या गुरुजींच्या आणि माझ्या आवाजाच्या पट्टीत फार फरक होता.
1: बरोबर.
0: ते काळेतीन माझ्या गायचे, आणि तेव्हा जवानीत मी पांढरे तीन पर्यंत गात असे, मी आणि मुकुल. पण नंतर ते एक जेनेटिक्स ते असतं आवाजाचं. आता मी या माझ्या वयाला या स्वरामध्ये कम्फर्टेबल आहे, पण सौंदर्य विचाराचा पट्टीशी काही संबंध
1: नाही. अगदी खरं, बरोबर.
0: एक पुलंचा किस्सा ठरला पट्टीवरून. कुठेतरी एक पुलंच्याकडे खूप तारीफ केली की त्या भाषणाला चला अगदी पट्टीचा वक्ता आहे. गेले भाषण आणि ते मुद्दा सोडून भरकटत चाललेलं व्याख्यान ऐकल्यावर त्या मित्रांनी विचारलं की कसं काय आहे की नाही पट्टीचा वक्ता. पुलं म्हणाले आहे पट्टीचं वक्ता आहे पण पेटीतल्या न सापडलेल्या.
1: क्या बात.
0: तर अशा वेळेला जेव्हा गुरुसारखा तुमचा आवाज नसतो ना, तेव्हा तुम्हाला नाईलाजानं स्वतःचा सौंदर्य विचार आणि आपल्या आवाजाला अनुरूप अशी गायकी बनवावीच लागते. म्हणजे मला वाटतं की हे जी प्रतिकूलता होती कुमारजींची आणि सारखा आवाज लावण्याची, कुमारजींच्या आवाज धर्म्याशी सगळ्यात साधर्म्य असणारा माझा गुरुबंधू म्हणजे विजय सरदेशमुख. पण मला असं नसल्यामुळे मी वेगळी वाट काढली. वेगळी वाट काढल्यापेक्षा सौंदर्य विचार इतका चांगला जो प्रबळ असतो ना, तो कुठल्याही पट्टीत होतो.
2: पण कुमारजींकडे जायच्या अगोदर म्हणजे तुमच्या लहानपणी कोण गायक येत असत आणि त्यांच्या सहवासाने तुमच्या विचारांमध्ये काय फरक पडला किंवा त्यांच्याकडनं तुम्ही काय?
0: किराणा घराण्याचं पण माझ्या घरी तितकंच वातावरण होतं, कारण माझे वडील सुरेश बाबू मानेंच्याकडे 12 वर्ष शिकले होते. त्यामुळे हिराबाई हक्कानं आमच्या घरी उतरायच्या. भीमसेन जोशींनी माझ्या काकांच्याकडे खूप रियाज केला. त्यांचं वास्तव्य मुंबईला आले की ते आमच्याच घरी होते आणि ते माझे हिरो होते. कारण ते मला येताना चांदोबाचा अंक आणि रावळगाव टॉफीचा डबा घेऊन यायचे. त्यामुळे त्यांची गायकी पण मला अधिक गोड वाटायची आणि आकर्षक वाटायची. तर त्यांचे संस्कार झाले आणि मुंबईत त्यावेळेला आता पुणेकरांना एवढा विश्वास बसणार नाही, आग्रा घराण्याचं इतकं प्राबल्य होतं. कारण इतकं विद्यादानी घराणं दुसरं नाही. त्यांच्या प्रत्येक पायकांनी विलायत हुसेन असो, म्हणजे रामभाऊ मराठे सांगतात की बस स्टॉपवर त्यांना कुठेतरी बंदेज विचारले तरी लिखलो म्हणायचे.
1: इतकं ते होत.
0: खादिम हुसेन आणि त्याच्यानंतर बबनराव सुद्धा, लता फतखा, म्हणजे आग्रा घराण्याचं मी खूप गाणं ऐकलं. आणि त्यावेळेला मुंबईत आग्रा घराण्याची जी गौड सारस्वत आणि चित्रापूर सारस्वत ब्रँच आहे, ती बऱ्याच आता मुंबईतल्या नरिमन पॉईंटच्या किंवा BKC मधल्या ब्रँचेस या त्यांच्या बँकांच्या ब्रँचेस त्यांच्या रिस्पेक्टिव्ह हेड ऑफिसेस पेक्षा जास्त प्रबळ आहेत. तशी आग्र्याची गौड सारस्वत ब्रँच जास्त प्रबळ होती. आणि त्यातली लयकारी आणि प्रमाणबद्धता रत्नाकरांच्या बंदीशी, त्याचाही माझ्यावर असर झाला. कोणाचा असर नाही झाला, सगळ्यांचाच असर झाला.
1: आणि या सुरुवातीच्या काळात एखादी बंदीश तुम्हाला की तुम्ही गात असत आणि आता त्याचा नव्याने काही शोध लागला असं काही आहे की आता तुम्ही तुमचा आत्ता जी प्रगल्भता जी आलेली आहे आपल्या गायकीमध्ये त्याच्यामुळे त्याला काही नवीन स्वरूप तुम्हाला सापडलंय काहीतरी त्या बंदिशीमध्ये असं?
0: नाही, आत्ता मला असं वाटतं की प्रगल्भता ही काय अचीव्ह करून तिथे स्टॅग्नंट होण्याची गोष्ट
1: नाहीये.
0: प्रवास अजून चालूच आहे. आता परवा आपण बसलो होतो तेव्हा प्यारीपगवले गेलो, आज ती बंदिश वेगळी झाली. तर असं हे चालू आहे. पण असं देवधरांनी पुष्कळ काम केलं जुन्या बंदिशी, ज्या हलगर्जीपणामुळे किंवा गलथानपणामुळे किंवा जरूर काय बंदिशीची म्हणून गायकांच्या द्वारे ज्या डागाळल्या गेल्या, शिथिल झाल्या, त्या त्यांनी रिपेअर केल्या. कुमारजींचा शब्द रिपेअर केला, कुमारजींनी केलं तसं मी पण केलं. त्याचं एखादं उदाहरण द्यायचं
1: म्हणजे बंदिश
2: आता बघा.

आमद है ना आते लागी रे मोरी नई लगन लागी रे मोरी नई असे सगळे जण म्हणतात पण भातखंड्यांच्या पुस्तकात कशी लिहिली आहे ये लागी रे ये ये ये लागी रे म्हणजे या मुकड्यामुळे काय होतं की त्या रिषभचा आसपासचा प्रदेश इम्प्रोव्हायझेशन करायला उपलब्ध

आता अग्रग्रहणाची पण दिशा ठिकाण नको, नुसती ऐकतो आयता मन भाजी. आता हा गंधार गेल्यामुळे ते रिपीट करायला मजा येते.

0: आज म्हटलं तर तिरोभाव आहे.
1: बरोबर.
0: अहो पण एखादा तिरोभाव झाला तर तो ढासळून पडायला कामत का एवढा लेचा पेचा राग आहे का असं माझ्या मनात विचार आले. म्हणून ही संगत ज्याला लोक दाद देतात हमकास पण जी तिरोभाव समजली जाते त्यालाच मी प्राधान्य देऊन एक बंदिश बांधली. आणि दुसरं ह्या बंदिश बांधण्यामागे एक असं कारण झालं की प्रभात्रांनी एक सरगमवर सेमिनार ऑर्गनाईज केलं होतं आणि सरगम काही लोक गिमिकरी करता वापरतात पण तिचा कलात्मक उपयोग भेंडी बाजार घराण्याने फार छान केला. कारण काय आहे सरगम करण्यामध्ये अक्षरांची जी मोडतोड होते शब्दांची लघुगुरु सारेगम उपाधाने सगळं लघुगुरु नाहीये तो ऍडव्हान्टेज आहे अधिक नेमका आघात करते तो गाणाऱ्याला स्ट्रक्चरच्या दृष्टीने. म्हणून तेन कडे तेन

0: कामोद हा कामोद आहे आणि संगत की ह्या धग संगतीची गत निकी आहे. संगत की गत निकी आणि असेल ते जिसको निको प्रमाद ज्याला खूबसूरत गुन्हा म्हणतात ना निको प्रमाद असला तरी तो प्रमाद जर घडला असेल तर तो फार गोड आहे. आणि कामोद हा कामोद आहे. गाणं शिकताना बंदिश ही फुलवण्याची गोष्ट आहे हे तुमचं प्रथम प्राधान्य पाहिजे.
1: नाही आणि आमचा अनुभव असा आहे हे कविता पण सहमत होईल की कुमारजींचे आम्ही खूप ऐकलं हा म्हणजे पण ते गाण्याचं धाडस कवितामध्ये आमचं कोणातच नव्हतं. म्हणजे विजयचा मी साथ पण खूप विजय बरोबर केली होती विजय सरदेशी पण बरोबर परंतु त्या बंदिशींना हात घालावा असं धाडस
2: तुमच्याकडे आल्यावरती त्या शब्दांमधलं ते शब्द कसे खुलवायचे कसे टाकायचे उच्चारण त्याचं कसं करायचं त्याचे आघात म्हणजे तालाच्या अंगाने सुद्धा म्हणजे कुठेही शास्त्रीय संगीताची चौकट कुठेही मोडत नाही पण तरी सुद्धा ते शब्द ते सूर. आता जरी असं म्हटलं की शास्त्रीय संगीतात शब्दांना महत्व नाही तरी जेव्हा सुरा शब्दांच्या मागे सूर लागतो तेव्हा तो सूर भाव व्यक्त करतोच ना काहीतरी. तर परवाच आपण करत होतो मला आठवते विभासची बंदिश तरुवा आता एवढी फेमस बंदिश आहे तरुवा गिनत गिनत आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे काही अप्रतिम ते गिनत गिनत वरती सुद्धा तुम्ही जे बोल काम केलं हा हा म्हणजे मला असं वाटलं अरे मला आता प्रत्येक बंदिश तुमच्याकडनं परत एकदा शिकायला.
1: या सौंदर्य दृष्टीचा शोध घेण्याची जी तुमची आवड निर्माण झाली म्हणून ती कुमारजीं त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल होते
0: पण केवळ कुमारजी असं मी नाही म्हणणार. आणि कुमारजींच्याकडे जो मी गेलो म्हणजे माझे वडील मोठ्या चार्टर्ड अकाउंटन्सी फर्मचे सिनियर पार्टनर होते तेव्हाच्या बाटले बँड पुरोहित. तर ती फर्म सोडून ही फर्म धरायला काही मी गेलो नव्हतो. माझ्यात समजेत काही फरक पडेल का या इच्छेने गेलो होतो आणि कुमारजींनी नेमकं तेच केलं. त्यांची अशी इच्छाच नव्हती की आपलं घराणं व्हावं तुमची समज वाढली पाहिजे म्हणून त्यांनी बहुतांशी मगाशी तो विषय अब्दुल करीम आणि फयाज खाचं नाव घेऊन हे राहिला की त्यांनी ह्या लोकांचा आम्हाला शोक लावला कारण आपली स्वतःची शैली व्हायला पाहिजे. स्वतःच करणं पाहिजे शिष्यांनी माझ्यासारखं गायला पाहिजे कारण प्रत्येक कलाकाराला ज्याला काय म्हणतात स्थल काल समय सापेक्ष आपल्याला ज्या समाजाकरता आपण गातो
2: बरोबर
0: इतर तो समाज बदलावा किंवा त्या अनुरूप आपलं गाणं बदलावं हे हा संघर्ष चालूच राहतो.
1: मग कुमारजींकडे जायची प्रेरणा तुम्हाला कशी कशामुळे झाली
0: कारण त्यांचा जो एक स्पेल होता तो विलक्षण होता पण त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म्युला काही सापडत नव्हता. बऱ्याच गायकांचा पण ते आता कशानंतर काय करणार ते काय असं होतं बंद पडतंय तू कमी केलंस की एक अष्टांग जे आहेत ना हा क्रम विद्यालयीन शिक्षण पद्धतीमध्ये जास्त क्रम म्हणजे सिक्वेन्स या अर्थाने म्हणतो तो फार अधोरेखित झाला आणि प्रत्येक गायक ठरवतो की आपल्या ख्यालामध्ये ख्यालबाजी बंदेश म्हणून झाल्यावर आलाप करायचा मग बोलताना करायचं मग हे करायचं ते करायचं म्हणजे कुठलाही राग असला तरी ते त्याच चौकटीत त्याला मी उदाहरण देतो की आता आपलं राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय आपलं अन्न म्हणजे पंजाबी फूड मग काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही भेंडी मागवा किंवा करेला मागवा विथ ग्रेव्ही ती ग्रेव्ही एकच असते. तसं राग पटतीप असो किंवा मलुहा केदार असो तो त्याच लईत चालणार आणि त्याला तीच अष्टांग टिकवली जाणार असं कुमारजी करत नव्हते. ते अप्रतिम लयदार होते पण ते लयकारी करायला बसत नव्हते. ते अप्रतिम सुरेल होते म्हणजे माझ्या वडिलांनी असं म्हणलंय की अब्दुल करीम खासाहेबांच्या जातीचा नाही पण त्या दर्जाचा सुरेलपणा कुमारजी तरी मग त्यांच्या स्पेलचं मग रहस्य काय हे काही उलगडत नव्हतं. जे आपल्याला उलगडत नाही तेच ते शिकण्याचा प्रयत्न करायचा ना. इतर त्यांच्या समवयस्क काही गायकांचं गाणं असं वाटायचं की आपण तेवढा अफाट रियाज केला तर आपल्या गळ्यात कारण ते कळत होतं ते काय करणार हे लक्षात यायला लागलं होतं की आपण तसा रियाज केला तर ते आपल्याला जमेल पण हे कळत नाही म्हणून मी कुमारजींचे
1: मग कसं म्हणजे शिकवायचं म्हणजे काय करायचं कुमारजी
0: ते म्हणायचे माझं काम गाईडच आहे मी त्यांनी घोटून घेतलं आणि एक फॉर्म्युला तयार करून घेतला असं नाही तर एक राग असला तर त्यांच्या पूर्वसुरींचा त्यांच्यावर झालेला परिणाम ती गाऊन दाखवायची. जसे मी नेहमी बिहारचं उदाहरण देतो की कुठलाही राग असो, आता याच्यामध्ये
1: सुरुवात कशी झाली ते
0: बिहार नुसती आउटलाईन म्हणून दाखवतो. आता ग्वाल्हेरचं सर्वस्पर्शित्व

0: असं आग्रह करण्याचं मजा दाखवायची.
1: काय सोम आली क्या बात.
0: आणि आलादिया खसाब्यांच्यावर त्यांची कमेंट होती, काही कारण परत्वे त्यांच्या गळ्यातली मिंड गेली, अतिरियाज त्यांचा आवाज असा त्यांना त्रास झाला होता. आणि एक सहज जाता जाता एक आढावा म्हणजे माझ्या लक्षात आलेली गोष्ट की प्रतिकूल आवाजाच्या लोकांचं सांगीतिक विचाराला योगदान जास्त आहे. त्याच्यामुळे माझ्याबद्दल सुद्धा मी आशावादी आहे.
2: ती बंदिश बंदिश
0: तर आता सागर तरी हे टाळून त्यांनी हे समजा आवाजात नाहीये तर कुमारजी म्हणायचे बुढा बुढा बदमाश म्हणजे हा कॉम्प्लिमेंट आहे. वाट काढली म्हणजे त्यांनी सामनी केला हे केलं. आता ते म्हणायचे पुर्या धनश्री मध्ये निरीगम पहा एंड आहे, षड्जावर एंड नाहीये.

0: मग याच्यावरनं मला असं सुचलं की आपण निरेगम पण ही सुरुवात करायची, करून बघूया. आणि आपल्याकडे काय असतं की कुठल्याही वेळेला अष्टव प्रहर त्या पायलचा आवाज सासू नणदांना ऐकूनच जाईल याची बंदीची खबरदारी घेतली जाते. आणि ऍज अ कम्युनिटी सासू आणि नणद, तुमचा काय अनुभव माहित नाही मला, दे आर व्हेरी लाईट स्लीपर्स. तिने कपाटातनं पायल काढले की या जागा झाल्या. म्हणजे बुल टेरियर किंवा जर्मन शेफर्ड घरी ठेवायची गरजच नाही, नुसती पायल जरा वाजली
1: जागा
0: झाले. आणि तिला त्याला भेटू द्यायचं नाही, हे त्यांचं प्रमुख जीवित कार्य असत. तर हा विषय बाजूला सारून, आणि तुम्ही म्हणला तशी साहित्याची आवड असल्याने, की ती वेळ काय सांगते, ज्या रागाची जी वेळ आहे, संधी काल,

टॅबू आहे निरेजा करायचं नाही. मग मरी ग फार छान रूप आहे, असे गंभीर रूप आहे, पण गमरी ग निरेजा. अरे पुर्या नावाला लावलंय ना, पुर्या धनश्री म्हटलंय ना, मग निरेजा तो हे प्रयोग

0: एक कुमारजींची बंदिश आहे की प्रांतीय बोली भाषांचं वैशिष्ट्य, ज्याला स्लॅंग म्हणतो ना. आता कहा चला हो, युपीची भाषा कहा चला हो, त्याच्यामध्ये फार मोठा मथितार्थ. मराठीमध्ये लोक मथितार्थ म्हणतात. आता तुम्ही देवी प्रसादजींची चिरंजीव असल्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण बहुलोक मथितार्थ म्हणतात असं नाही, मंथन करून काढलेला अर्थ
1: मथितार्थ.
0: तर कहा चला हो याच्यामध्ये खूप अर्थ आहेत. ते बघा,

प्रांतीय वैशिष्ट्या लेकिन तिची गंमत आहे. आत्ता मला बसल्या ठिकाणी आणि तुम्ही बबनरावांच्या संगतीत माझे फार आवडते गायक होते. गायक होते, नायक होते. आणि एकदा गजाननबुवा जोशी म्हणालेले आहेत की बबनरावांचं एक एक आवर्तन म्हणजे इतकं अचूक आणि परफेक्ट की फ्रेम करून ठेवावं असं त्यांनी वर्णन केलं होतं. आता त्यांच्याकडून मला मिळाली आहे. काल तुम्हाला मी शब्द विचारले होते याचे जरा मला आठवण असे आठवतो. पूर्वा मला खादिम हुसेन खासाहेब त्यांचा माझा सहज झालाय बुलावे मेमोरियल इन्स्टिट्यूट मध्ये ते यायचे आणि मी जायचो. आणि मी जिथे वाडकेश्वरला राहत होतो तेव्हा पंढरीनाथ नागेशकर म्हणजे वयाच्या अगदी 90 पर्यंत त्यांची मोटरसायकल होती. ते पंढरीनाथ नागेशकर मोटरसायकल चालवायचे आणि खादिम हुसेन मागे आणि निलिमा किलाचंदना शिकवायला जायचे. तर खादिम हुसेन खासा म्हणजे असं होतं की आपल्याकडे पूर्वी म्हणजे मायना गैरो बायरंदरी आता

म्हणजे त्याच्यात पूर्वी, पुर्या आणि गौरी. ते खादी मुसरी म्हणजे ऐसा कोई झंझट में दिमाग में रखता नहीं हूं मैं, ऐसे कहता हूं.

0: रसिक हो, पंडित सत्यशील काकांच्या बरोबर आपला हा अतिशय सुंदर असा प्रवास चालू आहे, सांगीतिक प्रवास मी म्हणेन, आणि ह्याचा पुढचा भाग ऐकायला तुम्ही उत्सुक असालच. पुढच्या भागामध्ये ह्याच्या पुढची गोष्ट सुरू होईल. धन्यवाद.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार श्रोते मित्र हो. मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय सणांबरोबरच अनेक धार्मिक पारंपरिक सण संपूर्ण देशामध्ये साजरे केले जातात. रक्षाबंधन हा देखील एक त्यापैकीच वार्षिक सण जो दक्षिण आशिया तसंच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणजे भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ आहे संरक्षण, बंधन किंवा काळजी. बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झाला त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावं देखील आहेत. काही ठिकाणी सलूनो, काही ठिकाणी सिलोनो, काही ठिकाणी राखरी असं देखील त्याला म्हटलं जातं. विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत. उत्तर भारतातील ग्रामीण भागात जिथं अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे तिथं मोठ्या संख्येनं विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात. त्यांचे भाऊ जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात. भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात. मित्र हो,

तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद आणि हिंदू धर्मांच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलले आहे. रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची ही बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडं तसंच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून ही राखी बांधली जात.

वेलकम बॅक. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात.

म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असं धर्मशास्त्र म्हणतं. या विधीस पवित्रारोपण असंही म्हटलं जातं. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो, सुख मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झालाय. आजकाल मात्र बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.

वेलकम बॅक मित्रांनो. विविध प्रकारच्या राख्या बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्यांच्या हातावर बांधतात आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करतात. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय. आपल्या पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशानं संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्व कळत नाही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यात्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाः क्रियाः. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तिथं सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात, आणि जिथं स्त्री सन्मान नसतो तिथं कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो. राखी या शब्दातच रक्षण कर, राख म्हणजे सांभाळ, माझी इज्जत राख, माझं घर राख, माझं शेत राख, बरोबर की नाही? राख म्हणजे सांभाळ हा संकेत या राखी शब्दात होतो, जो या सर्वांचं रक्षण करतो, सर्वांना राखतो, ती म्हणजे राखी. कुठल्याही कर्तबगार, धाडसी, शूरवीराने, याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असह्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषांच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमान घरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

श्रोते मित्र हो, रक्षाबंधनाच्या संदर्भामध्ये काही आख्यायिका आता आपण ऐकूया। रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित असा पुरावा नाहीये, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे। पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढं देवांचे काही चालत नसे। दानवांचा राजा वृत्रासूर यानं देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले। इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला। त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिनं विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावर बांधला। त्या राखीच्या प्रभावानं इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती। इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले। या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली। दुसरी आख्यायिका आहे, हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात पांडवांची पत्नी द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्यांच्या मनगटावर बांधला, कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते। अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले। तेव्हापासून हा राखीचा सण साजरा केला जातो अशी एक आख्यायिका आहे।

वेलकम श्रोते मित्र हो, भारतीय संस्कृती कोशात सांगितलेल्या धार्मिक विधी तर सूर्योदयी स्नान करून उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात, अपराह्न काळी राखी तयार करतात, तांदूळ सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्यानं रक्षा अर्थातच राखी तयार होते, मग तिची पूजा करतात, नंतर एका मंत्रानं ती राखी मंत्री राजाला बांधे, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाः तेन त्वामपी बघनामी रक्षे माचल माचल। याचा अर्थ असा होतो की महाबली दानवेंद्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो, हे रक्षे तू चलित होऊ नकोस। यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते। या श्रावण पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असंही म्हणतात। कापसाच्या सुताच्या नवसुती म्हणजे नऊ धाग्यांची जुडी, ही जुडी करून तिला 8, 12 किंवा 24 गाठी मारतात आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधली जाते। घेऊया एक म्युझिकल ब्रेक।

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर श्रोते मित्र हो, श्रावण पौर्णिमेस श्रावणी असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानानं वेद पुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात. हा सण म्हणजे बहीण भावाचे अतूट नाते दाखवतो. यज्ञोपवीत बदलण्याचे धर्मकृत्य श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो. हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला, ऋग्वेदी हिरण्यकेशी आणि तैत्तिरीय ब्राह्मणांसाठी वर्णषष्ठीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध षष्ठीला किंवा सर्वसामान्य ब्राह्मणांसाठी श्रावण पौर्णिमेला होतो. तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी आवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो. म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक आवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते. ऐकूया रक्षाबंधनवर हे छान सगळे.

वेलकम बॅक मित्रांनो. रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात. आणखीन एक आख्यायिका आहे, राखी बांधताना बहिणीने म्हणावयाचे मंत्र जे आहेत, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वा मनु बंधामी रक्षे माचल माचल, म्हणजे दानवाचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा म्हणजे राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे, असा या मंत्राचा अर्थ होतो. आणि एक चांगला अर्थ आहे, मंत्र कुणाचा आहे कधी म्हटला हे महत्वाचं नाहीये, परंतु त्याच्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, त्याच्यातून सारांश काय आहे हे

वेलकम बॅक मित्रांनो. मित्रांनो, कोकणात नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत उत्साहानं, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. हा सण प्रामुख्यानं कोळी आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजासाठी अत्यंत महत्वाचा असतो. कोकणातील नारळी पौर्णिमेचं महत्व आणि परंपरा महान आहे. या दिवशी कोळी बांधव समुद्राची म्हणजेच वरुण राजाची पूजा करतात. पावसाळ्यात समुद्राला उधाण असते, त्यामुळे मासेमारी बंद असते. पावसाळ्याचा जोर ओसरल्यानंतर सुरक्षित मासेमारी सुरू व्हावी आणि समुद्रानं आपलं रक्षण करावं म्हणून समुद्राला सोन्याचा किंवा हळद कुंकू लावलेला नारळ, आपण त्याला म्हणतो श्रीफळ, अर्पण केला जातो. मासेमारीचा शुभारंभ पावसाळ्यात काही महिन्यांसाठी बंद ठेवलेले कोळी बांधवांचे नौका विहार आणि मासेमारीचे व्यवसाय या दिवसापासून पुन्हा अधिकृतपणे सुरू होतात. कोळीवाड्यांमधील जल्लोष अत्यंत उत्साहवर्धक असतो. समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर संपूर्ण किनाऱ्यावर आणि कोळीवाड्यात गाणी गाऊन नाचत आनंद साजरा केला जातो. पारंपरिक कोळी गीतं आणि नृत्यांनी किनारपट्टी दुमदुमून जाते. या दिवशी कोकणातील प्रत्येक घरात नारळी भात, पुरणपोळी किंवा नारळाच्या वड्या असे गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. बहिणी आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधतात आणि समुद्रासारखी अमर्याद कीर्ती त्याला लाभो अशी प्रार्थना करतात. निसर्गाप्रती कृतज्ञ व्यक्त करणारा हा कोकणचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि उत्साहाचा सण आहे.

वेलकम बॅक. भारतात रक्षाबंधनाच्या दिवशी विविध राज्यांमध्ये नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. महाराष्ट्रातल्या कोकण विभागात या सणाला विशेष महत्व आहे. कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा म्हणजे सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक असतो. या दिवशी समुद्र देवतेची आराधना केली जाते. या सणामध्ये वरुण राजाला एक विशेष मान असतो. कोकणातील तसंच महाराष्ट्रात इतर भागांमध्ये मासेमारी करणाऱ्या समाजात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते. असं म्हटलं जातं की नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागर देवाला नारळ अर्पण केल्यानं समुद्र देवता प्रसन्न होतात आणि समुद्र किनारी राहणाऱ्या समाजाची वादळ वाऱ्यापासून रक्षा करतात. सागर तटावर राहणारे कोळी समाजातील बांधव नारळी पौर्णिमेला विशेष महत्व देतात. इतकंच नव्हे तर वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. मराठी महिन्यानुसार श्रावणात येणारा नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. नारळावर असलेल्या तीन छिद्रांना त्रिनेत्रधारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकराला नारळाचे भोग लावले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी बांधव आपल्या मासेमारीसाठी उपयोगात असलेल्या अवजारांची स्वच्छता करतात. ज्या मासेमार बांधवांकडे भरपूर संपत्ती असते ते या दिवशी नवीन बोट घेण्यास पसंती देतात. एकंदरीत नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज आपल्या कमला तसेच व्यवसायाला देव मानून त्याचे पूजन करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्याचबरोबर माशांच्या सेवनासही सक्त मनाई असते. कोकणातील काही गावांमध्ये समुद्राला सोन्याचा नारळ देण्याची प्रथा आहे. समुद्र देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सागराला नारळ वाहिले जाते. त्याचबरोबर नारळ वाहणे शांतीचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतातही नारळी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. विशेष म्हणजे तेथील साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रापेक्षा जरा वेगळी आहे. विविधतेत सुंदरता असं या दिवसाच्या संदर्भात म्हणावंसं वाटतं. हा दिवस ज्याला मुख्यतः रक्षाबंधन म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट इथं नारळी पौर्णिमा म्हणतात, भारताचे वेगवेगळ्या भागात राखी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, श्रावणी, उपाकर्म किंवा अवनी अवित्तम म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. जसे रक्षाबंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे, त्याप्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे. एकाच उत्सवाचे इतके वेगवेगळे नावं आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची विविधतेत एकता दर्शवते. तेव्हा या नारळी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधनानिमित्त आपल्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आजच्या शो मध्ये आता इथंच थांबूया.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपला सगळ्यांचा आवडता सांज रंग हा शो सुरू झालाय आणि मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आजचा दिवस आहे खूपच जास्त खास, कारण आज आहे रक्षाबंधन। भाऊ बहिणीच्या नात्यातला प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस। या खास दिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व श्रोतांना, प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप खूप जास्त शुभेच्छा। रक्षाबंधन म्हणजे फक्त बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधणं नाही, तर एकमेकांच्या सुख दुःखात कायम सोबत राहण्याचं, एकमेकांना आधार देण्याचं आणि या सुंदर नात्याची आठवण करून देण्याचं हे पर्व आहे। कधी भाऊ बहिणीला चिडवतो, तिची मस्करी करतो, तर कधी तीच बहीण त्याच्यासाठी आईसारखी काळजी घेते। भांडण कितीही झाली, अबोला कितीही झाला, तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एकमेकांसाठी असलेलं प्रेम कधीच कमी होत नाही। आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या त्या खास व्यक्तीला नक्की सांगा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि हे नातं असंच कायम राहू दे। चला तर मग या प्रेमळ आठवणींसोबत आजच्या सांज रंगाची सुरुवात करूया एका सुंदर गाण्यानं। पुन्हा एकदा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आहे रक्षाबंधन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, रक्षाबंधन नावातच आहे रक्षणाचं आणि प्रेमाचं नातं. पण खरं पाहिलं तर रक्षणाची जबाबदारी फक्त भावाची आणि बहिणीची नसते, तर एकमेकांच्या सुख दुःखात साथ देण्याची असते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, औक्षण करते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला तिच्या आयुष्यात कायम साथ देण्याचं, तिच्या सुखदुःखात खंबीरपणे उभं राहण्याचं वचन देतो. पण या सणामागची खरी भावना फक्त राखी बांधणं किंवा भेटवस्तू देणं इतकीच नाहीये. या दिवशी आपण आपल्या नात्याला थोडा वेळ द्यायचा असतो. वर्षभरात कितीही भांडणं झाली, गैरसमज झाले, कितीही अंतर आलं, तरी मनातलं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त करण्याचं असतं. आज रक्षाबंधन साजरं करताना महागडा गिफ्टपेक्षा बहिणीला भावानं दिलेला विश्वास आणि भावाला बहिणीनं दिलेली आपुलकी जास्त महत्वाची आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया, रक्षण म्हणजे कुणाला बांधून ठेवणं नाही, तर गरजेच्या वेळी त्याच्या पाठीशी उभं राहणं. म्हणून आज राखी बांधताना एक छोटंसं वचन देऊया. तुझ्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख, परिस्थिती कोणतीही असो, आपलं नातं आणि आपली साथ कायम राहील. याच प्रेमाच्या आणि विश्वासाच्या भावनेनं सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ना एक अभ्यास अहवाल सादर केलाय आणि समान आकाराच्या मोठ्या बँका तयार होतील अशा पद्धतीनं बँकांचं एकत्रीकरण करण्याची सूचना करण्यात आली आहे. रिफॉर्म्स एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन बँकिंग सेक्टर इन द लास्ट डिकेड अ DA अप्रोच असं या अभ्यास अहवालाचं नाव आहे. अभ्यास कालावधीसाठी आर्थिक वर्ष 2014-15 ते 2025-26 हा काळ आणि 47 बँकांची निवड केली गेली आहे. देश 2047 पर्यंत विकसित भारत होण्यासाठी प्रयत्नशील असताना बँकांचं एकत्रीकरण झाल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढत्या पतगरजेला पाठिंबा देण्यास मदत होईल असं यात म्हटलं गेलंय. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेशी तडजोड न करता समान आकाराच्या काही मोठ्या बँका तयार होतील अशा पद्धतीनं देशातील बँकांचं एकत्रीकरण करावं अशी शिफारस आहे. बँकिंग क्षेत्रात भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतच बँक डिजिटायझेशन होईल. यामुळे बँका स्वायत्त होतील आणि स्वअनुकूलित तंत्रज्ञानाद्वारे त्यांची कार्यक्षमता वाढेल. बँकिंगमध्ये काळानुसार बदल व्हायला हवेत याकडे लक्ष वेधलं आहे. बँकांची सरासरी तांत्रिक कार्यक्षमता आर्थिक वर्ष 2019-20 मधील 77.99% 2025-26 88.34% सुधारली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्यक्षमता आर्थिक वर्ष 2025-26 93.12% सुधारली आहे. तर खासगी बँकांची कार्यक्षमता जी आहे ती 86.2% होती आर्थिक वर्ष 2019-20 ते 2025-26 दरम्यान. परदेशी बँकांची कार्यक्षमता 83-85% राहिली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं एक अभ्यास अहवाल सादर केलाय आणि समान आकाराच्या मोठ्या बँका तयार केलाय जो मी आताच तुम्हाला सांगितलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया या गीतातून व्यक्त होणाऱ्या बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाची अनोखी अनुभूती पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी ना यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त करून दिली आहे बरं का. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठीही राहीबाईंनी बीज राख्या तयार केल्या आहेत आणि एक धागा राष्ट्रबांधणीचा या भावनेतून या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना भेट म्हणून पाठविण्यात आल्या आहेत. गावरान बियाणांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन आणि लोकसेवेचा संदेश देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. मंडळी आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाले इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय क्रिकेट संघाच्या जगभरातील लोकप्रियतेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे बरं का. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी स्थानिक क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून सामन्यांची तिकीटं जी आहेत ती मिळवण्यासाठी एकच चढाओढ सुरू झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटनं सुरू केलेल्या क्रिकेट नेशन प्री सेल विंडोमध्ये अवघ्या 48 तासांच्या आत तब्बल 26,000 तिकिटांची विक्रमी विक्री झालेली आहे. आणि या संपूर्ण दौऱ्यात एकूण 12 बहुप्रारूप म्हणजेच मल्टी फॉर्मॅट सामने खेळले जाणार असून T20 आणि एक दिवशी या मर्यादित षटकांच्या सामन्यांना चाहत्यांची सगळ्यात जास्त पसंती मिळत आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज आहे रक्षाबंधन। सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा जो सण आहे ना, तो भाऊ आणि बहिणीसाठी खूप महत्वाचा सण आहे। जरी भाऊ आणि बहीण घरी भांडणं करत असतील, कंटिन्यू त्यांची भांडणं होत असतील, पण तेवढंच प्रेम देखील असतं। आणि हे प्रत्येक घराची कहाणी आहे बरं का। पण तुम्हाला माहिती आहे का, रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ जो आहे तो बहिणीला काहीतरी देतो आणि त्याला बहिणीवर किती प्रेम आहे हे देखील त्यातून कळतं। आणि बहीण देखील राखी त्याला बांधते। पण काही काही वेळा काय होतं माहिती आहे का, काही घरांमध्ये काही बहिणी घरी असतात आणि भाऊ कुठेतरी बाहेर असतात, किंवा भाऊ घरी असतात आणि बहीण कुठेतरी दूर गेलेली असते। तर अशांचं रक्षाबंधनला काय होत असेल, ते एकमेकांना किती मिस करत असतील हा प्रश्न पडतो। तर अशाच गप्पा आपण मारणार आहोत। आणि अशीच आपली एक मैत्रीण दिशा आपल्यासोबत आहे, जिचा भाऊ आत्ता तिच्यासोबत नाहीये। ऐकूया तिचं काय म्हणणं यावर।
3: हाय, मी दिशा। सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि खरं म्हणजे कोमल, आज रक्षाबंधन आहे आणि मला दोन भाऊ आहेत, एक रोहन आणि स्वप्नील। रोहन हा माझ्यासोबत असतो आणि स्वप्नील जो आहे तो धुळ्याला असतो। मला त्याची खूप जास्त आठवण येते रक्षाबंधनला। मी त्याला खूप जास्त मिस करते। खरं म्हणजे तो तिथे खूप चांगलं काम करतो, कारण तो धुळे पोलीसमध्ये आहे आणि माझ्यासारख्या कित्येक बहिणींचा तो तिथे रक्षण करतो, त्यामुळे त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो। त्याला देखील आज रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि मी त्याला एवढंच म्हणेल की तुझ्या कामाचा आम्हाला नेहमी खूप खूप अभिमान वाटतो।
2: खरंच दिशा, तुझा भाऊ खरंच खूप छान काम करतो आणि तुझा अभिमान वाटणं खूप महत्वाचं आहे। तर तुला आणि स्वप्नील रोहन या दोघांना देखील रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुझा भाऊ स्वप्नील लवकरात लवकर येऊ अशी मी अपेक्षा करते आणि त्यालाही हाच मेसेज देते। म्हणजे आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आहे रक्षाबंधन. सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो. आणि मंडळी, आपण पूर्वीपासून म्हणत आलेलो आहोत किंवा ऐकत आलेलो आहोत किंवा आपणही सेलिब्रेट करतो तो बहीण भावाचा हा सण. पण ज्यांच्या घरात बहीण नाही सगळे भाऊ आहेत त्यांचं काय, किंवा ज्यांच्या घरात सगळ्या बहिणी आहेत भाऊ नाहीत त्यांचं काय, अशांच्या पण खूप काही काही गोष्टी असतील, खूप काही काही अनुभव असतील, तेच आपण आता ऐकणार आहोत. आणि याच निमित्त आता आपल्यासोबत आहेत आदिनाथ सर. हॅलो सर.
1: हॅलो
0: सर. खरं म्हणजे तुम्ही सगळे भाऊच होता, तर रक्षाबंधनाची एखादी आठवण आहे का अशी काही वेगळी?
1: तशा बऱ्याचशा आठवणी आहेत. मला दोन भाऊ आहेत, परंतु बहीण आम्हाला नाहीये. आणि लहानपणापासून असं वाटायचं, लहानपणाचे अनुभव वेगळे आहेत, थोडस तारुण्यातले अनुभव वेगळे आहेत. अगदी शालेय जीवनामध्ये जेव्हा आम्ही पहिली दुसरीला असायचो, त्यावेळेस आम्हाला रक्षाबंधन आला की फार वाईट वाटायचं, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये सकाळी आम्ही सुट्टी असायची आणि सकाळी सगळेजण 8 वाजता तयार वगैरे होऊन 10 वाजता सगळे बाहेर पडायचं, वेगवेगळे गोट्या खेळायला किंवा पतंग उडवणे किंवा क्रिकेट खेळणे, दिंगामस्ती करणे. आणि त्यावेळेस मला असं फार वाईट वाटायचं की सगळ्यांच्या हातामध्ये 2-2 राख्या असायच्या, 4-4 राख्या असायच्या, आणि सकाळी 2-2 किंवा किमान 1 तरी मोठी राखी असायची, ज्याला एकच बहीण आहे अशी मोठी राखी बांधायची. त्या राखी लहानपणी अशा त्या वेगवेगळ्या डिझाईनच्या चित्रपटातल्या नावांच्या, मेरे भैया वगैरे अशा, आणि ते बघून आम्हाला खूप वाईट वाटायचं. आणि आणखीन वाईट संध्याकाळी वाटायचं, कारण दिवसभरात ते त्यांच्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाऊन, मग चुलत बहिणी असतील, मावस बहिणी असतील, सगळीकडे जाऊन यायचे आणि संध्याकाळी त्यांचा पूर्ण हात भरलेला असायचा. आणि आमच्या हातामध्ये एक सुद्धा राखी नाही. मग दुपारपर्यंत आम्ही वाट बघायचं आणि आईला म्हणायचं, मग आई मला बहीण का नाहीये? माझ्या प्रश्नाचं उत्तर आईला काय देताच येत नव्हतं. तर अरे जाऊ दे, ते शेजारचे जे आहेत ना काकू आहे ना, त्यांच्याकडे त्याच तुझ्या बहिणी आहेत. नाही नाही, ते त्यांच्या बहिणी आहेत, मला बहीण का नाही. मग मी रडत बसायचं. मग ते शेजारच्या काकू यायच्या, त्या मग ते म्हणे काय झालं त्याला इतकं का रडतोय तो, ते म्हणे असं असं आहे. मग ते त्यांच्या मुलीला बोलवायच्या आणि मग माझ्या हातावर राखी बांधून द्यायच्या त्या.
0: अरे म्हणजे बहीण नसली तरी पण बहिणी तयार होतात, पण ती एक खंत असते की आपली ही बहीण पाहिजे, आपल्या घरात भांडण करणारी का होईना बहीण पाहिजे. तर आज असेच अनेक आपले मित्र असतील ज्यांना बहिणी नाही आहेत किंवा भाऊ नाही आहेत, तर त्या श्रोतांना काय सांगाल?
1: आता ज्यांना बहिणी नाही आहेत, भावंडच भाऊच आहेत, तर त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या अपार्टमेंटमध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या छोटा गाव असेल तर छोट्या गावामध्ये, आपल्या आजूबाजूला ज्या मुली आहेत, आपल्या समवयस्क असतील किंवा आपल्यापेक्षा लहान असतील किंवा आपल्यापेक्षा मोठ्या असतील, तर या सर्वांना आपण आपली बहीणच समजलं पाहिजे. आणि शेवटी एक जोडीदार असतो, जसं आपण नेहमी म्हणत असतो भारताची प्रतिज्ञा करताना, सर्व बंधू भाऊ माझे एक सोडून सगळ्या बहिणी आहेत, तर त्या पद्धतीने आपण वर्तन करायला पाहिजे. आणि आज तर समाजामध्ये ह्याची खूप आवश्यकता आहे, कारण पुण्यात घटना घडली होती मागे, कोयत्याने वार केला त्या मुलीवर, दिल्लीमध्ये घटना घडली होती, आणि ह्यातली पुण्यातली घटना जी आहे तो भाऊ म्हणूनच पळत आला, धावून आला, वास्तविक पाहता त्याचा काही संबंध नाही. लेशपाल नाव होतं त्यांचं जवळगे, तर ती घटना त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर होत असताना पाहिली, आणि कुठंही कसल्याही प्रकारची ओळख नसताना फक्त ही आपली बहीण आहे, आणि त्या ती मुलगी जर माझी बहीण असती, तिच्यावर जर असा वार झाला असता तर मी काय केलं असतं, याचा क्षणभर पण विचार न करता ज्याप्रमाणे लेशपाल यांनी त्या बहिणीचा जीव वाचवला, तसे आजकाल सगळीकडं असे लेशपाल तयार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सगळ्या युवकांना, तरुणांना, किशोरवयीन मुलांना हा एक संदेश देऊ इच्छितो की आपण रस्त्यानं चालताना अशा काही घटना घडल्या तर नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका. तर तुम्ही ऍटलिस्ट, तुमच्याकडे तेवढी ताकद नसेल पण ऍटलिस्ट तुमच्याकडे मोबाईल असतो, तुम्ही एक मिनिटात 100 फोन करून सांगू शकता किंवा मोबाईलवरून कुणाला तरी सांगू शकता. आपल्यात ताकद नाहीये आणि समोर हे धिप्पाड टुकार पोर उभे आहेत, ते छडछाड करत आहेत, ते ऍटलिस्ट तुम्ही अशी तर मदत करू शकता असं मला वाटतं.
0: नक्कीच. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की सख्खी बहीण नाहीये याची खंत न ठेवता आजूबाजूच्या मुली, समोर दिसणारी प्रत्येक मुलगी ही आपली बहीण आहे असं समजून जर आपण या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलं तर ती खंत पण राहणार नाही आणि प्रत्येक मुलगी सुरक्षित देखील राहील. हे खूप महत्वाचं आहे. आणि मी कुठेतरी वाचलं होतं जरी ती मुलीने तुम्हाला राखी नाही बांधली आहे पण तरीही तुम्ही तिचा भाऊ होण्याचा जो फर्ज आहे तो निभवायला हवा शेवटपर्यंत. आणि हे तुमच्या बोलण्यातूनही मला खूप चांगल्या प्रकारे ते समजून आलंय. त्यामुळे सर खरंच तुमचं हे हा संदेश जो होता तो खूप महत्वाचा होता. आणि तुम्हाला देखील रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. आता तू सुद्धा माझ्या बहिणीसारखीच आहे त्याच्यामुळे आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: नक्की सर. तर मंडळी आताच आपण आदिनाथ सरांसोबत गप्पा मारला, त्यांना बहीण नाहीये पण त्यांचा एक विचार आहे की प्रत्येक मुलगी ही माझी बहीण आहे, जी छोटी असो किंवा मोठी असो माझा ते अधिकार आहे. मी एक भाऊ आहे मोठा किंवा छोटा काहीही म्हणूयात, पण मी त्या बहिणीकर जर कोणाची बाकडी नजर गेली तर तिच्यासाठी मी लढायला तयार होणार आहे. आणि ही भावना प्रत्येक मुलीसाठी खूप महत्वाची आहे. प्रत्येक मुलगी तेव्हाच स्वतःला सुरक्षित फील करू शकते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि आज आहे रक्षाबंधन आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. मित्रांनो, हा सण म्हणजे भाऊ बहिणीचा सण आहे, पण ज्यांच्या घरात सगळ्या बहिणी बहिणी असतील किंवा भाऊ भाऊ असतील त्यांचं काय? तर याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि आता आपल्यासोबत आहे ऋतुजा. ऋतुजाला भाऊ नाहीये, तिची एक बहीण आणि ती आहे, तर विचारूया तिला कसं वाटतंय. हाय ऋतु.
1: हॅलो.
0: सो ऋतु, सगळ्यात आधी तर तुला आणि तुझ्या बहिणीला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू सो मच. तुला सुद्धा खूप शुभेच्छा कोमल.
0: थँक्यू. आणि ऋतू, खरं म्हणजे तुला भाऊ नाहीये, तर रक्षाबंधनच्या दिवशी काय फील होतं ग?
1: प्रत्येक वेळी रक्षाबंधनला एकटक वाटतं, कारण अनेकांचे स्टेटस पडतात, अनेकांचे एक फोटोज पडतात की बाबा ज्यांना भाऊ बहीण आहे म्हणजे दोघं जण आहेत तर ते ओवाळत आहेत, राखी बांधतायत वगैरे, एन्जॉय करतायत. पण कुठेतरी प्रत्येक वर्षी मलाही थोडस एकट वाटतं की नाही यार, मला पण भाऊ जर असता तर छान झालं असतं. पण ठीक आहे, ह्या गोष्टी पण ऍक्सेप्टेड आहेत, तरी पण मी हॅप्पी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण राखी काय फक्त आपण भावालाच बांधावं असं नाही, आपल्या आयुष्यात रक्षण करणारे खूप जण असतात, आपले वडील असतात, आपले काका असतात, आपले मित्रमंडळी सुद्धा असतात, बहिणी असतात. तर एक त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी घेतलं आणि मी खुश आहे, काही प्रॉब्लेम नाही.
0: अरे वा, खूप छान. तर आजचा रक्षाबंधन कसा साजरा केलास?
1: आजचा रक्षाबंधन तुला खरं सांगायचं का, तर माझी हर्षदा म्हणून मैत्रीण आहे, तुला माहितच असणार आहे, तर माझी हर्षदा म्हणून मैत्रीण आहे, तर तिचं लग्न झालं आणि तिचा जो पार्टनर आहे आणि मी, आम्ही दोघं खूप छान आमचं बॉन्डिंग आहे. आणि तुला खरं सांगायचं झालं तर आज आम्ही घरी मिसळ पाव सबमिट केलाय आणि तो संध्याकाळी घरी येणार आहे आणि मी राखी बांधणार आहे त्याला.
0: किती छान, खरंच खूप सुंदर की आपण जर आनंद शोधला तर सगळीकडे आहे, खंत वाटू द्यायची नाही, हे आज तुझ्याकडून शिकायला मिळतंय ऋतुजा. पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या त्या भावाला देखील रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू सो मच. तुलाही आणि तुझ्याही भावाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा रक्षाबंधनाच्या.
0: थँक्यू. तर मंडळी, आताच आपण ऋतुजा सोबत गप्पा मारल्या, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या IAS तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीची आजही चर्चा होत असतानाच तेलंगणात महाराष्ट्राच्या मातीतून गेलेल्या एका IPS अधिकाऱ्यानं आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप निर्माण केली आहे. बरं का, अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड यांनी तेलंगणा कॅडरमध्ये विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत गुन्हेगारी विरोधात धडक कारवाईचा धडाका कायम ठेवलाय. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर मधील म्हणजेच अहिल्यानगरच्या भूमिपुत्राची तेलंगणात दमदार कामगिरी चालू आहे. त्यांचं नाव आहे IPS वैभव गायकवाड. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि एन्जॉय करा मस्त अशी गाणी. आणि आज आहे रक्षाबंधन. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। उन्ना उन्ना।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला. श्रोता हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आज आहे रक्षाबंधन आणि याच निमित्त आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत. आपले खूप सारे मित्रमैत्रिणी आपल्या सोबत होते, त्यांनीही त्यांचे अनुभव सांगितलेत आणि आपण सगळ्यांनीच अगदी उत्साहात रक्षाबंधन साजरा केलाय, अजूनही करत आहोत. आणि मी तर आज दिवसभर खूप मजा मस्ती केलेली आहे, कारण माझ्या सगळ्या बहिणी, माझे भाऊ आज आले होते आणि वेगळीच मजा आज घरामध्ये झाली. आणि इतर दिवशी आम्ही भेटत नाहीत, पण रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही भेटतो आणि खूप धिंगाणा मस्ती असते आणि आम्ही एकमेकांना आमच्या आतापर्यंत जे झालंय तेही सांगत असतो, आमच्या भावना ज्या आहेत त्या शेअर करत असतो. त्यामुळे हा दिवस खूपच स्पेशल आहे. तर तुमच्यासाठी हा दिवस कसा आहे नक्की कळवा 90.11.23.90 या संपर्क क्रमांकावर. आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

हम ब्लैक बोर्ड तक कर रहे हैं, ए बहु हम बोर्ड हम बाजू

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत आपल्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये वसंतदादा एज्युकेअर फाउंडेशनचे संस्थापक मिथुन राजाराम चव्हाण आहे. ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा खेडेगावातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, तरी सुद्धा शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. जेव्हा ते शालेय शिक्षण घेत होते तेव्हा शिक्षण घेण्याची इच्छा आणि जिद्द प्रचंड होती, पण परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाला अपेक्षित अशी दिशा मिळू शकली नाही. आणि हाच संघर्ष आणि हाच मनामध्ये एक विचार कायमचा असायचा, ज्या अडचणींमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्या अडचणी ग्रामीण भागातल्या इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नयेत. आणि याच विचारातून त्यांनी वसंतदादा एज्युकेअर फाउंडेशनची सुरुवात केली. आणि आज आपण त्यांचा हा संपूर्ण प्रवास नगर डायरी या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो, किंवा बालपणीचे दिवस आपण किती मोठे झालो तरी विसरत नाही. तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मी मूळचा येवला तालुक्यातील गुजरखेड या गावचा आहे, पण माझं सर्व शिक्षण वगैरे हे कोपरगाव या ठिकाणी झालं. आणि मी स्थायिक पण शिर्डीचा जाता सध्याला, कारण की काम वगैरे माझं त्या ठिकाणी असल्यामुळे. बालपणाची गोष्ट सांगायची म्हणजे लहान मुलांचं बालपण म्हणजे आजकाल आपण मुलांना खेळण्या देतो, चप्पल बूट देतो, किंवा आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागतो, बाबा हे चॉकलेट नाही तुला तेच चॉकलेट घे. पण माझं बालपण असं गेलेलं आहे की त्या छोट्याशा गावात आजही म्हणजे ते दिवस आठवले की थोडंसं मनाला वाटतं की आपण त्या ठिकाणाहून आलेले, पण आजची परिस्थिती ती बदलली. तर ते ठिकाण म्हणजे ज्या गुजरखेडे गावातून आलेलो आहे त्या ठिकाणी बालपणी अशा काही गोष्टी होत्या की ज्या मला काही भेटू शकल्या नाही. म्हणजे मला जे शिक्षणाची ओढ होती, तर शिक्षण माझं काही फॅमिली बॅकग्राऊंड किंवा काही फॅमिलीचे जे कलह होते तर त्यामुळं ते शिक्षण पण व्यवस्थित झालं नाही. कधी मी मामांचे येते, कधी मावशीचे येते, तर ह्यामुळे जो शिक्षणाची ओढ ताण झाली तर त्याच्यात फक्त जे झिजलो गेलो किंवा काय झालं, मला एक तर भाऊ बहीण नाही कोणीच नाही, तर त्यामुळे सगळा प्रेशर तो माझ्यावरच होता. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी जी धडपड होती ती आजही कायम आहे आणि तेव्हा पण कायम होती. तर शिक्षण असं झालं की त्या चिमणीवर अभ्यास करणे, म्हणजे आजही मला तर वाटतं बऱ्याचशा शहरातील मुलांना तर माहीतच नसेल, पण खेडेगावात पण ती जी चिमणी आहे ती आता रुजत चाललेली. ते केरोसिनचं तो काळा धूर, तर त्या म्हणजे अशा एवढ्या खालवरच्या आणि एवढ्या गावाकडच्या याच्यातून आलेलो आहे. तर त्यामुळं त्या बालपणीची जी झालेली झीज होती आणि वाटत होते की आपण काहीतरी करावं समाजासाठी किंवा देशासाठी, गावासाठी आणि ह्या मुलांसाठी. तर म्हणून मी झेडपीतला असल्यामुळं की वाटलंय की ह्या गोष्टी आपण वाढवल्या पाहिजे भविष्यात आणि आपण पुढं गेलो पण पाहिजे. तर म्हणून त्या बालपणीची एक आठवण म्हणून हा प्रवास मी थोडा कन्वर्ट करत, म्हणजे एक स्वतःची फर्म चव्हाण अँड सुराणा असोसिएट म्हणून, एक मी टॅक्स कन्सल्टंट पण आहे, तर मी ते काम करत करत की एक बालपण आता जगलं पाहिजे आणि त्या मुलांना पण पुढे नेलं पाहिजे म्हणून ते एक केलेला छोटासा प्रयत्न, तो आज वसंतदादा फाउंडेशनच्या नावाने नावलौकिक झालेला आहे. आणि ते 3 ते 4 वर्षात कमीत कमी आम्ही 90 गावापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे एक छोट्याशा गावातला मुलगा ही संकल्पना घेऊन पुढं पण जाऊ शकतो. म्हणजे असं नाही की परिस्थितीशी लढून जी आर्थिक परिस्थिती होती त्या परिस्थिती तुम्ही झगडत राहा किंवा डिप्रेशनमध्ये जा. हा डिप्रेशन वगैरे आमच्याकडे प्रकार नसतो. उठून उभं राहायचं आणि कामाला लागायचं, बस हाच गावाकडचा आणि मातीतला नियम आहे, त्यानेच लागलो आणि त्या नियमाप्रमाणेच आज हे सर्व नावलौकिक आहे.
2: नक्कीच. जसं तुम्ही तुमचं बालपण सांगितलं, गावाचा उल्लेख केला, गावातले तुमचे शाळेचे दिवस आठवतात का? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं, तर तुमची शाळा किंवा शाळेतले शिक्षक आजही स्मरणात आहेत का, आजही आठवतात का?
3: शाळेतले बालपणही खूप सुंदर होतं, पण माझ्या बऱ्याचशा शाळा बदलल्यामुळे माझे मित्रत्व पण इतके खूप जास्त झालेले आहे. आणि माझे एक शिक्षक अजूनही लक्षात आहे, आणि मी माझे जे शाळेसाठी ZP प्रोग्राम करतो तर त्यासाठी त्यांना 2-3 वेळा मी आमंत्रित पण केलेलं आहे. बोरसे सर म्हणून आहे, अजूनही ते शिक्षक आहे. पण त्यांनी जे त्यावेळेस मला जे शिकवलेलं होतं ते आजही लक्षात आहे. आणि त्यांनी जे प्रामाणिकपणा आम्हाला शिकवलेत की जीवनात जाऊन तुम्ही प्रामाणिक राहा आणि समाजासाठी प्रामाणिकपणेच काम करा, तोही आजही जपतोच आहे आम्ही.
4: नक्कीच नक्कीच. शिक्षण झाल्यानंतर पूर्ण आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आता

0: मोडणारा आणि कुठेही न वागणारा, म्हणजे जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत ते जे करू शकत नाही ते झेडपीचा विद्यार्थी करतो. म्हणजे जिद्द एवढी आणि डेअरिंग एवढी की जॉबसाठी कुणाच्याही हातापाया न पडता स्वतःही पुण्यात जाऊन स्वतः जॉब बघितला आणि स्वतः जॉब केला. जॉब करता करता उमेद अशी होती की मला कॉम्पिटेटिव्ह म्हणजे ज्या MPSC UPSC म्हणतो आपण ते एक्झाम देऊन काहीतरी गव्हर्नमेंट आपण नोकरीला लागू अशी जिद्द होती. पार्ट टाइम जॉब फुल टाइम जॉब करत करत संध्याकाळी नंतर मी जॉब पण सोडला फुल टाइमचा. त्याच्यानंतर मी जॉब चालू केला की एका हॉस्पिटलला लागलो. मी हॉस्पिटलला संध्याकाळी जॉब करणे आणि त्याच्यानंतर मॉर्निंगला अभ्यास करणे हा प्रयोग चालू झाला. म्हणजे मी प्रयोग करत असतो माझ्यावर पण स्वतः तर प्रयोग चालू केला. पण बरेचसे प्रयोग करता करता काही सक्सेस पण होत होते पण शारीरिक काहीतरी अडचणी आल्या. म्हणजे रात्री जागृत करण्याची सवय नव्हते. सवय नसल्यामुळे परत मॉर्निंगला येऊन अभ्यास करणं हे म्हणजे हे कुठंतरी एक त्याचं गणितच जुळत नव्हतं. ते गणित न जुळल्यामुळे परत त्याच्यातून तो प्लॅटफॉर्म पूर्ण वगळता मग पूर्ण म्हणजे जे शिक्षणाचं आहे ते पूर्ण पार्ट हा साईडलाच गेला आणि पूर्ण पार्ट हा जॉबवर आला. मग पूर्णपणे हा जॉबसाठी समर्पित झाला.
1: नक्कीच. तुम्ही टॅक्स कन्सल्टंट आहात आणि तुमची स्वतःची फर्म देखील आहे. याची सुरुवात मग कधी झाली होती?
0: लॉकडाऊन आलंय. लॉकडाऊन नंतर बऱ्याचशा लोकांच्या जीवनात असे काही दिवस आले की म्हणजे काहींचे तर जेवणाचे पण वांदे होते आणि काहींचे राहण्याचे. बरेचसे लोक गाव सोडून गेले, बरेचसे लोक जॉब सोडून गेले, काही तर परत जे माझ्या समोर गेले होते ते तर काही आलेच नाही. आणि काही म्हणजे परराज्यातील होते ते तर त्यांचा विषय पण वेगळाच राहिला. ते बिचारे सोडून गेले ते पण आले नाही. कारण की का तर इथं आर्थिक कारण की पैशापुढे कुणी आपण म्हणतो जर सोंग आणू शकत नाही तर ते विषय होता. तर सोंग कसं आणता येणार नाही. तर जेव्हा लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन नंतर मी पुण्यातून शिफ्ट झालो तर शिर्डीसाठी आणि अवघे 6 महिने झाले होते. 6 महिन्यातून मग आता आपण तर शिर्डीत आलो आहे पुणे सोडून. तर आता करायचं काय? आता लॉकडाऊन लागलेलं आहे, सॅलरी पण भेटत नाही. म्हणजे आर्थिक जी परिस्थिती होती जी लहानपणापासून पाहत आलेलो आहे ती तर वडिलांनी झेलली होती. पण आता ही आर्थिक परिस्थिती जेव्हा मुलगा वडील होतो तर तेव्हा समजतं की आर्थिक परिस्थिती कशी झेलली पाहिजे. तर त्याचा अनुभव मला म्हणजे खूप सुंदर पण भेटला, खूप कठीण पण भेटला आणि खूप सारं शिकायला पण भेटलं. शिकायला याच्यासाठी की आर्थिक म्हणजे आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला चप्पल बूट घ्यायचे किंवा कपडे घ्यायचे त्याच्यासाठी जे 100 रुपये त्यांच्या खिशातून जे काढत होते तर त्यांनी ते कसे काढले होते ही जाणीव त्या लॉकडाऊनमध्ये करून दिली. आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर जॉबचे पूर्ण म्हणजे 12 वाजलेले होते त्या ठिकाणी. मग आता हा एकच पर्याय होता की आता जॉबमध्ये तर काही खरं नाही. 10-20% सॅलरीमध्ये तर आपलं पूर्ण कुटुंब चालणार नाही, घराचं भाडं देणार, मुलांचं शिक्षण करणार काय. तर एक फायनल डिसिजन घेतलं की आता जॉबमधून आपण बाहेर जायचं आणि स्वतःचं काहीतरी करायचं. तर स्वतःचं काहीतरी काय करायचं की आपल्याकडे ज्ञान होतं पहिलंच की आपण टॅक्स GST इन्कम टॅक्स आणि एका CA फर्ममध्ये चांगलं मोठं काम पण केलेलं होतं. हे ज्ञानाचाच उपयोग मी करता म्हणजे लोक प्लॅटफॉर्म चेंज करतात की बाबा हां ठीक आहे मी आता IT जाईल, मी याच्यात जाईल, मी ते करेल. पण मी ते नाही करेल. ह्याच ज्ञानाचा फायदा पुढं कसं करता येईल बस त्याच मार्गदर्शनाखाली आणि त्याच ज्ञानाच्या आधारे ही मी टॅक्स फर्म त्यावेळेस चालू केली. आणि आज माझे त्यावेळेस 1-2 क्लायंट होते पण आज इतके सारे क्लायंट आहे की शनिवार रविवार सुद्धा पण मला वेळ नाही राहत. म्हणजे जीवन हे असं शिकवत असतं की अडचणी येतात पण अडचणी ह्या आल्या पण पाहिजे. अडचणी आल्यानंतर भवितव्य काय म्हणजे त्या अडचणीतून तुम्हाला कसं बाहेर निघता येईल काय करता येईल हे त्याच्यातून मला जाणीव झाली आणि मी ते चालू केले.
1: नक्कीच. या सगळ्या प्रवासादरम्यान वसंतदादा एज्युकेअर फाउंडेशनची सुरुवात कशी झाली किंवा या एज्युकेशन संस्थेची सुरुवात करावी असं का वाटलं तुम्हाला?
0: प्रथमतः मी तुम्हाला वसंतदादा एज्युकेअर फाउंडेशन हे थोडंफार मी समजून सांगतो. वसंतदादा म्हणजे माझे चुलते. आता समाजात तुम्ही बरेचसे ऐकलं असेल की वडिलांच्या नावाने काहीतरी फाउंडेशन ओपन केलं किंवा त्यांच्या नावाने संस्था ओपन केली किंवा आजी आजोबाच्या. पण हे जे वसंतदादा होते हे होते माझे चुलते. तर हे मला तरी वाटतं महाराष्ट्रात हे प्रथमतः झालं असेल की चुलत्यांच्या नावाने ही फर्म हे फाउंडेशन चालू केलंय. तर वसंतदादा ते की सामाजिक कार्य करत होते. त्यांच्या म्हणजे अल्पशा आजाराने 35व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. तर त्याच्यानंतर मी वसंतदादांना म्हणजे गावापुरतं सीमित नाही ठेवलं किंवा जे सामाजिक कार्य करत होते त्याच्यासाठी सीमित नाही ठेवलं तर त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर फिरवलं. म्हणजे वसंतदादा नाव

0: पूर्ण आज महाराष्ट्रात पण गाजत आहे. तर एज्युकेअर म्हणजे वसंत दादा हे पूर्ण नाव सांगतो मी तुम्हाला समजून, एज्युकेअर हा एज्युकेशन शब्द आहे. तर मी त्याला जे आजकालचा जमाना चाललाय रिमिक्स, तर मी त्याला मोड केलंय तिथं एज्युकेअर. म्हणजे आजकाल लोक म्हणते आम्हाला रिमिक्स पाहिजे, आम्हाला डीजे, म्हणजे एक नवीन याच्या संकल्पनेप्रमाणे पाहिजे. तर एज्युकेशनला मोल्ड करून मी एज्युकेअर केलं. तर तो एज्युकेशन शब्द आहे. बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होतं की एज्युकेअर काय, तर मोल्ड करून त्याला त्याच्यात टाकल्यानंतर तो एज्युकेअर झाला. आणि एज्युकेअर म्हणजे ह्या मुलांसाठी नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन ह्या सर्व गोष्टी घेऊन ते एज्युकेअर फाउंडेशन हे कार्यरत आहे.
1: नक्कीच. कुठलंही मोठं आर्थिक पाठबळ नसताना ही संस्था कशी उभी राहिली, किंवा याची ऊर्जा कुठून आली, किंवा सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या का?
0: आता हे वसंतदादा जे फाउंडेशन आहे, 26 जानेवारी 2023 हा माझ्या आयुष्यातला पहिला दिवस, मी आयुष्यातलं पहिलं स्टेज शेअर केलं. आणि कधी कोणताही अनुभव नव्हता की बोलण्याचा, की समाजासमोर कसं बोललं पाहिजे, शाळेसमोर कसं बोललं पाहिजे. तर ही सुरुवात त्या ठिकाणाहून झाली. लॉकडाऊन झालेलं होतं, फर्म पण चालू झालेली होती, पण मनात एक कुठंतरी होतं की आपण आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ती संकल्पना लॉकडाऊन नंतर, फर्मचा तर हा विषय क्लिअर झालेला होता, पण दुसरा विषय होता की समाजासाठी काहीतरी करायचं. आणि आपण ते एक छोट्याशा गावातून आलेलं, त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर 26 जानेवारी 2023 मी पहिला प्रयोग केला. पहिला प्रयोग हा गुजरखेडे गावातील येवला तालुक्यात गुजरखेडे गावात केला. 40 विद्यार्थ्यांना कम्प्युटर शाळेसाठी, कंपास बॉक्स, पाणी बॉटल, त्याच्यानंतर शालेय साहित्य हे दिलं. मला वाटलं की हे आपण देऊन गावातील मुलांना शिक्षित करू शकतो, किंवा शिक्षणाचा ओघ त्यांच्यापर्यंत आणू शकतो की हे शिकतील, बाबा आपल्या गावातील हा मुलगा बाहेर गेलेला आहे, काहीतरी करतोय, तर हे खरंच काहीतरी होईल बा, आपण पण शिकून. तर म्हणून मी हा तो प्रयोग केलेला होता 26 जानेवारी 2023 आणि तो 100% सक्सेस पण झाला. आणि ती सुरुवात पण त्याच ठिकाणून झाली. आणि वसंतदादा एज्युकेअरचं, वसंतदादा एज्युकेशन एज्युकेअरचं फाउंडेशनचं नाव हे त्याच दिवशी नावलौकिकाला पण आणलं. त्याच दिवशी सकाळ पेपर, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरला पण बातमी आली त्याचीच. तर ही सुरुवात त्या ठिकाणाहून, त्या विद्यार्थ्यांपासून आणि त्या 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेली होती मी.
1: नक्कीच. फाउंडेशनबद्दल सांगितलं, किंवा सुरुवातीचं जे काम होतं त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण गरजू विद्यार्थ्यांना जी मदत तुम्ही करता, शैक्षणिक साहित्याची मदत करता, किंवा जी काही शैक्षणिक मदत जी होते, त्या गरजू विद्यार्थ्यांची निवड तुम्ही कुठल्या निकषांवर करता किंवा कसं ठरवता?
0: बरोबर. याच्यात हे फाउंडेशनचं काम चालवताना काय होतं, पहिली गोष्ट ते एक तर तुमच्याकडे मोठं कार्यालय नाही, तुमच्याकडे मोठा निधी पण नाही, आणि तुमच्याकडे मोठा जी वेळ आहे मुलांसाठी, किंवा तुमच्याकडे जे मॅन पॉवर आहे, तर याच्यातला एकही प्रयोग माझ्याकडे नाही. मी काय करतो की मुलांसाठी पहिले की गावात जातो. आधी मी असे काही खेडेगावात गेलेलो आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ पण शकत नाही. जाऊ का शकत नाही, की पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटर गाडी तुम्ही पार्क करून पायी जावं लागतं, म्हणजे अक्षरशः चप्पल बूट तुम्ही काढून जाणार अशा गावात. आणि काही काही गावं तर असे बघितलेले की समोर स्मशानभूमी आहे आणि मुलं, म्हणजे हा दरवाजा आणि इथं स्मशानभूमी, तर त्या स्मशानभूमीत पण खेळत असतं मुलं. पण ते मुलं कुणाचे, ते मुलं कुणाचे, कोणत्या जातीचे, कोणत्या समाजाचे, याचा विचार न करता ते मुलं शिक्षणासाठी तिथं आलेले, तर त्यांच्यासाठी ही करण्याची माझी ऊर्जा, म्हणजे ते विद्यार्थी असे की त्यांचे, आता तुम्ही यात्रेमध्ये जात असाल बऱ्याच वेळा, तर तुम्हाला तिथं ते गोपाळ लोक म्हणतात त्यांना, तर गोपाळ लोक म्हणजे त्यांचे भुरे केस असतात आणि ते तुम्हाला असे दुकान मांडून बसलेले असतात आणि त्यांच्याजवळ पण 2-3 मुलं असतात बसलेले, ते विकत असतात सामान. तर हे ह्या लोकांना म्हणतात गोपाळ ग्रामीण भागात. तर हे गोपाळांची मुलं जेव्हा ती शाळा काय करते, जेव्हा हे 15-15 दिवस जत्रेसाठी जातं हे मुलं, लोक, आई वडील, पालक वर्ग त्यांचा, तर हे जत्रेसाठी गेल्यानंतर हे मुलं गावातच असतात त्यांच्या आजी आजोबाकडे, आणि यांच्याकडे बघण्यासाठी कुणी नसतं की आपल्याला वाटतं आपण जत्रेत जातो बार्गेनिंग करतो की हा ही एवढ्याला दिलं पाहिजे, एवढ्याला घेतलं पाहिजे. पण जत्रेमध्ये गेल्यानंतर, म्हणजे हे खरं स्वरूप मला तेव्हा कळालं की मी पण जत्रेमध्ये गेलेलो, आपण बार्गेनिंग केलेलं आहे बऱ्याच वेळा की हा नाही एवढ्याला तुम्ही ही वस्तू 10 नाही 15 ची वस्तू 10 द्या. पण हे जेव्हा समजलं की हे विद्यार्थी, हे मुलं त्यांचे, तर जाणीव झाली ह्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे 15-15 दिवस सोडून जातं त्यांना. सोडून गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे सांभाळणारं कोणी असतं, शिक्षक वर्गच हा सांभाळत असतो त्यांना. मग ही सुरुवात मी त्या ठिकाणांपासून केली की ह्या मुलांना जाऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की बऱ्याच गावात आम्ही जातो, एकदा पहिलं गावाचं हे बघत असतो की गाव किती मोठं आहे किती छोटं आहे. गाव मोठं असून पण फायदा नाही, बऱ्याचशा अशा काही शाळा आहे की पूर्ण कॉल मारलेल्या आहे, तर त्यांच्यासाठी कुणी मदतीचा हातभार किंवा ते गावातील जे काही प्रतिष्ठित किंवा पालकवर्ग आहे ते काही कुणी काही मदतीचा हात देत नाही. तर हा आपण जाऊन त्या मुलांसाठी प्रत्यक्ष पहिले जाऊन शाळेला भेट देतो की त्या शाळेला खरंच गरज आहे का. खरंच गरज नसली तर आपण त्या ठिकाणी जात नाही. खरंच गरज आणि त्या विद्यार्थ्यांची पण गरज बघतो की आदिवासी विद्यार्थी आहे की नाही. या आदिवासी विद्यार्थी असल्यानंतरच आपण त्यांना त्या भेटवस्तू किंवा हे शालेय साहित्य आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच. आजपर्यंत तुम्ही 90 गावांपर्यंत पोहोचला आहात आणि 3,500 अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे तुमचं कार्य पोहोचलेलं आहे. हा विस्तार कसा वाढत गेला किंवा हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे?
0: मी जी सुरुवात केली होती 40 विद्यार्थी आणि एक गाव, तेव्हा संकल्पनाही केली नव्हती की मी हे कार्य करू शकतो किंवा मी एवढं ह्या कार्याला 3 ते 4 वर्षात 90 गावापर्यंत पोहोचू शकतो. माझ्यासाठी हा एकटाच प्रवास आहे किंवा ज्यांनी मदत म्हणजे ह्या कार्यासाठी 90 गावांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या लोकांनी मदतीचा हात दिला, ज्या लोकांनी वेळ दिला, ज्या लोकांनी साहित्य दिलं आणि ज्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ज्या लोकांनी आम्हाला आत्मविश्वास आणि ह्यासाठी जिद्द दिली, तर ह्या सर्व लोकांचा मला तरी वाटतं ह्या 90 गावापर्यंत पोहोचण्यापर्यंत यांचा संबंध आहे. एक गाव, एका गावानंतर मी दुसरं गाव. जेव्हा मी पहिला प्रयोग केला, पहिल्या प्रयोगानंतर मला इन्क्वायरी यायला लागल्या की सर तुम्ही आमच्या गावात पण करा. म्हणजे लोकांना काय वाटलं की हा समाजसेवक आहे किंवा हा एक फाउंडेशन चालवतो म्हणून हा कोणीतरी मोठा व्यक्ती की आपल्यासाठी हे करत. मला तेव्हा पण जाणीव झाली की आता हे आपण पुढं वाढवलं पाहिजे किंवा पुढं नेलं पण पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक मदत तर पाहिजेच असते. आर्थिक मदत तर कोणी काही करत नाही, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करत करत म्हणजे आर्थिक पाठबळ तर कुणाचं नव्हतं, हे जे काही हे होता समाजात जे काही म्हणजे आम्ही शालेय साहित्य वाटतो तर त्यासाठी समोरच्यांची आपल्याला समजा काही देणं लागतं की कुणी आपल्याला काही दिलं पाहिजे, वस्तू भेट दिल्या पाहिजे, हे तर याच्यासाठी बरेचसे पैसे स्वतःच्या खिशातून बऱ्याच वेळा म्हणजे एक कुतूहल नाही म्हणता ना पण एक स्वतःचंच एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. घडलेली घटना म्हणजे तुम्ही करोडो लाखो कमावता, मी करोडो लाखो कमवत नाही पण जे काही करोडो लाखो कमावता ते करता आपल्याला ते माहीत नाही की समाजासाठी काय करता. पण आपण लाखो करोडो कमवत नाही पण आपलं एक देणं आहे की समाजासाठी. मी ज्यावेळेस एका गावाला भेट दिली, माझ्याकडे गाडी वगैरे नव्हती तर मी मित्राची गाडी घेऊन गेलो, फोर व्हीलर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलो आम्ही. मुलांना मदत वगैरे दिली, सर्व शालेय साहित्याचं वाटप झालं, कंपास पाणी बॉटल वगैरे हे सर्व दिलं. येताना म्हणजे जे माझ्याबरोबर काही व्यक्ती आले होते म्हणजे अक्षरशः त्यांच्या नाश्त्यासाठी पण पैसे उरलेले नव्हते. म्हणजे काही घटना अशा घडतात की समाजात जेव्हा तुम्ही काम करता तर त्यावेळेस खिसा पण बघितला पाहिजे. पण कधी कधी पण खिसा पण खाली असतो आणि खिसा खाली असूनही ठीक आहे चालत नाही पण ते चालून पण घ्यावं लागतं आणि समाजासाठी काम करत राहावं लागतं.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना मदत तुम्ही करताय, पण विद्यार्थ्यांना मदत करत असताना त्यांच्या पालकांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय?
0: आता पालकांचा प्रतिसाद म्हणण्यापेक्षा जेव्हा पालकवर्ग जाता खरेदी करण्यासाठी वही पेन, तेव्हा तिथे बार्गेनिंग करतात. बार्गेनिंग म्हणजे बाबा ही वस्तू 10 ची वस्तू 5 दे, 5 वस्तू असं म्हणजे बार्गेनिंग करतात. तर ते पालकवर्गांना त्यांचा प्रतिसाद माझ्यासाठी तर खूप जास्त आहे, कारण की ते म्हणतात आम्ही ह्या वस्तू देऊ शकत नाही तर तुम्ही कसं काय एवढं देता की आजपर्यंत तुम्ही एवढ्या म्हणजे 3,500 ते 4,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि ते पण जेव्हा आम्ही कोणत्या गावात जातो ते रिकामे हाती, आजपर्यंत कोणत्या गावात गेलेलं नाही. म्हणजे मुलांना स्वेटर देणार, मुलांना पाणी बॉटल, कंपास बॉक्स अशा वेगवेगळ्या, तर पालकवर्ग हे 100% आमच्यावरती तर खुश आहे की आमच्या गावात या. आणि बऱ्याचशा पालकवर्गांचा मला नंतरही फोन आला की पुढच्या वेळेस आमच्या गावात परत कार्यक्रम घ्या, याच्यासाठी आम्हीही मदत करू. म्हणजे हा प्रतिसाद मुलांसाठी तर आहे, म्हणजे त्यांचे ते आनंदाचे क्षण ते तर वेगळे आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तो ग्रामीण भागात जर गेले तुम्ही तर त्यांना एक वस्तू दिली तर त्यांचा आनंद गगनात पण मावत नाही. आणि एक शहरातून माणूस तुमच्याकडे आलेला देण्यासाठी तर त्यांना त्याचं कुतूहल असतं. आताच मी 15 ऑगस्टला 3 शाळांना मदत केली आणि त्याच्या अगोदरच्या एका हप्त्यात मी राहुरी आणि नेवासा तालुक्यात 4 शाळांना म्हणजे मदत केली. तिथे 450 मुलं होते. म्हणजे ते मुलं जेव्हा मी वस्तू देतो, वस्तू हातात पोहोचल्यानंतर अरे म्हणजे इतक्या कुतूहलाने बघतात, अरे त्याच्यात काय आहे काय नाही. म्हणजे आई वडील जेव्हा घेऊन येतात तेवढं एवढं कुतूहल नसतं की त्यांना याच्यात काय काय भरलेलं आहे. आणि आम्ही असं नाही की त्यांना एक पूर्ण बॅग भरूनच दिलेली असते की हे तुमच्या म्हणजे हे नुसतं शालेय साहित्य नाही तर हे तुमच्या जीवनासाठी, हे तुमचं स्वप्न रंगवण्यासाठी हे दिलेल्या या सर्व गोष्टी आमच्या.
1: नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर तुम्ही जाता. आज आपण बघतो की ही सगळी मदत करत असताना तुम्हालाही अनुभव आला असेल की अशा कुठल्या समस्या आहेत लहान सहान बारीक सारीक की ज्या मुलांना विद्यार्थ्यांसमोर आजही येतात शिक्षणाच्या दृष्टीनं.
0: आता समस्या तर मुलांसाठी खूप आहे, पण आता जे सध्याचं वातावरण मी त्याच्यात पण एक थोडासा प्रकाश टाकतो. त्याच्यात बऱ्याचशा आता आपल्या बऱ्याचशा पार्टीज वगैरे आहेत, त्या पण खूप सारं काम करत आहेत मुलांसाठी. पण हे मी 2023 साली हे सर्व चालू केलं होतं की ही झेडपी शाळेची पटसंख्या वाढवावी आणि मुलांसाठी झेडपीसाठी काहीतरी मुलांसाठी मदत व्हावी. तर ह्या सगळी वस्तू येण्यासाठी हे आपला हा प्रयत्न होता. पण आता हे काय होतं की जेव्हा एखाद्या शाळेत जातो, एखाद्या शाळेत गेल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या निरागस मुलांना बघताना तर तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे आदिवासी मुलं किंवा हे जे ग्रामीण भागातील मुलं आहेत ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्याचा फरक पडत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक तुम्हाला दिसतं हा बाबा की आपले आई वडील शेतकरी कुटुंबात आहे, शेतकरी कुटुंबातली आहे, त्याच्यानंतर त्यांचे काही रोजगारीवर जाता तर ते त्यांच्या मुलांसाठी एवढं करू शकत नाही. की आता आम्ही बऱ्याचशा ठिकाणी स्वेटर दिले, 350 मुलांना स्वेटर वाटप केले तर त्यांचे पालक वर्ग हा त्यांच्यासाठी ते विकत घेऊ शकत नाही. पण आम्ही दिल्यानंतर त्या मुलांना आशेचं किरण जागवलं हा की हे बरोबर आहे, हे आपल्यासाठी आलंय आणि आपण शाळेत यायला पाहिजे यासाठी. पण मुलांच्या जर समस्या म्हणतील तर त्याला दुसरी एक असा पर्याय की पर्याय नाही म्हणू शकत, दुसरी एक अशी गोष्ट आहे. मी बऱ्याचशा गावात जेव्हा जातो ना तेव्हा मला असं जाणवलं जे काही मुलं आहे तर त्यांना आंघोळीपासूनचं काम हे शिक्षक, आंघोळी घालवण्याचं काम हे शिक्षक वर्ग करतो. आता आपल्याला बऱ्याचशा माध्यमाच्या द्वारे समजतं की ही शाळा खराब आहे, त्या शाळेत असं आहे, त्या शाळेत टॉयलेटच नाही किंवा बऱ्याचशा, पण ही गोष्ट कोणी नाही दाखवत की त्या मुलांना आंघोळ घालण्याचं काम ते करता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला अशी एक जाणवली की म्हणजे चांगुलपणा सांगतोय आणि आपण नंतर दुसऱ्या पार्टकडे पण जाऊया. चांगुलपणा, मी जेव्हा कार्यक्रमाला 15 गावं एकत्रित करतो 26 जानेवारीसाठी 26 जानेवारी हा माझ्यासाठी उत्सव असतो. 26 जानेवारीसाठी मी खूप सारे गावांना एकत्रित करून त्यांच्यासाठी खूप मोठा मेळावा आयोजित करून त्यांना साहित्य वाटप देत असतो. तर बऱ्याचशा गावातील म्हणजे जे आपण म्हणतो की पालक वर्गाचा पण याच्यात सहभाग झाला पाहिजे. पण जेव्हा मी आमंत्रित करतो बऱ्याचशा शाळांना गावांना तर आमंत्रित केल्यानंतर त्या पालक वर्ग तेही त्याच्याकडे म्हणजे पाठ फिरवता की काय करतात ते पण नाही सांगतायच आपल्याला. आणि गावातील जे मोठे उद्योगावर असले म्हणजे जसे आपण म्हणतो सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती तर तेही त्या मुलांना म्हणजे जे 10 ते 15 किलोमीटरचा जो आहे म्हणजे कार्यक्रमाचं जे स्थान आणि शाळेचं 10-15 किलोमीटरचा जो रन असतो तर त्याच्यात ह्या शाळेतील मुलांसाठी फक्त शिक्षकच हा उभा असतो आणि शिक्षकच आहेत त्यांच्या स्वतःच्या गाडीतच तो घेऊन येतो आणि त्या मुलांसाठी त्या वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे चांगुलपणाची गोष्ट जर बघितली शिक्षक हा खूप सारा मेहनत घेतो त्या मुलांसाठी, झेडपीच्या मुलांसाठी. आणि दुसरा पार्ट ह्या मुलांच्या ज्या म्हणजे आजची जी दुरावस्था किंवा ज्या झेडपी शाळेचे झालेलं आजचं जे म्हणजे मागं पडलेलं आहे तर मागं पडल्याचं अजून एक कारण आहे की त्या शाळेतील लक्झरियसपणा म्हणजे जसे की कम्प्युटर अशा कम्प्युटर झालं, त्याच्यानंतर तुमचं प्रोजेक्टर झालं, हे अशा ज्या आणि खेळण्याचं साहित्य झालं, खेळण्याचं साहित्य वगैरे जसं आपण इंग्लिश मीडियम वगैरे किंवा CBSE पॅटर्नमध्ये जातो त्यासाठी खूप सारी लक्झरीज असतात, त्यांचे PT चे ड्रेस वेगळे असतात, ह्या मुलांना ते भेटत नाही का भेटत नाही की आपली झेडपी आणि ग्रामीण भागातली शाळा आहे आणि ही गव्हर्नमेंटची शाळा असल्यामुळं त्यांना ते पण भेटत नाही. तर त्या मुलांचा जो म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे असतात किंवा आपण म्हणू शकतो की त्यांना जे भेटत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना दररोजचं जेवण वगैरे ते पण व्यवस्थित भेटतं. पण ह्या काही ज्या गोष्टी आहे म्हणजे आपण पालकवर्गानी पालकवर्गानी समाजाने आणि आमच्यासारखे जे काही फाउंडर आहे किंवा जे फाउंडेशन चालवतात त्यांनी अशा लोकांनी एकत्र येऊन त्या मुलांसाठी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी पण दिली पाहिजे तर त्या मुलांच्या आयुष्यात ऑटोमॅटिक प्रकाश पाडण्यास म्हणजे ह्या गोष्टी सर्व चालू होतील.
1: नक्कीच. आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे पालक आहेत त्यांच्याकडे अनेक समस्या असतात. त्यामधली सगळ्यात महत्वाची म्हणजे आर्थिक समस्या त्यांच्यापुढे असते. आणि जर त्यांच्या घरामधली पाल्य ही मुलगी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तर बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आजही बालविवाह होतात. शिक्षणासाठी किंवा पुढच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाही आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत यामुळे त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं किंवा तिचं शिक्षण थांबवलं जातं. पण आज आपण पाहतो की शिक्षणाचा हा समान अधिकार आहे, जेवढ्या मुलांना आहे तेवढाच मुलींना सुद्धा आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की बालविवाह झाल्यामुळे शिक्षण तिचं कुठेतरी थांबतं आणि त्याचबरोबर ते थांबल्यामुळे सुद्धा कुठेतरी तिची जी प्रगती होऊ शकणार होती ती कुठेतरी होत नाही. अशा आजही समस्या आढळत आहेत, आजही अशी प्रकरणं दिसत आहेत. तर यावर तुम्ही काय सांगाल?
0: आता एक झेडपी शाळा आहे कोपरगाव तालुक्यातील, म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच आहे. मी त्या ठिकाणी ती झेडपी शाळा म्हणजे त्या झेडपी शाळेची पटसंख्या आपण 400 ते 500 दरम्यान आहे. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असं 400 ते 500, कारण मी जेवढ्या गावात जातो ना ती पटसंख्या असती 26, 21, 30, 40, पहिली ते चौथी एवढी पटसंख्या कमी. आता मी तुम्हाला हे सर्व सांगितलं की जे लक्झरियसपण आहे किंवा पालकांचा पण उच्चांक वेगळा झालेला आहे की मला माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकायचा, तो प्रश्न म्हणजे त्यांचा आहे. तर आता ही जे कोपरगाव तालुक्यातील मी ते गाव आहे सोनेवाडी म्हणून, तर 400 ते 500 विद्यार्थ्यांची संख्या आहे तिथं. त्यावेळेस मी तिथं प्रोग्रॅमसाठी गेलो होतो, मी त्या गावासाठी खूप मदत केली होती मुलांसाठी आणि आजही करतो आहे त्या मुलांना. तर त्याच प्रोग्रॅमच्या दिवशी संध्याकाळी एका ठिकाणी आम्हाला समजलं की बालविवाह एका ठिकाणी होत आहे, म्हणजे ते करण्याचा प्रयत्न करत आहे समाजातील काही लोक. तो प्रोग्रॅम म्हणजे जवळपास तिथं मला तर वाटतं 2 ते 3 हजार लोक उपस्थित असेल. तो प्रोग्रॅम सोडून आम्ही तो बालविवाह रद्द करण्यासाठी माझ्याबरोबर एक डॉक्टर पण होते, त्या डॉक्टरांना घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही तो बालविवाह बंद म्हणजे अक्षरशः म्हणजे मोडीस काढला, तो बालविवाह होऊन नाही दिला आणि परत कार्यक्रमात येऊन म्हणजे ह्या काही गोष्टी त्या समाजापुढं आणावे पण नाही लागत आणि अशाच झाकून ठेवून त्यांना दूर करून जे पालक वर्ग आहे किंवा त्या मुलीचे आई वडील आहे त्यांना समजून ह्या सगळ्या गोष्टी केल्याने काय होते तर हे सगळं क्लिअर करून त्यांना परत म्हणजे ती गोष्ट नाही झाली त्या ठिकाणी. तर ह्या बालविवाहाबद्दल पण अवेअरनेस म्हणजे आता बऱ्याचशा गावात जेव्हा जातो तर याच्याबद्दल अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो की मुला म्हणजे बालविवाह नाही झाला पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षणाची ओढ कशी लागली पाहिजे. याच्यातून तुमचं जर एक मुलगा शिकला, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, जर तुमच्या घरात एखादा मुलगा चांगल्या नोकरीला लागला किंवा तो एखाद्या गव्हर्नमेंटच्या चांगल्या पदवीवर आहे किंवा एका चांगल्या कंपनीत आहे, जर तो मुलगा जर शिकला तर कमीत कमी तुमच्या पुढच्या 10 पिढ्या सुधारलेल्या असतील.
1: नक्कीच. आज ग्रामीण भागामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम पाहताय किंवा विद्यार्थ्यांसाठी काम करताय, बऱ्याच वेळा आर्थिक अडचणीमुळे अनेक जण शिक्षण सोडण्याचा विचार करतात. असे अनेक विद्यार्थी ग्रामीण स्तरावर आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही या रेडिओच्या माध्यमातून काय प्रोत्साहन द्याल?
0: मी तुमच्या माध्यमातून एकच सांगेल, म्हणजे मॅडमनी पण खूप सुंदर प्रश्न आणि तो माझ्या जीवनावर आधारित विचारला. मी जेव्हा कॉलेजला होतो, कॉलेजला असताना मला म्हणजे आमच्या कोपरगाव तालुक्यात 2 कॉलेज नावाजलेले, तर एका कॉलेजची फी होती 3,500 रुपये आणि दुसऱ्या कॉलेजची फी होती 1,350 रुपये. पालकांची परिस्थिती एवढी नव्हती की मी 3,500 रुपये भरेल, तर मी जे 1,350 रुपये ज्या ठिकाणी फी होती त्या ठिकाणी मला म्हणजे माझी इच्छा होती की मी त्या ठिकाणी जावं, पण आर्थिक परिस्थिती वडिलांची नसल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ नाही शकलो आणि जे 1,350 रुपये फी होती मी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊन, म्हणजे असं नाही की ते कॉलेज किंवा ती शाळा आर्थिक परिस्थिती नसतानाही तुम्हाला वाटतं म्हणजे बऱ्याचशा मुलांना वाटतं की नाही मला त्या ठिकाणी टाकायला पाहिजे होतं, मी त्या शाळेत गेलो नाही मला दुसऱ्या शाळेत टाकलं. हे असं न होता आपण चुकीच्या मार्गाला जातो, म्हणजे हा नाही वडिलांनी माझं हे केलं ते, पण ते नाही. पण मला वाटलं वडिलांची परिस्थिती माझी तेव्हाही नव्हती आणि आजही ते शेतकरी असल्यामुळं ती परिस्थिती नव्हती ती. तर त्या परिस्थितीला म्हणजे झुगारून 1350 रुपये ॲडमिशन मी घेतलं त्या कॉलेजला. त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी टेबल टेनिसमध्ये जिल्हास्तरीयवर खेळण्यासाठी जायचो, चेसमध्ये खेळण्यासाठी जायचो. म्हणजे असं नाही की तुमचं कॉलेज छोटं आहे म्हणून तुमचे जे स्वप्न आहे ते छोटे राहतील. स्वप्न छोटे नाही राहू शकत, तुम्ही स्वप्न बघा आणि ते पूर्ण ॲटोमॅटिक होतील. ॲटोमॅटिक म्हणजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे आर्थिक परिस्थिती जी आज मुलं रडत बसतात की माझी परिस्थितीच नाही, आजही माझी परिस्थिती नाही पण मी 90 गावापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे एका गावाचा प्रवास तो 90 पर्यंत पोहोचलाय. बऱ्याचशा वेळेस अडचणी येतात, पैसे नसतात किंवा बऱ्याचशा आजही जेवढे फोन येतात की हा आमच्या शाळेसाठी या, आमच्या मुलांना मदत करा. पण त्याला न रडता न जुमानता ही गोष्ट, ह्या सर्व गोष्टी सोडून हे पुढं जाण्याचं, हे जिद्द आणि चिकाटी धरून चालण्याचं म्हणून हा प्रयत्न करत असतो की आपण कुठंतरी गेलं पाहिजे, आपण थांबलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रयत्न करत चला. मी तुमच्या माध्यमातून एवढंच मुलांना सांगेल की प्रयत्न करा, जिद्द ठेवा, 100% तुम्ही त्याच्यात सक्सेस व्हाल. म्हणजे 1350 कॉलेज आणि 3500 कॉलेज याच्यातला फरक आहे, पण ती 1350 रुपये जे मी आईवडिलांनी भरले होते त्याची जाणीव ठेवून आज 90 गावापर्यंत पोहोचलो. म्हणजे तो एक वेगळाच प्रवास चालू झाला की असं नाही की तो मुलगा म्हणजे त्या छोट्याशा कॉलेजमध्ये घेऊन जाऊन त्यांनी त्याचे स्वप्न संपवले, पण नाही, ते स्वप्न अजूनही उजाळा देत राहिले. अजूनही परिस्थिती चांगली असती तर अजूनही पुढं स्पोर्टमध्ये गेलो असतो, पण काही नशिबाचे खेळ असतात त्यामुळं ते चालत आहे आज.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून हा प्रवास जो आहे तो अनेक नगरकरांपर्यंत पोहोचतोय, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचतोय. कसं वाटतंय?
0: खूपच छान वाटतंय. म्हणजे ग्रामीण भागात आणि खेड्यागावात जाऊन बोलणारा माणूस आज सिटीमधून सिटीमध्ये येऊन बोलतोय तर त्याचा अभिमान पण वाटतोय आणि एक आनंद तर आहेच त्याचा, त्या गोष्टीचा, की हे सर्व रेडिओ स्टेशन. म्हणजे काही मी सांगतो, काही काळ असं होता घरात टी व्ही नव्हता, मला एक माझ्या मामांनी रेडिओ गिफ्ट केला होता, त्याला सेल टाकून चालू. तर म्हणजे ती खरंच आज ती एक आठवण उजळली आहे. एफ एम लावायचो आणि एफ एमवरती हे ऐकायचो, हा अरे हे गाणं लागलं आज इकडं एवढं हे तिकडं हे, आणि त्याच्यावरती हे असे बरेचसे जे लेखक आहे, बरेचसे मोठे व्यक्ती, तर त्यांचं ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ऐकत होतो. पण आज मलाच लोक ऐकताय, ह्या गोष्टीचा खरंच अभिमान आहे मला आणि 100% राहील. आणि मुलांसाठी हे जे एक गाव ते 90 गाव, तर हा प्रवास तर 90 झालेला आहे, पण याच्या पुढे अजून 1500-1500 गाव होतील, 10,000-1500 गाव होतील आणि लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रकाश टाकण्याचा हा आमचा प्रयोग 100% चालू राहील आणि राहणारच. आणि अशा काही माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि शिक्षणासाठी जे ग्रामीण भागातील चाललेली जी चळवळ आहे तर तिला एक वाढवण्याचा प्रयत्न करता येईल.
1: नक्कीच नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, या माध्यमात तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकू असं वाटेल?
0: मी म्हणजे माझ्या घरात पण जेव्हा माझी सकाळ होती, जेव्हा मी सकाळी उठल्यानंतर जे आपले रेग्युलर रुटीन काम आहे ते करत असतो, माझे मुलं पण आणि मी पण, तर मी माझ्या मुलांना सवय लावलेली की देशावरचे जे गाणे, म्हणजे माझ्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशावरचे गाणे लावतं, पण मी माझ्या 365 दिवस सकाळी आमच्या गावा घरात तर तेच सर्व चालू असतं, तर देशावरचं कोणतंही एक चांगलं गाणं तर ते मला आवडेल.
1: नक्कीच, या निमित्तानं देशभक्तीपर गीत मी नक्कीच प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक शाळांपर्यंत, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आणि तुम्हाला आमच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते मिथुन चव्हाण. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात नगर डायरी या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 38. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 38. आईचा शेवटचा आजार. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता, डोळे मिटून तो पडला होता. श्याम पायी चेपू का? गोविंदानं विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार? राम राम म्हणत मी शांत पडून राहीन. श्याम म्हणाला. श्याम, कुणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कुणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला? रामाने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे? तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पडाल. वेडे आहात. काही वादबीत झाला तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.

ಮುಖಾತ್ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುಕುಂದ, ಮುಖಾತ್ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುಕುಂದ. ಕಾಯ್ರೆ, ಆತಾಸೆ ಆಲಾತ್? ಶ್ಯಾಮ್ನೆ ವಿಚಾರಲಿ, ತುಮ್ಹೀ ರಾತ್ರಿ ಸಂಗ್ನಾರ ಕಾ ಗೋಷ್ಟ? ಏಕಾ ಲಹಾನ್ ಮುಲ್ಲಾನೆ ವಿಚಾರಲಿ, ಹೋ ಸಂಗೇನ್ ತುಮ್ಹೀ ಯಾ? ಶ್ಯಾಮ್ ಮನಾಲಾ, ಪಹಾ ತುಮ್ಹಾಲಾ ಛಾನ್ ಛಾನ್ ದಗಡ ಆಣಲೆ ಆಹೇತ್. आम्ही त्या टेकडीवर फिरावयास गेलो होतो, एक मुलगा म्हणाला, व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरंच किती सुंदर आहेत हे, या आपण त्यांची चित्रे करू, मी पोपट करतो हं, असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा, श्याम म्हणाला, हा घ्या, हा पहा चांगला आहे, एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लावला व सुंदर रागू तयार झाला. आता मोर बनवा मोर, दुसरा एक मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर, श्याम म्हणाला. आम्हाला चांगला येत नाही, तो म्हणाला. पण आता तुम्ही घरी जा, लवकर जेवून या, श्यामनं सांगितलं. चला रे, जेवण करून येऊ, एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयासी धरित होता. जणू सौंदर्यसागर परमात्माच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात, फूल आहे का, रामाने विचारले. अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का, मी दुरूनच त्याला

असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोते बाहेर पडले. हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोते असतातच, पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोते दिसतात. पहा रंग कसे आहेत, असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज बोलणार ना तू, रामनं विचारले. हो, त्या मुलांना मी सांगितलं आहे जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर घडे आणून दिले, त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता 2 तास सुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना, श्यामनं विचारलं. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता.

प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दुर्वाची आजी घरी नव्हती, ती कोठे गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खेळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवहिनी, नमो मावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे 2 रुपये मिळवत होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे दुर्वाची आजी रागाने चरफडे बडबडे. मेला स्वयंपाक तरी कसा करावायचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचं खाण नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजीभात उकडून वाढू? दुर्वाची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. द्वारका काकू, आमची अब्रू गेलीच आहे, ती आणखी दौडू नका. त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, पुरुषोत्तम, तुझ्या मावशीला पत्र लिही, आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितलं आहे, जा घेऊन ये, नाहीतर इंदूलाच मी बोलावते म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण तिला. पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटते आहे? कपाल चेपू का मी जरा? ती प्रेमळ मुलगी म्हणाली. नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलावले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावायचे आहे, सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुला चांगले समजेल, आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेले. बाळ, पाणी दे रे, आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमच्याने घाल रे तोंडात, संधेच्या पळीने घाल. चमचा नसला कुठे तर? असे आईनं सांगितले. तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. या जानकीबाई, या हो, बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा? त्यांनी विचारले. चेपू बेपू नका, ही हाडे. जानकीबाई, चपलाने खरंच जास्त दुखतात, जवळ बसा म्हणजे झाले, आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊक आणून जिभेला थोडी चव येईल? जानकीबाईंनी विचारले. द्या तुकडा आणून, क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तू जवळ देते तुकडा, तो आईला

0: आणून दे, असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जा हो बाळ, जरा बाहेर खेळ बिळ, शाळेत काही जाऊ नकोस, मला बरे वाटेल त्या दिवशी. आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे? असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमो मावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलेने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमो मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरे नसे. ए नमो, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे? आईने नमोला विचारले. बरे आहे, चाफ्याच्या पानांनी शेकवले, सूज ओसरली आहे. पण तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस, ताप निघत नाही अंगातला? नमो मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. नमो, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात, द्वारका काकू ओरडते, तुला सारे समजते. मी सांगायला नको, तू तरी का श्रीमंत आहेस, गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले. आई म्हणाली. बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस, सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू, धीर धर, नमो म्हणाली. आता जगण्याची अगदी इच्छा नाही, झाले सोहाळे तेवढे पुरेत. आई म्हणाली. तिन्ही सांचे असे नको ग बोलू, उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन, खाशील ना? नमो मावशीनं विचारले. नमो, डोळे मिटावे हो आता, किती गौशाळवाने लाजीरवाने हे जिने, आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हे काय असे, बरी होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का? नमोनं विचारले. महिन्यापूर्वी लागली, परंतु अवघा 19 रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठवणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा 5 रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असे, आई सांगत होती. श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे? नमुने विचारले. त्याला कळू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल, उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ? येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय काही लांबची येणी जाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे. परंतु विद्येसाठी लांब गेला, त्याला देव सुखी ठेव. म्हणजे झाले, माझं काय? आई म्हणाली. नमो मावशी निघाली. कुंकू लाव ग, तेथे कोणाड्यात करंडा आहे, आईनं सांगितलं. नमो मावशीनं स्वतःच्या कपाळी कुंकू लावलं व आईलाही लावलं व ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचं पत्र वाचू मी, असं म्हणून पुरुषोत्तमनं मावशीचं पत्र वाचून दाखवलं. मावशीचं अक्षर सुवाच्य व ठसठसीत असे. मावशी येणार होती, आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सकू? तू पत्र लिहिले होतेस ना, हे बघ तिचे पत्र. दे रे इंदू ताईला, आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदू ताईने पत्र वाचलं व म्हणाली. मी पाहिन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा, वाटते की केव्हा त्यांना बघेन, इंदूच्या आईनं इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम चल आमच्याकडे, आईनं सांजा केला आहे, चल. इंदू म्हणाली, जा बाळ, त्या परक्या नाहीत हो, असं आईनं सांगितलं. तेव्हा तो गेला. माझ्यामुळं तुझे असे हे हाल, तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही, मी अभागी आहे, काय करू मी तरी. वडील आईजवळ बसून म्हणत होते, हे काय असे, तुम्ही जर हातपाय गाळून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे. पुरुषांनी धीर सोडता कामा नये, तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या, सारी सुखे भोगली, वैभव वाटलोळले, मला काही कमी नव्हते हो. आले आहे चार कठीण दिवस, जातील. मी पाहिलं नाही तरी मुलांचं वैभव तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेल हो, असे आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील, सखू येत आहे, ती तुला बरी करेन. वडील म्हणाले, कशाला खोटी आशा. आता आतून झाड पोखरलं आहे सारे, ते पडणारच हो, माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन, सुवासिनी मी जाईन, तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते. नाहीतर काय कमी आहे, तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे याहून भाग्य कोणते. या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळं सारी दुःखे मला आनंददायकच वाटतात, असे बोलत आईनं वडिलांच्या मांडीवर आपला कडक हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. पाणी, थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईनं प्रेमानं सांगितलं. वडिलांनी झारीनं थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा, अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ, जाऊ नका कुठे, मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो, असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. या इंदूच्या आई, या, म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला, केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटतं तुमची बहीण, त्यांनी विचारलं. हो, पत्र आलं आहे, इंदूनं वाचलं, आई म्हणाली. तिनंच सांगितलं, बरं होईल, प्रेमाचं माणूस जवळ असलं म्हणजे बरे वाटते, राधाताई म्हणाल्या. सारी प्रेमाचीच माणसे आहेत, ते जवळ आहेत, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेला. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता, तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटतात पुरुषोत्तम धावत जाई व पाही, परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्याच बेड्याशी थांबली रे, आजी म्हणाली. दुर्वाची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला, वडीलही पुढे गेले. होय, मावशी चाली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला, वडील ट्रंक घेऊन आले, मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला. आई, मावशी आली ना, ही बघ खरंच आली, आईला हलून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. आली, माझी माठ मोकळी झाली, असं आई म्हणाली. अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, ती अस्थि चर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले होते. अक्का, मावशीनं हाक मारली. त्या हाके त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण ओतलेले होते. आली सखो, बस तुझीच वाट पाहत होते. म्हटले, केव्हा येतेस? पण आलीस लवकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन सखू. मऊ आई रडू लागली. अक्का, हे काय वेड्यासारखे, मी आले आहे, आता बरी होशील हो, तुला बरे वाटू दे, मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईल. आत्ता मला नोकरी लागली आहे, मावशी म्हणाली. नको हो आता कोठे येणे जाणे, आता फक्त देवाकडे जाऊ दे, या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह कर करून झोपडी बांधवली, ही स्वतंत्र झोपडी बांधवली, येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे, त्यांच्या मांडीवर. तू जवळ असता मरण येऊ दे, माय मर व मावशी जगो असं म्हणतात ते खरे ठरू शकू. तुला ना मूल ना बाळ, तुझा संसार देवाने आटपला, जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर, तूच त्यांची आई हो. आई बोलत होती, अक्का हे काय असे बोलू नकोस, बोलण्याने त्रास होतो, जरा पट मी थोपटते हं. असं म्हणून मावशीनं बरोबरचं ब्लँकेट आईच्या अंगावर घातलं. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील रात्र 38वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: लोकांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूया तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांड

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते म्हणजे पत्रकार. आणि अशाच दिग्गज अनुभवी पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधतो. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी. त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी सर आलेले आहेत. तर त्यांनी नगर टाइम्स या दैनिकात 46 वर्ष काम केलेलं आहे. बातमीदार वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. त्याचबरोबरीने तरुण भारत, नवशक्ती या दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही व अन्य दैनिकांचंही जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. असे प्रकाश सर आपल्या समवेत आहेत. तर त्यांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांना वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा उजवा हात एसटी अपघातात निकामी झाला, परंतु त्यांनी आपली पत्रकारिता डाव्या हाताने पूर्णपणे 46 वर्ष सांभाळली. त्याचबरोबरीने एका हाताने लुना चालवणं आणि वेगवेगळे त्यांनी खडतर मेहनत कष्ट घेऊन त्यांनी आपल्या डाव्या हातानेच सर्व काम केलेलं आहे. असे प्रकाश सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. तुमचं मला बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: माझं बालपण, माझे वडील कोटामध्ये नोकरीला होते, त्यामुळे माझं बालपण काही सुरुवातीला नगरला मॉन्टेसरीपर्यंत आणि नंतर पहिली ते 8वीपर्यंत माझं पारनेरला इथे झालं.
2: बर.
3: पारनेर येथे असतानाच 7/6/66 रोजी दुर्दैवाने माझा अपघात झाला आणि त्यात माझा उजवा हात पूर्णपणे गेला.
2: अरे बापरे.
3: मी त्यानंतर मला ससूनला ऍडमिट करावं लागलं.
2: तुमचा तो अपघात झाला का सत्य सांगा ना सर. म्हणजे
3: अपघात माझा, मी एसटीने प्रवास करीत होतो, वाडेगावांजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने गाडीला जोरात धडक दिली आणि मी खिडकीच्या कडेलो होतो, पण माझा हात काही बाहेर वगैरे नव्हता, आतमध्येच होता.
2: बर.
3: पण धडक इतकी जोरात होती की माझ्यापासून 4 खिडक्या लोकांना हाताला जबर मार लागलेला होता.
2: उडवत गेला तो.
3: उडवत गेला. पण सुरुवात माझ्यापासून झाल्यामुळे माझा पूर्ण हात गेला.
2: उजवा हात
3: पूर्ण गेला. त्यानंतर मी
2: 12 वर्ष होत,
3: वयाचं 12 वर्ष,
2: 7वी 8वीलाच होतात.
3: 8वीला गेलो होतो.
2: बर.
3: आणि त्यानंतर मला ससूनला ऍडमिट केलं. तिथे मी 3 महिने होतो. त्या दरम्यान मग मी तिथे बसल्या बसल्या पेन आणि पेन्सिल मागून घेऊन वही मागून घेतली आणि डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली.
2: तुम्ही तसे उजवे आहात ना?
3: मी तसं, मी पहिला आता उजवाच होतो, त्यामुळे नंतर मला डाव्या हाताने सगळी जीवनाची डाव्या हाताने सगळी सुरुवात करावी लागली. त्या याच्यावरच मग मी त्या वर्षी वार्षिक परीक्षा पण दिली शाळेत आणि 9वीला गेलो. मी 9वीनंतर माझ्या वडिलांची बदली नेवाशाला झाली. माझं पुढचं शिक्षण
2: नंतर मग कसे पत्रकारितेकडे कसे वळालात?
3: पुढे नेवाशाला असताना मी 1 वर्ष कॉलेजचं केलं, पण वडिलांची रिटायरमेंट आलेली जवळ, पुढचं काय करावं काय म्हणून नगरसाठी आलो इथे. पोपट शेठ मनोज म्हणून नगर टाइम्सचे मालक होते, ते वडिलांच्या जरा ओळखीचे होते. मी त्यांना म्हणलं तुमच्याकडे काही काम आहे का? ते म्हणाले तू बातमीदारी करशील का? मी हो म्हणालो.
2: बरोबर.
3: सायकल होती माझ्याकडं, मी 15 वर्ष नगरला सायकलवरच काम केलं.
2: म्हणजे एक हाताने सायकल चालवायची?
3: एक हाताने सायकल.
2: बाप रे. म्हणजे तुम्ही ते शिकलात का नंतर?
3: सायकल मला पूर्वी येतच होती.
2: बर.
3: त्यामुळे मला बॅलन्सचा काही प्रश्न तसा नाही आला सायकल. मी नगर शहरातून गर्दीतून सायकल चालवलेली आहे.
2: बाप रे. एका हाताने?
3: हो, एक हाताने.
2: अरे बापरे. बरोबर.
3: आणि मग त्यानंतर येशील का म्हणाले, म्हणून मी हो म्हणालो आणि नगर टाइम्स मध्ये जॉईन झालो. साधारण 15-16 तारखेनंतरची गोष्ट आहे. नोव्हेंबर 74ची गोष्ट आहे.
2: 74 साली तुम्ही पत्रकार म्हणून पहिल्यांदा रुजू झालो.
3: आणखीन मग त्यानंतर मी एक महिना तो महिना गेला, पुढचा एक महिना गेला आणि पगाराची वेळ आली, त्यांनी माझ्या हातात चेक दिला 75 रुपयाचा.
2: अरे बापरे.
3: तर मी म्हणालो हा किती, एक महिन्याचा का? नाही म्हणे, हा 1.5 महिन्याचा आहे.
2: बर,
3: म्हणजे माझा महिना ठरला 50 रुपये.
2: 50 रुपये
3: माझी बातमीदारी 50 रुपयापासून
2: सुरू झाली.
3: महिना पगार.
2: अरे बापरे. बर बर बर.
3: मग त्या बातमीदारीमध्ये बातमीदारी आणणं, लिहिणं, बातम्या एडिट करणं,
2: हेडिंग
3: देणं, प्रूफ रिडिंग करणं, हे सगळी काम आम्हाला करावं लागलं.
2: अरे बापरे.
3: म्हणजे बातमीदाराचं एकच काम नसायचं त्यावेळेस.
2: हो,
3: वन मॅन शो सारखं असायचं. प्रूफ रिडर वगैरे सेपरेट पद काही त्यावेळेस नसायचं, त्यामुळे या गोष्टी आम्हाला कराव्या लागायच्या.
2: बर बर बर.
3: आणि अण्णा आपटे एक चांगले गृहस्थ होते, मला
2: ते संपादक होते ना,
3: ते संपादक होते. आणि पाडबळ त्यांचं भक्कम असायचं.
2: बर.
3: ते आणखीन आमचे पोपट शेठ मुनोत, हे दोघेही भक्कम होते. पत्रकारितेला खरं म्हणजे अशा माणसांची गरज असते.
2: बरोबर.
3: कि मी की जर काही लिहायची वेळ आली तर पोपट शेठ मला शाश्वती द्यायचे, तू लिही, काही काही झाले तर मी आहे.
2: अरे बापरे.
3: अण्णा आपट्यांचं पत्नीने असायचं आहे, नंतर बघायचं मी लिहिलेलं काय लिहिलेलं, त्यांना आवडलं ते राहू द्यायचं, नसं ते त्यात काही ऍड करून मग ते बातमी द्यायचे सोडायला.
2: अरे बापरे.
3: त्यामुळे माझी तशी बातमीदारी लिहिण्याची पद्धत मला त्यांच्यापासून धाडसाने लिहिता यायला लागली.
2: तुम्हाला पहिली बातमी आठवते का तुमची कुठली त्यावेळेस?

0: नवीन कव्हरेज का आणि तुम्ही कार्यक्रम वगैरे करायचे
1: आणि कार्यक्रम मी अटेंड करायचो. त्यावेळेस कशी पद्धत होती की आमचं त्यावेळेस फील्ड वर्क आमचा भर जास्त असतो.
0: बरोबर.
1: आता कसं झालं की आता तसं कुठून तरी आय ती बातमी मग ती बघायची नाही तर मग तशी सोडून द्यायची. तसं त्यावेळेस नव्हतं. फील्ड वर जायचं म्हणजे काही जी घटना झाली ऍक्सिडेंट झाला तिथे जायचं मग त्याचं पाहायचं काय माणसं कोण आहे जखमी कोण आहे मृत कोण आहे त्यांची नावं घ्यायची. मग समजा त्यांच्या पैकी जवळपास कोणी असेल तर अशा लोकांचा आवेग खूप वेगळा असतो. ते शोकाकुल असतात मग त्यांना बोलतं कसं करायचं हा एक कसं बसतं.
0: बरोबर.
1: तर मग अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्यायची त्या माणसाविषयी आणि ती छापायची हे आणि त्यात मला आनंद मिळायचा. आणि बातमी माझी शक्यतो कट होत नसायची. आणि आपण म्हणायचे ठीक आहे व्यवस्थित आहे ना. ते मला विचारायचे व्यवस्थित आहे ना बातमी बरोबर आहे ना ठीक आहे. असा अनुभव मला मी तरुण भारतच्या जिल्हाप्रतिनिधी असताना मला आला. कोपरे धरण्याचं आंदोलन त्यावेळेस चालू होतो पाथर्डीला तालुक्यात कोपरे धरण.
0: बर.
1: तर ते कोपरे धरण शेवगाव पाथर्डीच्या लोकांसाठी ते वरदायन होते. तर त्या याच्यात ते हनुमान आहेत यांनी रामदास स्वामींनी स्थापन केलेली ते जाणार होतं असं ते आणि त्या कळाल्यामुळे ते जरा लोकांचं पण त्याविषयी जरा मत चांगलं राहिलं नाही. त्यासाठी मग त्याला विरोध होऊ लागला. मग कोपरे धरणाचं आंदोलन ते सुरू झालं. तर त्याचं मी कव्हरेज मग तिथं काही गोळीबारही झाला का असं लाठीमार तर चांगलाच झाला तिथे. ती बातमी आली ती बातमी सगळी मी कव्हर केली.
0: अरे वा.
1: तर ती बातमी छापून आल्यानंतर शेवगाव मध्ये गोंधळ उडाला. त्यांनी तरुणाचे अंक जाळले सगळं केलं हे मला कारण आलं. पण मला थोडस वाटायला लागलं की आपण चूक केले का बरोबर आहे ते. मग मला तरुण भारतले आमचे संपादक होते वीणा देवधर.
0: पुण्याचा अंक यायचा ना त्यावेळेस
1: तरुण भारत पुण्याहून
0: पुण्याहून यायचा. तुम्ही जिल्हा प्रतिनिधी.
1: सुरुवातीला मी जेव्हा तरुण भारतचं काम सुरू केलं त्यावेळेस वसंतराव गीत वृत्त संपादक होते. आणखीन चंप भिशेकर हे प्रमुख संपादक होते. त्यामुळे मी कोपरे धरण्याच्या वेळेस देवधर संपादक होते आणि त्यांचा मला फोन आला की आणि मी म्हणलं विसुभाऊ त्यांनी विसुभाऊ म्हणायचे की असं असं झालंय म्हणलं. ते म्हणजे बातमी बरोबर आहे का एवढं सांग मला वाटतं. म्हणलं बातमी बरोबर आहे काही होत नाही म्हणे काही झालं तर मी आहे बघून. त्यानंतर ते कव्हरेज चांगले केलं आणि ते पोलिसांच्या बाजूने झालं गेलं कव्हरेज. ते हा गोळीबार समर्थनीय होता असं त्याला हेडिंग होतं.
0: अरे बापरे.
1: कोपरे धरणासाठी
0: गोळीबार झाला होता.
1: हा गोळीबार झाला होता आणि गोळीबार हा समर्थनीय होता.
0: बर. काही गेलं होतं का कोणी काय असं काही
1: आता इतकं नाही आठवत पण झालं होतं चांगलं ते. आणि त्या दरम्यान मला तत्कालीन डीएसपी त्यांनी मग गाडी पाठवून बोलून घेतलं.
0: अरे बापरे. बर.
1: माझं खास तिथे जाऊन अभिनंदन केलं. ते म्हणे आमचं समर्थन कोणी करीत नाही पण तुम्ही आमचं हे चांगली बाजू मांडली पोलिसांची. त्यामुळे त्यांनी माझं ते अभिनंदन केलं. ते एक जमेची बाजू वाटते.
0: अनुभव आहे तो. इकडे नगर टाइम्सचं काम सकाळी करायचे आणि यांचं कसं तरुण भारत
1: नगर टाइम्सचं काम. मी नगर टाइम्स मध्ये बसूनच तरुण भाच्या बातम्या लिहायचो.
0: बर बर. त्यांच्याकडे काही पोस्टाने पाठवावं लागायचं.
1: त्यांचं काही पोस्टाने असं मला तारेची अथॉरिटी होती.
0: बर.
1: आणखीन ऑल इंडिया माझ्याकडे अथॉरिटी होती टेलिफोनची.
0: बर.
1: समजा मी कुठे औरंगाबादला गेलो मला काय वाटलं मग मी तिथं फक्त एकच अडचण असायची की तुम्हाला पोस्टात जाऊन फोन करावा लागायचा कुणाच्या घरच्या फोनवरून. त्या इतके फोन नव्हते
0: लँडलाईन नव्हते पण ते पोस्टातूनच करावं लागायचं.
1: पोस्टातूनच करावं लागायचे आणि लँडलाईन नव्हते ते. त्यावर नंबर मागावा लागायचा. नंबर प्लीज म्हणायचे. मग आपण नंबर सांगितल्यानंतर ते जोडून द्यायचे.
0: किती सालची घटना असेल 80 वगैरे असेल का.
1: हे 80 81.
0: अरे बापरे. बर.
1: आणि त्यावेळेस फोन लागत नसायचे. तर टेलिफोन विभागाचे महाराष्ट्र तेव्हा प्रमुख होते केसी किनारीवाला नाव आहे मला चांगलं पक्कं माहिती. तर त्यांच्याशी आमचं पहिल्यांदा बोलणं झालं तर नो डिले नगर मधून सुरू झालं. ती सर्व्हिस ती एक आठवण.
0: नो डिले म्हणजे काय असतं.
1: नो डिले म्हणजे फोन उचलला आणि बटणं दाबले की लगेच तुम्हाला तिकडे
0: कॉल
1: मिळायचा.
0: बर बर.
1: आता जी जी सर्व्हिस आहे आपण जे बघतो ती नो डिले सर्व्हिस त्यावेळेची
0: त्यावेळेसची 80 च्या 80 च्या. बापरे बापरे. बर.
1: आणि आम्हाला रात्री संध्याकाळी कधी कधी बातम्या पाठवाव्या लागायच्या. मग त्यावेळेस फोनला उशीर व्हायचा. मग त्या आमचे संबंध आता रोजचे झाल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगून दिलं प्रकाशराव तुम्हाला अशी काही हे असेल खास काही असेल हे असेल तर तुम्ही एक फिक्स कॉल तुम्हाला बुक करता येऊ शकतो.

0: बर बर बर
1: आता मला अंदाज असायचं साधारण भाव आता ही एक मोठी सभा आहे ही साधारण किती वाजेपर्यंत चालेल आठ वाजेपर्यंत चालेल
0: अंदाज
1: मी त्यांना आज सव्वाआठच्या दरम्यानचा कॉल बुक करायचो त्या ऑफिस होतं सौभाग्य सदन मध्ये माईवाडेमध्ये आणि मग ते झालं की आठच्या दरम्यान मी निघायचो सायकलवर निघून मी तिथे जायचो थोडसं बातमी तिथेच दहा पाच मिनिटं काय असेल ते लिहायचो आणि सव्वाआठला माझा तो फोन लागायचा बरोबर
0: फोनवर बातमी द्यायची का
1: ते फोनवर बातमी द्यायचे त्यावेळेस
0: आणि मग ते तिकडे उपसंपादक हे करायचे
1: ते लिहून घ्यायचे
0: बरं तुम्ही पॉइंट सांगायचे
1: मी पॉइंट सांगायचो बातमी पण सांगायचो अगदी तशी
0: अरे बापरे
1: आणि काही राहिलं तर मग तारेची अथॉरिटी होती
0: तारेचं कसं पद्धत होती
1: तार ते हाताने लिहून त्यांच्याकडे द्यावं लागायची म ब प आणि म ब ज प असे दोन प्रकार होते
0: म्हणजे काय
1: म ब प म्हणजे ते मला एक्सप्लेन एवढं नाही करत पण एक साधी आणखीन तातडीची
0: बर बर बर बर
1: अशा दोन साठी त्या मबप आणि मबजप
0: बर बर
1: मबजप म्हणजे हे अर्जंट जाणार आणि मग ते मराठीत लिहिल्यानंतर त्याला खूप वेळ लागायचा ना आम्ही ते रोमन मध्ये लिहायचो म्हणजे इंग्लिश मध्ये आनंद ए एन डी एन डी असं काही तिकडून आम्ही ते मराठीच इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचो आणि मग ते पाठवायचं त्यामुळे तार आमची लवकर जायची असं ते आमची सर्विस आणि फोटो पाठवणं सुद्धा आम्हाला कधी कधी काय व्हायचं आता फोटो आज तर जायचं कधी कधी लागणार फोटो लागला पाहिजे आपला मग आम्ही फोटो घ्यायचो त्याचं कव्हरेज त्याचं लिहिलेलं असायचं बातमी फोटो एका पाकिटमध्ये घालायचं ते स्टँडवर जायचं पुण्यात जाण्याची बस कुठली उभी असेल तर मग त्या ड्रायव्हरला गाठायचं ड्रायव्हर जवळ ते पाकिट
0: द्यायचं
1: आणि त्याला सांगायचं बाबा त्या शिवाजीनगरला हे सगळं होतं ते की बाबा हे तू पाकिट तिथे गेल्यानंतर स्टेशन तिथं कंट्रोलर पशी देऊन टाकते ते आम्ही आम्ही इकडे आल्यानंतर आम्ही ऑफिसला फोन करायचो तो माझ्या ऑफिसला की असं असं पाकिट आणि बातमी अर्जंट आहे आणि त्याच्यासोबत फोटो पण आहे मग अशी अशी अर्जंट बातमी आहे तर तेवढं कव्हरेज तुम्ही कव्हर करा ते मग त्या दरम्यान ते माणूस पाठवून ते पाकिट घेऊन
0: पाठवायचं
1: आणि त्याची तातडी बघून मग ते बातमी लागायची शक्य असेल तर फोटो पण लागायचा नाही तर मग कधी कधी बातमी लावून टाकायचे मग फोटो दुसऱ्या दिवशी लागायचा कारण त्यावेळेस फोटो म्हणजे आता ऑफसेट आहे ऑफसेट नसायचं त्यावेळेस त्या ब्लॉक करावं लागतं
0: ब्लॉक करायचे
1: त्यामुळे त्याला वेळ लागायचा
0: हो
1: अशा पद्धतीने
0: वेगवेगळी पत्रकारितेची सुरुवातीचा अनुभव तुम्ही घेतला बर बर बर ताराचं कसं म्हणजे तारीतून जर तुमची गेली तर मग ती कशी पोचायची तिकडे
1: त्यांचे ते मशीन असायचे कडकट्टा आपण जे म्हणतो ना तसं ते आपण मी तार लिहून पोस्टामध्ये त्यांच्याकडे दिले ना कर्मचाऱ्यांकडे ते घ्यायचे आणि ते रोमन मध्ये लिहिले असायचे त्याप्रमाणे मग ते आपण टाइप करतो ना तसं ते त्यांच्या त्या पद्धतीने ते टाइप करून ती बातमी पाठवून द्यायची मग ती बातमी तशी तिथे जायची पण ती त्यांना मराठी मिळायची तशी त्या याच्या मग ती बातमी पब्लिश व्हायची आणि आपली बातमी तरुण बातल्या आली मोठ्या पेपरला आली म्हणून मग ते
0: त्यांचा माणूस पोहोचवायचा ना तिकडे तुमच्या ऑफिसला
1: काय तार का?
0: तार तार तुमची इथून जे पाठवायची
1: नाही नाही तार त्यांच्याकडे टेलिप्रिंटर
0: ऑफिसमध्येच होता
1: ऑफिसमध्येच होता तो
0: बर बर बर बर
1: त्यामुळे तार डायरेक्ट द्यायची फक्त टपाल जे आमचं अर्जंट असायचं
0: ते
1: आम्ही पोस्ट यांनी एसटीनी पाठवायची
0: मग असे तुम्हाला कसरत करावी लागायची
1: खूप करावी लागायची
0: आणि सायकलवर असायचं त्या
1: सायकलवर रात्र व्हायची कधी कधी काही अडचण व्हायची काही नाही असायची
0: आणि मग कुठल्या बातमीचे काही अशा घटना वगैरे आठवतात का तुम्हाला त्या काळातल्या अशा वेगळ्या अशा
1: दुर्दैवी घटना होती अशी
0: बर
1: शेंडीच्या अलीकडे एक नगरला कलावंतीची बारव म्हणून त्या बारवेजवळ एक ट्रक होता त्या ट्रक भरधाव ट्रक झाडावर असं धडकला जाऊन
0: बर
1: आणि त्या ट्रक मध्ये मोठी केबिन होती त्यातले 12-13 माणसं होते त्या ट्रक मध्ये
0: बर
1: आणि ट्रक माग जी केबिन होती त्याच्यामध्ये ट्रॉली होती कोरी कट्ट अशी तर माग काही नव्हतं माणसं बसलेली होते केबिन मध्ये ही जे डोळ्यात धडक जी बसली त्यामुळे काय झालं पुढची धडक आणि माग जी ट्रॉली होती ट्रक मध्ये ठेवलेली ती जाऊन पुढे केबिनवर आदळली त्या याच्यात लोक चेंगरले गेले आणि 10-11 लोक जागेवर गेले होते अक्षरशः सांगू नये पण ड्रायव्हरचा स्टेअरिंगवर मेंदू पडलेला होता या न विसरणाऱ्या गोष्टी आहेत
0: तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष कव्हर करावं लागायचं पूर्वी पोलीस आता पोलीस दिसतात परंतु पत्रकारांना जावं लागायचं
1: जावं लागायचं आणि माहिती अशी मिळत नसायची जाऊन विचारावं लागायचं
0: पोलिसांशी आणि तिथल्या लोकांशी
1: संबंध ठेवावा लागायचा आणि आमच्या पोलिसांचे संबंध चांगले असायचे
0: म्हणजे अशा घटना एकदम
1: दुर्दैवी घटना मग आता अशा ठिकाणी एखाद्या अपघाताच्या ठिकाणी काही त्याचे माणसं असतात बाबा हे कसं झालं काय झालं,
0: पत्रकार परिषद असतील,
1: पत्रकार परिषद
0: त्याच्यानंतर काही कार्यक्रम असतील
1: समक्ष जाऊन कव्हर
0: कव्हर करायचे, बँकांच्या सभा असतील,
1: वार्षिक सभेला मजा यायची, गोंधळ व्हायचे, मारा मारा व्हायच्या घराच्या, मग त्याचा बॅलन्स ठेवून कसं कव्हरेज करता येईल ही सर्कस आम्हाला करावी
0: लागायची. वेगवेगळ्या मंत्र्यांचे दौरे असायचे, त्यावेळेस जिल्हा माहिती कार्यालयामार्फत गाड्यांची व्यवस्था असायची,
1: गाड्यांची व्यवस्था असायची,
0: बर
1: त्यांच्याकडून काही बातम्या यायच्या सर्क्युलेट रूम, त्यासाठी हे सायक्लोस्टाईल असायचं, त्या बातम्या सायक्लोस्ट ऐकून त्या आमच्यापर्यंत पोहोचायच्या, जे जे पत्रकार त्यांच्याकडे रजिस्टर आहेत, वृत्तपत्र तर कार्यालय तर होतेच पण मी तरुणाचं वेगळं काम करतो जिल्हा प्रतिनिधी म्हणून मला ते स्वतंत्र टपाली.
0: अरे बापरे, किती वर्ष तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी?
1: मी 5 वर्ष होतो जवळजवळ.
0: म्हणजे त्यांची आवृत्ती नगरची सुरू होण्या अगोदर?
1: नाही, नगरची आवृत्ती खूप वर्ष अगोदर सुरू होती ती.
0: हो का?
1: सुरू होती ती, नंतर ते मग आणीबाईच्या याच्यामध्ये काही नंतर ते बंद व्हायची वेळ आली आणि थोडस नंतर काही आर्थिक दृष्ट्या त्यांना त्या अडचणी झाल्या म्हणून नंतर ते बंद करावं लागलं. मग तोपर्यंत मी तसं काम केलं त्याचं.
0: नगर टाइम्स
1: जिल्हा वार्तापत्र लिहिणं.
0: बर बर बर बर.
1: नगर शहरासह जिल्हा वार्तापत्र
0: कुठल्या विषयावर लिहिलेत काय आठवत आहे का तुम्हाला?
1: विषय वेगवेगळे असायचे.
0: बर बर.
1: नगर शहरात घडलेल्या गोष्टी, नगर जिल्ह्यात घडलेल्या गोष्टी, अशा वेगवेगळ्या बातम्या एकत्र करून एक वार्तापत्र तयार करायचं, नंतर ते 8-10 दिवसांनी पाठवायचं. त्यावेळेस मला टपाल खर्चा सगळं मिळायचे 50 रुपये.
0: अरे बापरे.
1: पण आम्ही खुश असायचो आपल्या बातमी झाली, हे कसे लिहायचं अंग तयार झालं होतं लिहायचं, त्यामुळे काही वाटत नाही.
0: तुम्हाला डाव्या हाताची सवय झाली ना पूर्ण?
1: मग मला सवय.
0: तुम्हाला काय सवय झाली? ती
1: सवय झाली आणि मी फोनवर नुसते ऐकले बातम्या सुद्धा नंतर लिहून काढत होतो.
0: अरे बापरे. बर बर.
1: काय व्हायचं, जिल्ह्याची माहिती झाली होती, गावांची माहिती झाली होती, गावांची नावं माहिती असायची. कुणी बातमी तिकडनं पाठवली ना तर कुठल्या भागातली बातमी आहे, तिथला नेता कोण आहे, गाव कुठलं आहे, घटना कुठे झालेली आहे, या गोष्टी ठळक नजरेसमोर असायच्या आणि माहिती च्या आधारे मी ती बसून बसून पूर्ण करून
0: म्हणजे एवढा अनुभव जाणगा झाला होता. बर बर.
1: आमचे प्रचार दौरे असायचे, अभ्यास दौरे, प्रचार दौरे आणि अभ्यास दौरे असायचे
0: पत्रकारांचे.
1: पत्रकारांचे अभ्यास दौरे
0: कुठे कुठे झाले होते?
1: अलीकडच्या काळात ते बंद झाले पण त्यावेळेस ते चांगली पद्धत होती. एक मी कोकण दौऱ्यावर गेलो होतो,
0: बर,
1: कोकण कृषी विद्यापीठ, त्याच्यानंतर धोम नंतर गेलो धरणावर, त्याच्यामध्ये बरस आम्ही तिकडे गेलो होतो, त्याचं सगळं मी कव्हरेज आल्यानंतर लिहिलं होतं. 8 दिवस सलग माझ्या त्या बातम्या लागत होत्या. बरं त्याने माझं कौतुक आहे की तुम्ही सलग लिहिल्यावर का नुसतं एन्जॉय नाही
0: केलं? कोकण दौऱ्यातले अनुभव तुम्ही लिहिले
1: होते,
0: परिस्थिती वगैरे सगळी
1: चांगली पाहणं आणि प्रत्यक्ष पाहायला मिळायच्या काही नाही. तिथं तिथले कुलगुरू भेटले
0: आम्हाला,
1: मग त्यांच्याशी आमची बातचीत
0: झाली
1: सगळ्या गोष्टी. तिथं धोर ते थिबा पॅलेस म्हणून होतं रत्नागिरीचे, त्याच्यानंतर तिथे ते पाहायला मिळालं आमचं रत्नागिरी. तिथं एक्वेरियम एक चांगलं होतं तिथं. अशा काही गोष्टी पाहायला
0: मिळायच्या
1: पण आणि पाहायला मिळायचं, नुसतं वाचण्यापेक्षा काही गोष्टी पाहिल्यानंतर कळतात समक्ष.
0: आणि अजून तुम्ही इतर दैनिकांचा जिल्हा प्रतिनिधी कुठल्या कुठल्या याच्यात केलं?
1: इतर मी दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून नाही पण मी दैनिकात नवशक्तीचं काम केलं. मी तुकाराम कोकजे त्यावेळेस संपादक होते, नंतर आत्माराम सावंत आले, त्या दरम्यान मी नवशक्तीचं काम केलं आणि हिंदुस्थान समाजच्या न्यूज एजन्सी होती वृत्तसंस्था, त्या संस्थेचं काम केलं मी बरेच वर्ष, 5-6 वर्ष मी करत होतो.
0: अरे वा.
1: ते आणीबाईंच्या काळात जे काही गोष्टी झाल्या त्याच्यात ते बंद पडलं, त्यामुळे मी ते काम थांबवलं होतं, नाहीतर ते बरेच वर्ष ते चाललंच होतं. तसं विवेक साप्ताहिक माझ्याकडे होतं.
0: अरे वा.
1: त्याचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी दर आठवड्याला एक माझं वार्तापत्र त्याच्यामध्ये पाठवायचं. त्याच्या कटिंग अजूनही माझ्याकडे आहेत.
0: बर, किती वर्ष त्याचं काम केलं विवेक?
1: ते 6-7 वर्ष केलं.
0: अरे बापरे. नगर टाइम्स बरोबर ह्याही तुमचं ही जबाबदारी तुम्ही सांभाळली
1: होती आणि मला नगर टाइम्सचा फायदा असा व्हायचा की मला तिथे असल्यामुळे मला बातम्या कळायच्या,
0: अपडेट व्हायचे,
1: मला तरुणासाठी वेगळी बातमी आणावी लागत नसते बसल्यामुळे. आणि काय व्हायचं, पण एक धोरण असायचं वृत्तपत्राचं, प्रत्येक वृत्तपत्राचं एक धोरण असायचं, त्या त्या धोरणानुसार आपल्याला ती बातमी लिहावी लागायची.
0: बरोबर.
1: त्या धोरणाच्या विरुद्ध गेलं की त्याला तिथल्या मग व्यवस्थापन थोडस नाराज होत ना, आपला वाचक वर्ग वेगळा
0: पाळायचं आपलं,
1: ते पाळून सगळे
0: काम करायचं, जसं त्यांना ज्या अँगलने बातमी लिहून पाहिजे त्या अँगलने
1: द्यावं लागायचं. नवशक्तीचं वेगळं असायचं, तरुणबाईचं वेगळं असायचं,
0: त्यांच्या त्यांच्या
1: मराठवाड्याचं वेगळं,
0: मराठवाड्याचंही काम केलं का तुम्ही?
1: मराठवाड्याचं काम केलं.
0: बरं बरं, ते औरंगाबादला.
1: औरंगाबाद.
0: बरं बरं, त्याचंही किती वर्ष हे केलं?
1: त्याचं एक दोन वर्ष केलं, पण ते बंदच पडल्यानंतर.
0: अरे म्हणजे तुम्ही पाच सात चार पाच जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम केलं. अरे बाप, नगर टाइम्सचा तुम्हाला चांगलाच उपयोग झाला.
1: नगर टाइम्सचा मला उपयोग. मी नगर टाइमचा ऋणी आहे. आपण कधीही कृतज्ञ नाही, कृतज्ञच आहे मी त्यांचा.
0: आणि तुमचं सगळं एक हातानेच तुमचं काम चाललं होतं. आणि नंतर लुना कधी घेतली?
1: लुना ही 85 माझी पत्नी शिक्षिका होती.
0: बर बर बर.
1: तर त्यावेळेस सगळे शिक्षक म्हणाले की आपण ग्रुपने लुना घेऊ, लुना घेऊ. नेमकं त्याच वेळेस काय झालं होतं, एक सावळी भागात एक ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या शिक्षिका त्यामध्ये गेल्या होत्या.
0: बापरे.
1: आम्ही म्हणलं घेते कसे रे, म्हणलं त्या त्यांची बदली त्या भागातच होती शाळेवर, म्हणून ते घेत पण म्हणे घेऊन तर ठेवू म्हणून सगळ्यांची बरोबर ती घेतली. आणि मग ती आणली मी, मला आणायला माझा भाऊ बरोबर होता, मला आणताच येत नव्हती गाडी. तसं मी बघितलं त्याला,
0: म्हणलं
1: सायकलची सवय होती तेव्हा मला बॅलन्सला असा अडचण नाही आला. मी भावाला विचारलं हे काय आहे, तो म्हणलं काही नाही, हे ऍक्सिडेंट असं फिरवलं की गाडी पळती. गाडी नवीन होती त्यामुळे ऍक्सिडेंट थोडं रेस करून मी ब्रेकवर गाडी चालवली आणि ती जमली मला.
0: अरे बापरे.
1: तर मी 85 ते 89 पर्यंत मी तशी गाडी चालवली.
0: बर, म्हणजे ऍक्सिलेटर पायात होतं का?
1: ऍक्सिलेटर पायात नंतर केलं.
0: हा, म्हणजे अगोदर नव्हतं
1: ते.
0: कसं तुम्ही जजमेंट?
1: गाडी रेस करून ठेवायचो आणि मग ती चालायची थोडी.
0: आणि मग ब्रेक डाव्या हाताला असायचं.
1: ब्रेक डाव्या हाताचा होता, क्लच तिकडत होता. माझ्या काकांचे एक मित्र होते, त्यांच्या स्वतःच एक वर्कशॉप होतं. तर त्यांनी मला बघितलं एक दिवस असं, तू असं नको करू
0: म्हणजे रिस्क होत.
1: ते म्हणे तू ये उद्या आपल्याकडे. त्यांनी त्यांचे दोन मुलं होते, त्यांचं स्वतःच लेत होत, पण त्यांनी मुलांना हात नाही, स्वतः सगळ्या गोष्टी करून दिल्या.
0: अरे बापरे.
1: आणि मला ते पायात ऍक्सिडेंट असल्यामुळे माझं लुना चालवणं अगदी सुलभ झालं.
0: अरे बापरे. बरोबर. डाव्या हाताने ब्रेक असायचा आणि ऍक्सिलेटर पायात
1: असायचं.
0: आणि
1: पत्नीला मुलींना घेऊन सुद्धा मी
0: डबल सीट,
1: डबल टेबल सीट सुद्धा जातो.
0: टेबल सीट. अरे बापरे, एवढं तुमच्यात जजमेंट?
1: एमआयडीसी पर्यंत मी जात होतो.
0: अरे बापरे. बरोबर.
1: माझा त्यामुळे तसा कॉन्फिडन्स वाढला होता.
0: किती झाले तू? 85 ला आणली का लुना?
1: 85 ला पहिली घेतली.
0: बापरे बापरे.
1: त्याच्यानंतर मी दुसरी लुना परत घेतली 2004 माझ्याकडे ते लुना आहे.
0: अरे बापरे. बर बर बर बर. आता तर तुम्हाला लिलया जमत असेल.
1: आता मला ते लुनाचे सवय, पण त्याचे आता पार्ट मिळत नाहीत आणि आता वय म्हणा मला झेपते नाही दुसऱ्या गाडी, त्यामुळे मी कमी केलं.
0: किती वय आता?
1: आता माझं 73 चालू आहे.
0: बापरे बापरे बापरे. बर, आता जुन्या पत्रकारांबद्दल सांगा ना. दापो आपटेन बरोबर तुम्ही काम केलेलं आहे, त्यांच्याबद्दल सांगा ना काही. सर,
1: दापो आपटेन बद्दल सांगायचं,
0: संपादक होते ना?
1: संपादक होते. खोट्यावर त्यांचा राग असायचा. खोटं काही असलं म्हणलं की त्यांना चीड यायची ती थोडी. आणि त्यांची समाजवादी, आता मी आरएसएसचा स्वयंसेवक, ते समाजवादी
0: विचारायचे.
1: आमचा हा समतोल साधता साधता आमचे सर्कस चालू असायची. म्हणजे तुला जे म्हणाला मी तरुण भारत, आमचं हे असं आहे की तरुण भारतची घाटणी वेगळी असायची द्यायची, नगर टाइमची ती वेगळी असायची. त्यांना त्या समाजवादी विचारामुळे अण्णांनी मला विरोध नाही केला कधी, त्याने मला लिहायला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला सगळ्या गोष्टी करता आल्या.
0: बरोबर.
1: त्यांचं प्रोत्साहन आणखीन यांचं करेज म्हणत त्यांचं, त्यामुळे काही लिहिताना भीती वाटली नाही कधी की आपल्याला पाठीराखं कोणीतरी आहे.
0: सपोर्ट करायचे.
1: सपोर्ट करायचे कधी नाही. नावबेन मला कधीच नाही केलं, त्यांनी सपोर्टच केला कधी.
0: आणि त्यांची लेखणी पण भारदार होती.
1: लेखणी भारदार होती,
0: कडक शब्दात लिहायची.
1: कडक शब्दात म्हणजे अक्षरशः ते स्वातंत्र्य सैनिक, ते पत्नी स्वातंत्र्य सैनिक असून सुद्धा ते स्वातंत्र्य सैनिकांवर टीका करायचे.
0: अरे बापरे. बर बर बर बर.
1: असे
0: त्यांना सोडलं नाही,
1: त्यांनी कोणाला सोडलंच नाही. म्हणजे असे अण्णा आपट्यांच्या पद्धत होती.
0: म्हणजे छान त्यांचा अनुभव
1: होता. आणि लिहावं कसं, बातमीचं हेडिंग कसं असावं, मराठीत आणि हिंदी इंग्लिश मध्ये काही गोष्टी, मराठी बातमी लिहिताना इंग्लिश शब्द येऊ देऊ नाही शक्यतो.
0: बर बर बर.
1: यावर त्यांचा कटाक्ष असायचा. हेडिंग व्यवस्थित असावं, कमीत कमी शब्दात आणि मार्मिक हेडिंग कसं देता येईल हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो.
0: बर बर बर. अजून कोण सहकार्य होते तुमचे?
1: त्यावेळेस नगर टाइम्स मध्ये माझा राजेंद्र दीक्षित म्हणून माझा एक सहकारी होता,
0: फोटोग्राफर
1: नंतर झाला फोटोग्राफर,
0: तो पण बातमीदार होते,
1: बातमीदार होता. आणि त्यानंतर मग शिरीष बापट आला, सूर्यकांत मुळे होता, होते आमचे
0: नरहर कोरडे होते,
1: नरहर कोरडे त्या दरम्यान आला
0: ऐंशी
1: दरम्यान.
0: मग तुमची अशी टीम चांगली होती, ती
1: चांगली टीम होती सगळी. आम्ही सकाळी 10-10:30 सगळेजण जमायचो तिथे, प्रत्येकाच्या कामात ठरलेली असायची. मी येता येता पोलीस स्टेशनला जाऊन काय काय असेल ते कव्हरेज करून ऑफिसला जायचो, तिथे टपाल आली असायचं ते टपाल बघणं, आता जे काही असेल ती बातमी जी घेऊन गेलेली असायचं ते लिहिणं, ते वर जाऊन सांगणं. त्यावेळी DTP वगैरे नव्हतं, नंतर आला DTP वगैरे, नंतर ती बातमी वर त्यांना कॉपी लिहून देऊन त्यांच्या समोर ठेवायचे, मग ते खिळे जुळवायचे त्यावेळेस.
0: अरे बर,
1: एक खिळे जुळून ती बातमी केलेली असायची त्यांनी, मग त्याचं ते प्रूफ काढावं लागायचं. प्रूफ काढल्यानंतर त्यात काय चूक आहे हे चूक बरोबर हे बाहेर काढून तो तेवढा खिळा ते बाजूला काढायचे, त्याचा नवीन खिळा व्यवस्थित टाकून ते करेक्शन केलं असायचं. याला ते प्रूफ रिडिंग म्हणायचं, पण छान असायचं, म्हणजे मजा यायची. कधी आम्हाला ते करायला सुद्धा कधी कमीपणा वाटला नाही, कोणी नाहीये आता मी कसं करू, नाही तसं नाही, आम्ही ते पण करायचं.
0: ते पण शिकले,
1: ते पण शिकलो.
0: अरे बापरे,
1: वेगळं शिकावं लागलंच नाही. आपण जे जे वाचतो ना, म्हणजे रोज जे वाचतो ना आपण, तर त्यामुळे आपला कॉन्फिडन्स येतही राहतो ना. बातमी एखादी जर समोर दिसला नाही, जाहिरात दिसली नाही, याची जाहिरात साईज काय असेल हे आम्ही नजरेने सांगायचो.
0: अरे इतकं जजमेंट आलेलं होतं
1: की 2-5 आहे, 2-8 आहे, 2-10 आहे.
0: जुने
1: आमचं ते तंत्र म्हणजे आमचं हे बरोबर असायचं, चुकीचं नसायचं.
0: इतर दैनिकांचे जुने पत्रकारांचे काय कोण काय अनुभव वगैरे कोण होत त्यावेळेस, त्यांचा अनुभव काही?
1: त्यावेळेस आचार्य आत्रे होते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष,
0: नवा मराठाचे.
1: त्यांच्या काळातच पहिली पत्रकार वसाहत झाली नगरची,
0: सावडीची.
1: 1989 आमची दुसरी पत्रकार वसाहत झाली, तेव्हा शंकरराव घुले अध्यक्ष होते.
0: बर.
1: आमच्या सिनियर पत्रकारांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. आजही तिथे काही पत्रकार राहतात जुने, याच्या सोसायटीत काही पत्रकार आहेत.
0: जनुभाव काणे वगैरे
1: होते.
0: अजून जुने पत्रकारांचे अशोक चांदेकर,
1: दिवेकर,
0: दावा दिवेकर, श्रीपाद मिरीकर,
1: यांचे श्रीपाद मिरीकर, सगळे गोपाल
0: जवळ
1: म्हणजे असायचे सगळेजण, तिघ जण सकाळी हे दिवेकर, चांदेकर आणि तो सुडके होते, त्याचे हे असे हे लोक होते. हे एजंट पण असायचे,
0: बातमीदार आणि एजंट दोन्ही असायचे,
1: दोन्ही एकत्र असायचे. त्यामुळे ते सकाळी तिथे घेऊनच बसले असे, स्टँडवर म्हणून गेलो की लाईनशीर बसलेले असायचे सगळे. पण एक थ्रिल असायचं आणि मजा असायची आम्हाला त्यावेळेची. त्यावेळेची पत्रकारिता खरं मजाशीरच होती, जे असं काही आम्हाला त्रास कधी वाटला नाही बातमी द्यायचा. जरी झाला तर तो त्रास सुसह्य वाटायचा, असह्य नव्हतं वाटत.
0: आणि त्यावेळेच राजकीय परिस्थिती कशी होती?
1: राजकीय कोपरगावात काळ्या कोल्ह्यांचे भांडणं, इकडे नंतर विखेंचे यांचे सुरू झाले, गडाखांचे ते वाद कोर्टापर्यंत गेले. त्याचा साक्षीदार मी आहे, नेवाशाच्या सभेला झालं होतं प्रकार तो. फक्त मी याच्यात गेलो नव्हतो कुठे साक्षीला वगैरे, त्या सभेच्या साक्षीदार मी पण आहे.
0: अरे बापरे,
1: नेवासा बाजारावरती सभा झाली होती. गरुटे म्हणून आमचा फोटोग्राफर होता, त्यांचे फोटो काढले होते, आम्ही बातम्या लिहिल्या होत्या. केस पर्यंत आम्ही गेलो नाही.
0: तुफार गाजली होती केस पूर्ण. त्याच्यानंतर आसिर सरांचा काहीतरी अनुभव आहे ना तुमचा?
1: आसिर सरांनी कॅबिनेट मिनिस्टर असताना
0: एस एम आय आसिर मंत्री होते,
1: तर ते मोठे परिवहन मंत्री होते. ते सोलापूरला एका कार्यक्रम बोलताना त्यांनी काही ते पत्रकाराविषयी अपशब्द वापरले गेले, तर मग त्याचा सगळीकडे चर्चा सुरू झाली. मग निषेध सुरू झाला, मग नगरच्या पत्रकारांनी त्यांचा निषेध म्हणून त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हा काही काळ चालला, बरं ते जिल्ह्याचे त्यावेळेस पालकमंत्री होते.
0: बरोबर,
1: त्यामुळे जास्त दिवस त्यांनाही ते सहन झालं नाही. आपल्या कार्यक्रमाने एकही पत्रकार नाही, त्यांनी ते नंतर सामोच्याने तो आमचा तो मिटला लढा त्यांचा सगळा. तो
0: एक वेगळा अनुभव आला,
1: वेगळा अनुभव तसा तो आला.
0: राजकीय पण स्थित्यंतर पण मोठ्या प्रमाणात पाहिली,
1: भरपूर पाहिली पाहता.
0: म्हणजे काँग्रेसचं एकेकाळी राज्य होतं,
1: बबनराव ढाकणे जिल्हा परिषदेपासून त्यांचं राजकारण मी बघितलेलं आहे.
0: बर बर बर,
1: कसे म्हणजे आपल्या प्रश्नासाठी कसे मांडणारे होते.
0: बर बर, बबनराव ढाकणे,
1: बबनराव ढाकणे इथून होते, नंतर ते आमदार झाले, विरोधी पक्ष नेते झाले, कॅबिनेट मिनिस्टर झाले, जे हे सगळे स्थित्यंतरी बबनराव पाचपुते यांचं तेच झालं ना.
0: हो, बबनराव पाचपुते
1: ते तसेच झाले.
0: ते तुमच्या वर्गात होते ना काही?
1: हा, ते माझे वर्ग मित्र होते.
0: बर बर बर बर.
1: नंतर ते राज्यमंत्री झाले, नंतर गृहमंत्री, गृहराज्यमंत्री झाले आपल्या नगरला. त्यांचा महाविद्यालयात जे न्यूयॉर्क कॉलेज तर्फे सत्कार केला होता मोठा इथे.
0: अरे मैदान. अधिकारी वगैरे पण कसे होते तुम्हाला त्यावेळेस? तुम्हाला काय अनुभव आहे का?
1: नाही, अधिकाऱ्यांचा अनुभव चांगलाच होता, वाईट नसायचे अधिकारी.
0: आणि
1: अधिकाऱ्यांचे आपण जे असं आहे, आपण जेव्हा लोकांशी चांगलं बोलतो ना, त्याचा अधिकारी सुद्धा चांगलं
0: चांगलं
1: काही म्हणणं.
0: बरोबर.
1: पण मी पत्रकार आहे, आपण जर काही थोडस त्यांच्याशी वेगळ्या भाषेत बोलायला गेलो तर मग थोडस इगो प्रत्येकाला असतो ना. पण तसं आम्हाला अनुभव आला नाही की आम्ही जायचो तिथे व्यवस्थित बोलायचे सगळे लोक. सहकार्य त्यांच्याकडनं मिळत होतं
0: आपल्याला. फोनची वगैरे पण मदत, त्यावेळी फोनची मदत लागायची.
1: फोनची मदत लागायची. मग आम्हाला ऑफिस मध्ये फोन असायचाच ना. आणि तरुण भारासाठी मला नो डिले अथॉरिटी होती, तारेसाठी अथॉरिटी होती. तार आम्ही दिवसातून कधी जाऊन करून यायचो. फोनचं फक्त एक बंधन असायचं, 10 वाजेपर्यंत झाला तरच एखादी बातमी कर व्हायची. त्याच्या आज धावपळ करून ती बातमी कशी जाईल आणि कमी वेळात जास्तीत जास्त बातमी कशी पाठवता येईल आपल्याला, ते असायचं. त्या
0: बर बर, म्हणजे खूपच अशी इंटरेस्टिंग पत्रकारिता होती. बर बर बर.
1: 74 ते 82-83 दरम्यान आम्ही अपंगांसाठी एक एमआयडीसी मध्ये जागा घेऊन सुरू केला होता उद्योग. अपंग कल्याण आणि पुनर्वसन सहकारी संस्था अशी संस्था, W47A असं त्याचा प्लॉट नंबर होता. तेव्हा ओह दोषी म्हणून DDR होते नगरपालिकेला, त्यांनी त्या पुढाकारांनी ते झालं होतं. तो चालला पण पुढे काही काळाने काही
0: तुम्ही पुढाकार घेऊन सुरू केला होता. तो होता, तुम्ही सुरू केला होता.
1: मी तिथं होतो, त्याच्यानंतर मी चेअरमनही झालो होतो.
0: अरे बापरे.
1: काही कारणाने बंद पडल्यानंतर तो उद्योग चांगला, पण बरेच वर्ष चालला तो. बऱ्याच अपंगांना कामही मिळाले होते.
0: कसले काम?
1: तिथे साबण उद्योग आम्ही
0: केला होता. साबण
1: अंबिका सो फॅक्टरी म्हणून सुरू केला.
0: अरे बापरे, किती वर्ष चाललं तरी?
1: जवळजवळ 4-1 वर्ष चाललं.
0: अरे बापरे. तुम्ही स्वतः चेअरमन होता तिथे?
1: मी चेअरमन होता.
0: अरे, मग मुलांना ट्रेनिंग?
1: लक्ष्मणराव पालवे म्हणून आमचे पहिले जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण ते अगोदर चेअरमन होते, ते नंतर आमच्याकडे चेअरमन झाले आमच्या सोसायटीचे. त्यांच्यानंतर मग मी चेअरमन झालो होते. तो पण मी उपाध्यक्ष.
0: ट्रेनिंग वगैरे दिलं का मुलांना? काय काय कसं अपंगांना?
1: मुलांना ट्रेनिंग वगैरे आम्ही तिथे द्यायचो. मुलं जे जे यायचे ना, पण ते लांब पडायचं,
0: म्हणायचं
1: काही नसायचं, काय असायचं.
0: कारण बसची
1: वगैरे नसायची. बस असायची पण तिथपर्यंत थांबायची, पण ते खूप बसेस नसायच्या ना. त्यांच्या वेळेवरती लोक, काही लोक असे नगर तालुक्यातून बाहेर गावून यायचे, त्यांच्या वेळेत त्यांना ती बस मिळणं अवघड व्हायचं. मग त्या लोकांना आम्ही घरोघर मटेरियल देऊन ते करायला सांगायचो. मग तिथे गाडी पाठवून ते कलेक्शन आम्ही ते पण सुरू केलं. म्हणजे करता येईल तेवढा संस्थेने प्रयत्न केलेला होता. नाही असं नाही,
0: म्हणजे तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं एक काम केलं, प्रयत्न केला.
1: प्रयत्न केला.
0: अजून काय अनुभव सर?
1: अजून व्यवस्थित होत. आणि
0: सामाजिक परिस्थिती कशी होती त्यावेळेस?
1: सामाजिक परिस्थिती चांगली होती तशी.
0: बरोबर.
1: हेवे दावे कमी होते, जे असं कोणाचं जेलसी नसायची जास्त, हे असायचे. आता जसं प्रकार वाढले
0: सहकार्य करायचे,
1: सहकार्य एकमेका सहकार्य आम्ही नक्कीच करत होतो. फक्त एक खबरदारी, बातमी मला मिळालेली आम्ही शक्यतो सांगत नसायचो.
0: बरोबर.
1: कारण ते सिक्रेसी म्हणतात ना, तसं ते असायचं. बातमी आम्ही बोलायचो एकमेकाशी, पण मला काही एखादी बातमी माहित आहे ती बोलत नसायचो. आता तसं होत नाही. आता काही काही गोष्टी
0: आता तर ते
1: बदलला, काळ बदलतोय.
0: काळ बदलला. आता तर काय व्हॉट्सअप वरच हे सुरू झालंय, सामाजिक
1: बातमी
0: सगळं. आता तर खूपच बदल झालाय.
1: DTP वर झालाय सगळं. आता फोनवर जातात बातम्या, फोटो जातात, ईमेलने सगळ्या गोष्टी. सोपी पत्रकारिता झालेली आहे. धावपळ नाही, बसल्या जागी ई पत्रकारिता कशी करावी, एक आदर्श उदाहरण आहे आजच्या पत्रकारितेचं. सुदैवी आहेत पत्रकारांना, आणि पत्रकारांना स्कोप खूप आहे. त्यांनी जर काही गोष्टी वाचून विचारपूर्वक जर केल्यानंतर आज हे पत्रक आहे त्याला चांगला स्कोप आहे. पण ईला जरी स्कोप असला तरी लोक आजही वर्तमानपत्रच पाहिजे असतं त्यांना. ते सकाळी उठल्या म्हणतात केसरी आहे का, अमुक आहे का,
0: वाचक
1: वर्तमानपत्र कुठलं आहे ते मागतात.
0: वाचलं तरच विश्वास बसतो त्या बातमीवर. म्हणजे आता व्हॉट्सअपला जरी ऐकलीच
1: नाही पण ते पेपरला बघणार
0: वाचणार
1: फोटो काय आलेला आहे, बातमी काय आलेली आहे, बातमी कोणी दिलेली आहे,
0: विश्लेषण
1: घ्यायचं. आणि बाय नेम म्हणून म्हणायचं तुमच्या नावाने एखादी बातमी आली तर मग ते क्रेडिटेबल वाटत आहे बाबा अशी बातमी दिली का, चांगली बातमी दिली. आणि मग कधी कधी रोषही ओढून घ्यावं लागतो ना. अशा गोष्टी झाल्यात पण त्या फार नगण्य झाल्यात, तसं काही नाही.
0: तुम्ही 2016-17 पर्यंत काम केलं?
1: 16 पर्यंत मी काम केलं.
0: अरे बापरे, बर बर बर बर. आणि मात्र तुम्हाला टायपिंग काही एक हात असल्यामुळे थोडस टायपिंग
1: नाही, टायपिंग मी नाही त्या वाटेने मी गेलो.
0: तुम्ही लिहिलेत सगळे बातम्या? लिहिल्या
1: सगळं मी लिहिनच
0: केलं.
1: फोन कानाला लावायचा आणि मग बातमी लिहायची.
0: अरे बाप,
1: एवढं मी केलो.
0: अरे
1: त्यावेळेस हेड ते हे संच असायचे ना टेलिफोनचे,
0: त्यामुळे
1: ते कानाला
0: लावून त्याच्यात
1: हाताने
0: डाव्या हाताने
1: लिहायचं. लिहायचं
0: बर बर बर. त्याचं जजमेंट आलेलं होतं ते छान
1: करायचे. कव्हरेज करता यायचं म्हणजे कव्हरेज करणार नाही. म्हणजे एकदा तर आम्ही सोलापूर दौऱ्याला गेलो, सगळा दौरा झाला. त्या राहुरी कृषी विद्यापीठाने आयोजित केले दौरा. त्याच्यानंतर आम्ही मग त्यानंतर आम्हाला यायला जवळजवळ रात्री 2 वाजले. 2 वाजल्यानंतर आम्ही आल्यानंतर नगरला आलो होतो त्या दरम्यान आलो. मग मला काही झोप येईना,
0: बर
1: उशीर आला यांच्या तसं. मग मी काय करायचं म्हणून बसलो. मग पेपर घेतला, एक कागद घेतला, म्हणजे मग लिहायला बसलो तर मग बातमीच लिहून काढली.
0: त्याची
1: सकाळीपर्यंत माझी पूर्ण बातमी 2 दिवसाचं कव्हरेज होतं ते.
0: अरे बापरे, ते सगळे
1: 2 दिवसाचं माझं लिहून झालं होतं.
0: अरे
1: सकाळ ऑफिसला गेल्यानंतर दिलं, अण्णा आपट्यांच्या समोर ठेवलं ते. तू आला कधी? कधी आता लिहिलं नाही म्हणले, मी रात्रीच लिहिले. त्यांना ते कौतुक वाटलं.
0: अरे
1: रात्री
0: ठेवायची
1: नाही, खिशात ठेवायची नाही,
0: हे तुम्ही तंत्र.
1: आणि त्यांचं एक म्हणणं असायचं, प्रकाश बातमी ही सापासारखी असते, ती सरपटत कशी जाईल ते सांगता. जेवढी मिळेल ना तेवढी घे, फक्त ती चुकीची नसावी एवढी काळजी घ्यायची. अशी आमची ती पत्रकारिता होती, मजेशीर होती, छान वाटायचं आम्हाला.
0: नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही आता?
1: नवीन पत्रकारांनी जास्तीत जास्त समक्ष जाऊन 4 गोष्टी बघून मग काळजी घ्यावी बातमी लिहिताना. कुणाच्या ऐकू बातमी
0: प्रमाण वाढलंय मोठ्या प्रमाणात,
1: ते तसं ऐकू नको कोणातही. त्यामुळे काय होतं, लोकांचे गैरसमज होतात, मग त्यांचा आपल्याबद्दल विश्वास उघडवू नये. आपली बातमी ही प्रॅक्टिकल असावी, आपण समक्ष जाऊन घेतलेली असावी ती. अगदी समक्ष नसल्या तरी रिलायबल सोर्स असावं त्याला काहीतरी, त्यामुळे त्याला भेटायचे त्या बातमीला.
0: काय सांगू इच्छिता का सर, अजून काही नवीन काही कुठला अनुभव? तुम्हाला अपयशातून मोठं कुठलंही तुम्ही स्ट्रगल केला आणि मोठ त्याच्यावर मात केली असा काही अनुभव आहे का तुमचा? तर हा हाताचा तर आहेच आहे, परंतु असा कुठला जीवनात अनुभव आलाय का?
1: जीवनात अनुभव म्हणजे तसं मला, मी हे लुणाचा तर तुम्हाला सांगितलं, लुणा चालवायला शिकलो, त्यामुळे माझं सुलभ झालं बातमीदारी करणं. मला मी जायचो कुठे कुठे कुठे गौऱ्याच्या, मला पत्नीची साथ मिळाली घरामध्ये, ते महत्वाचं असतं. तुम्हाला घर सांभाळण्याचं व्यवस्थित कोणी असेल ना तर तुम्हाला तो एक कंपेनियन तुमचा जो असतो ना तो चांगला पाहिजे तुम्हाला. त्यामुळे त्याचं करेज वाढत ना, तुम्ही करू शकता.
0: मला तुमच्या पत्नीचा मोठा वाटा
1: आहे
0: यशामध्ये,
1: मोठाच वाटा आहे, नाकारू शकत नाही.
0: बरोबर बरोबर. आज आपल्या समवेत प्रकाश कुलकर्णी सर होते, त्यांनी आपल्या 46 वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव कथन केला. सर तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद.
1: धन्यवाद, आपण बोलावल्याबद्दल आभारी आहे.
2: श्रोते हो, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते म्हणजे पत्रकार. आणि अशाच दिग्गज अनुभवी पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधत असतो. आज आपल्या सोबत होते ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
2: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
2: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
2: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
2: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91-56-34-30-43 किंवा 99-21-81-01-79.
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज भाग क्रमांक 62। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। १९६१ या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात संगीतकार बाबूजींनी पारंपरिक बंदिशींचा एक यशस्वी प्रयोग केला होता। पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांनी गायलेली आज मोरे मन लागो लंगरवा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या उत्तुंग प्रतिभेचं एक उदाहरण म्हणून कायम लक्षात राहते। बाबूजींच्या चित्रपट गीतांची दुनिया विविधरंगी तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या भावगीत भक्तिगीत यांची लोकप्रियता देखील चकित करणारी आहे। मराठी भावगीतांचा विषय कुठेही निघाला किंवा आठवला गेला तर सुधीर फडके यांचीच गाणी जास्त करून आठवली जातात। शांता शेळके यांचं तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, वंदना विटणकर यांचं ते स्वप्न भाव वेडे फुलते मनात माझ्या आपुले आबोल नाते, मंगेश पाडगावकर यांची तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे डोळ्यामधले आसू पुसतील ओठावरले गाणे, अशी पाखरे येती आणि कस्मृती ठेवनी जाती, कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, या आणि अशा अनेक भावगीतांची पटकन आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे। मात्र चित्रपट हेच बाबूजींचं मोठं कार्यक्षेत्र होतं। मराठी संगीतामधील बऱ्याच उत्तम गायिका संगीतकार बाबूजी यांच्याकडे गायल्या आहेत। अगदी सुरुवातीला माणिक दादरकर म्हणजेच माणिक वर्मा यांनी त्यांच्याकडे बरीच गाणी गायली। चित्रपटाच्या बाहेर देखील गळ्याची शपथ तुला जीवलगा, सावळाच रंग तुझा, बहरला पारी जात दारी, वाजवी पावा गोविंद, अशा अनेक गाण्यांची आठवण सहजपणे येते। अर्थात संगीतकार म्हणून बाबूजींचा विचार केला तर त्यांच्याकडे गायलेल्या गायिकांमध्ये आशा भोसले यांच्या गाण्यांची संख्या नक्कीच अधिक आहे। आशा भोसले यांनी सुधीर फडके यांची 192 गाणी गायली आहेत। इतर प्रमुख गायिकांमध्ये माणिक वर्मा यांनी 45, लता मंगेशकर यांनी 45, ललिता फडके यांनी 66, सुमन कल्याणपूर यांनी 29 आणि मालती पांडे यांनी 31 अशा संख्येने प्रमुख गायिका बाबूजींकडे गाणी गायल्या आहेत। रसिक हो, बाबूजी यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं एक सुरेख प्रणय गीत। हे गीत म्हणजे एका नव्या संसाराचा, नव्या जीवन प्रवासाचा आरंभ आणि त्यातील माधुर्य यांच्या उत्कंठतेचं सोज्वळ चित्रण आहे। जगदीश खेबुडकर यांच्या सहज सुंदर काव्य भाषेतून आणि बाळ पळसुले यांच्या सुमधुर चालीतून हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत होतं।
कवीने या प्रेमगीतात चंद्र, चांदण, गारवा, उमलणारी कळी, अमृतस्पर्श अशा निसर्ग प्रतिमांचा उपयोग करून नव्या वैवाहिक नात्यातली कोमलता, पावित्र्य आणि सौंदर्य व्यक्त केलं आहे. मिलनाचा आनंद हा या गाण्याचा गाभा असून यातून नवा संसार फुलवण्याची आस जाणवते. शब्दांची कोमलता आणि चालीचा गोडवा यामुळे गाण्यातली भावना अधिकच परिणामकारक होते. संगीतकार बाळपळसुले यांनी या प्रेमगीताची चाल अतिशय मधुर, मृदू आणि हळुवार अशी बांधली आहे. बाबूजी यांचा गंभीर स्थिर स्वर आणि आशा भोसले यांचा गोड हलकासा लाजरा स्वर या युगुल गायकीतून नवविवाहितांच्या मनातला संवादच जणू श्रोत्यांसमोर सजीव होतो. हे गाणं आहे नव्या संसाराची नांदी, ज्यात निसर्गाच्या प्रतिमांनी सजलेली गीतमालिका प्रेमाची माधुर्यपूर्ण चाहूल आणि सहजीवनाची शाश्वत प्रतिज्ञा आहे.

मित्रांनो, यानंतर ऐकूया 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जावई माझा भला या चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी यांनी गायलेलं एक दर्या गीत. या चित्रपटाची कथा होती पंडित महादेव शास्त्री जोशी यांची, तर पटकथा संवाद होते मधुकर पाठक यांचे आणि दिग्दर्शन होते नीलकंठ मगदूम यांचे. निळा समेंदर निळीच नौका निळेवरी आभाळ निळी पैठणी निळसर राणी निळीच संध्याकाळ, या शब्दांनी या गाण्याची सुरुवात करतात बाबूजी आणि मग पुढचं संपूर्ण गाणं गातात आशाताई. बेतात राहू दे नावेचा वेग रातीच्या पोटात चांदाची रेघ, या गाण्याची सुरुवातच निळा या रंगाने होते. समुद्र निळा, नौका निळी, आकाश निळे, पैठणी निळी, राणी निळसर, इतके सारे निळे रंग जणू जीवनातील प्रसन्न भावनांना मूर्त रूप देतात. गाण्यातला प्रत्येक अंतरा जणू जीवन प्रवासाचीच कथा सांगतो. जीवनाची नाव फारशी डचमळू नये, ती समतोलाने पुढे जावी असा जीवनतत्वांचा संदेश यात दडलेला आहे. प्रेम हे प्रवासासारखं असतं. समुद्राच्या अथांगतेतून निळ्या आकाशाखालून आपली जीवनाची नाजूक नाव हळुवारपणे पुढे सरकत राहते. त्या प्रवासात सौम्य गती, आदर, कोमलता आणि शाश्वत संगती आवश्यक असते हा या गीताचा भावार्थ. प्रभाकर जोग यांचं मधुर संगीत, आशा भोसले यांचा गोडवा आणि सुधीर फडके यांचे गांभीर्यपूर्ण स्वर या गाण्याला अधिकच मधुर करतात. रसिक हो, थोडक्यात सांगायचं झालं तर हे गीत म्हणजे निसर्ग

नातं आणि निळ्या रंगाच्या भावनेत गुंफलेली एक प्रेमकविता आहे. ती ऐकताना आपण सारे निळ्या समुद्राच्या लाटांवर डोलणाऱ्या त्या नावेत बसतो आणि जीवनाच्या प्रवासाला एक नवीन आशय मिळतो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मित्र हो, यानंतर ऐकूया सुधारलेल्या बायका याच चित्रपटातलं अजून एक युगुल गीत. या चित्रपटातली गाणी स्वरबद्ध केली होती बाळ पळसुले आणि मनोहर कदम या दोन संगीतकारांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं आजच्या कार्यक्रमातलं आरंभाचं गीत संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी, आणि यानंतरचं हे प्रेमगीत संगीतबद्ध केलं आहे मनोहर कदम यांनी. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे युगुल गीत गायलं आहे अर्थातच आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रभाकर नायक. पटकथा संवाद होते दिनकर द पाटील यांचे, आणि या चित्रपटातले प्रमुख कलाकार होते राजा गोसावी, माणिक मुदलियार म्हणजेच कामिनी कदम, शरद तळवलकर, दामूअण्णा मालवणकर इत्यादी. चित्रपटात हे गाणं आहे दूरध्वनीवरील संवादाचं. दूरध्वनीवरील एकमेकांच्या संवादातून हे प्रेमगीत साकारलं आहे राजा गोसावी आणि कामिनी कदम यांनी. दूरध्वनीवरून बोलतानाचे काही विशिष्ट शब्द, तिचं लाजणं, त्याचं हसणं या गाण्यात अर्थातच स्वाभाविकपणे येतात आणि गाण्याचं सौंदर्य खुलवतात.

बाबूजी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया 1971 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कुंकवाचा करंडा या कौटुंबिक चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं एक सुंदर युगुल गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दत्ता माने आणि प्रमुख भूमिका होत्या आशा काळे, अरुण सरनाईक, नयन तारा, चंद्रकांत गोखले, सुमती गुप्ते इत्यादी यांच्या. कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं हे गाणं आहे प्रेमाला मिळालेल्या पंखांच्या गोड उड्डाणाच्या कथेचं. इथं दोन प्रेमी हृदये पंख घेऊन उडण्यास सज्ज आहेत, नुसत्या स्वप्नातच नव्हे तर त्या स्वप्नात मात देणाऱ्या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी. बघा मित्रांनो, प्रेमाच्या प्रवासासाठी मिळालेली पंख घेऊन उडणाऱ्या पाखरासारखे हे प्रेमी युगुल क्षितिजा पाशी झेप घेऊ इच्छित आहेत. चित्रपटात हे प्रणयी युगुल गीत चित्रित झालं आहे अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री नयन तारा यांच्यावर. ऐकूया मित्रांनो.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता डॉक्टर